मध्यम लहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM 106.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 21 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 11 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. श्रोतेहो सुप्रभात.

0: व्याधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यं त्रातारन्नो वीक्षैषास्तजूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्नियतो भक्त्या सश्रीदत्तप्रियो भवेत् अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदात्त।
1: भालचंद्र शास्त्री उपाध्ये यांच्या आवाजात श्री दत्त प्रार्थना स्तोत्र आपण ऐकलं। गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोतेहो प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले। यानंतर ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन।

रवींद्र साठे आणि सहकारी यांच्या स्वरात भोपाळ आपण ऐकली. गीतरचना होती अरविंद आगाशे यांची. श्रोते हो कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया संत नामदेव महाराजांची भक्तिरचना देवकी पंडित आणि सहकारी यांच्या आवाजात.

या देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभातवंदन हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो ऐकूया कृषी वार्ता. यामध्ये काकडी लागवड याविषयी माहिती.
1: मंडळी, काकडीत पाण्याचं प्रमाण हे 96% असतं. पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस आणि इतर खनिज ही काकडीत असतात. उष्णता कमी करण्यासाठी कच्ची काकडी अगर कोशिंबीर करून ती खाल्ली जाते. डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी काकडीच्या चकत्या डोळ्यावर ठेवल्या जातात. आहारात वापरत असल्यानं वर्षभर काकडीला मागणी असते. चांगल्या व्यवस्थापनात एकरी 50 ते 80 क्विंटल उत्पादन आपल्याला मिळू शकतं. 2.5 ते 3 महिन्यांचा बाजारभाव सापडला तर चांगले पैसे देखील होतात. मंडळी, काकडी हे उष्ण आणि कोरड्या हवामानात म्हणजे साधारण 18 ते 25 अंश सेल्सिअस तापमानात उत्तम निचऱ्याच्या रेताड मध्यम काळी सेंद्रियुक्त पोयट्याच्या जमिनीत चांगली मशागत करून काकडीचं पीक घ्यावं. जमिनीचा सामू साधारणत 5.5 ते 6.5 इतका असणं अपेक्षित आहे. काकडीची पावसाळी लागवड ही जून जुलैमध्ये आणि काही भागात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये केली जाते. अधिक उत्पादनासाठी जास्त उत्पन्न देणाऱ्या आणि किडे रोगांना प्रतिकारक्षम अशा जाती आपण लावणं अपेक्षित आहे. पाईनसेट आणि खाजगी बीज कंपनीच्या काही जाती या चांगल्या म्हणून ओळखल्या जातात. उत्तम निचऱ्याच्या नांगरट कुळवाच्या पाळ्या देऊन 10 ते 12 टन उत्तम कुजलेलं कंपोस्ट खत घालून तयार केलेल्या सेंद्रिय युक्त सुपीक जमिनीत 1.5 अगर 2.5 मीटर अंतर ठेवून सरळ सऱ्या पाडाव्यात आणि या सऱ्या ओलावून घेऊन वापशावर 1.5 ते 2 फूट अंतरावर सरीच्या दोन्ही बगलेत दिडकी साधून एका ठिकाणी 3 ते 4 बिया टोकाव्यात. अर्थात एका ठिकाणी बिया टोकताना थोडंसं अंतर ठेवून टोकाव्यात. त्यानंतर अगदी हलकेसं पाणी द्यावं. लागवडीनंतर 15 दिवसांनी विरळणी करून प्रत्येक ठिकाणी 2 जोमदार मोड ठेवून बाकीचे मोड हे काढून टाकावेत. साधारणत एकरासाठी 700 ते 800 ग्रॅम बी लागतं. अर्थात लावण्यापूर्वी पाण्यात भिजवून नंतर 4 तास ओल्या गुणपाठात बी ठेवावं. त्यानंतर 20 ग्रॅम 22 टिन आणि 10 लिटर पाणी यांच्या मिश्रणात हे बी बुडवून घ्यावं आणि त्यानंतर त्याची लागण करावी. लावते समी बिया टोकण्याच्या ठिकाणी 20 ग्रॅम DAP अगर 25 ग्रॅम 19 19 19 ही मिश्रखत टाकावीत. त्यानंतर 1 आणि 2 महिन्यांनी प्रत्येक झाडाला 15 ग्रॅम युरिया रिंग पद्धतीने देऊन मातीआड करावा. काकडीच्या पिकाला गरजेनुरूप पाणी देणं अपेक्षित आहे. पाणी देताना सरीचा वरंबा फुटून पाणी पसरलेल्या वेलाखाली येणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. वेलींना वळण द्यावं लागतं. इकडे तिकडे न पसरता 2 सऱ्यांच्या मधल्या मोकळ्या जागेत वेली पसरून घ्याव्यात. एकमेकीत या वेली गुंतणार नाहीत याचीही आपण काळजी घ्यायला हवी. प्रत्येक वेलीला 2 ते 3 फळं लागल्यानंतर जमलं तर वेलीचा शेंडा खुडावा. त्याचबरोबर सऱ्या तणरहित ठेवण्याचा प्रयत्न करायला

0: हवा. काकडीच्या वेलीवर नरफुले आणि मादीफुले येतात. नरफुले अगोदर येऊन त्यांचं प्रमाण जास्त असतं. काकडी उगवल्यानंतर दोन पानावर असताना 100 PPM NAA अगर, 250 PPM इथरेल अगर, 25 PPM जिब्रेलिक ॲसिड याचे दोन फवारे आठवड्यांनी 2 आणि 4 पानावर असताना घ्यावेत. त्यामुळं फळसंख्या वाढते आणि त्यांचं आकारमान देखील वाढतं. मंडळी, काकडीवर मावा, तुडतुडे, देठ कुरतरणारी अळी, पाने खाणारे लाल भुंगेरे, फळमाशी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी 10 मिली डायमिथेट अगर, 10 मिली मेलेथियॉन आणि 10 लिटर पाणी यांचं मिश्रण 10 ते 15 दिवसांच्या अंतरानं 2 वेळा फवारावं. केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी 25 ग्रॅम डायथेनियम 45 आणि 1 लिटर पाणी यांचं मिश्रण 10 ते 12 दिवसांच्या अंतरानं फवारावं. मंडळी, लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी काकडी तोडणीसाठी तयार होते. कोवळी लुसलुशीत असतानाच त्याची तोडणी करावी. काकडी जून होऊ देऊ नये. 3 ते 4 दिवसांनी तोडा करावा लागतो. जातीनिहाय आणि व्यवस्थापनानुसार एकरी 45 ते 80 क्विंटल उत्पादन आपल्याला मिळू शकतं आणि चांगले पैसे देखील होतात.
1: कृषी वार्ता यामध्ये काकडी लागवड याविषयी माहिती आपण ऐकली वाचक स्वरता महेश इनामदार यांचा. श्रोते हो, यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो, नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोतांना सांगाल की प्रोस्टेट कॅन्सर झाला आहे की नाही हे कसं तपासायचं?
3: हे बघा, जे कोणी रुग्ण आहे, जसं आपण लक्षणांबद्दल बोललो की लघवीला आग होणे, जळजळ होणे, रक्त जाणे किंवा लघवी करायला त्रास होणे, प्रोस्टेट ग्रंथी वाढीचे हे लक्षणं आहेत. तर हे जे रुग्ण आहेत ज्यांना हे त्रास चालू झालेले आहेत, त्यांनी लवकरात लवकर जवळपास जे काही मूत्ररोगतज्ञ आहेत त्यांना भेटायला पाहिजे. मग मूत्ररोगतज्ञ काय करतात की त्यांची ते पहिले तपासणी करतात, क्लिनिकल एक्झामिनेशन, म्हणजे आम्ही रेक्टल एक्झामिनेशन म्हणतो. मलमार्गाद्वारे एक बोट टाकून आम्ही तपासणी करतो की प्रोस्टेट जी गाठ आहे ती कशी आहे, ती हार्ड आहे की ती सॉफ्ट आहे, कशी कन्सिस्टन्सी आहे, त्याच्यामध्ये काही आम्हाला पाल्पेबल नोड्यूल्स आम्ही म्हणतो की हार्डनेस आहे का, आणि आम्हाला एक सस्पिशन येते. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काही आम्ही युरिन रिपोर्ट्स असतात, ब्लड रिपोर्ट असतात. तर ब्लड रिपोर्टमध्ये प्रोस्टेटसाठी एक स्पेसिफिक रिपोर्ट आहे ज्याला आम्ही म्हणतो PSA रिपोर्ट, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन. हा एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे. हा एक स्क्रीनिंगसाठी आम्ही यूज करतो. इन जनरल जे हेल्थ पॅकेजेस असतात 50 वर्षानंतर जे काही ब्लड रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये सगळीकडेच PSA एक रिपोर्ट केला जातो, ज्याच्यामध्ये आम्हाला एक आयडिया येते की प्रोस्टेट कॅन्सर वाढ होत आहे का. हा रिपोर्ट जर वाढलेला असला आणि आम्हाला जर क्लिनिकली वाटलं की एक्झामिनेशन नंतर की गाठमध्ये हार्डनेस आला आहे, अशा रुग्णांमध्ये आम्ही मग प्रोस्टेट कॅन्सर सस्पेक्ट करतो आणि मग बायोप्सी करतो, ज्याला आम्ही म्हणतो की टिश्यू काढून घेणे. वेगवेगळ्या प्रकारची प्रोस्टेट बायोप्सी राहते, ती बायोप्सी जर केली तर त्याच्यामध्ये आम्हाला टिश्यू भेटते एक, आणि त्याचा आम्ही पॅथॉलॉजी एक्झामिनेशन करतो. तर ही एक सर्वात महत्त्वाची तपासणी आहे, त्याच्यामध्ये आम्हाला कन्फर्मेशन भेटते की आपल्याला प्रोस्टेट कॅन्सर आहे की नाही आहे. याच्यानंतर मग आम्ही बघतो की प्रोस्टेट कॅन्सर कुठे कुठे पसरला आहे. काही रुग्णांमध्ये आम्हाला रिझल्ट जे आहे ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड नाही भेटत, तर आम्ही अशा रुग्णांमध्ये पहिले बायोप्सीच्या आधी MRI करून घेतो. सोनोग्राफी प्रत्येक रुग्णांमध्ये केली जाते. तर हे रिपोर्ट्स असतात जे रेडिओलॉजीचे रिपोर्ट्स आहेत, MRI आहे, सोनोग्राफी आहे आणि मग बायोप्सी आहे. मग बायोप्सी झाल्यानंतर जर रुग्णाला पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आले मग याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप असते की आपल्याला बघायचं की प्रोस्टेट कॅन्सर कुठे कुठे पसरला आहे, तो तिथल्या तिथे आहे की तो पसरलेला आहे, कारण की त्या स्टेजिंगवरतीच प्रोस्टेट कॅन्सरचं मेन ट्रीटमेंट आहे. तर हे तपासण्यासाठी आम्ही काही रुग्णांमध्ये CT scan करतो, पण आजकाल जे आहे नवीन टेक्नॉलॉजी ते आहे पेट स्कॅन म्हणून रिपोर्ट करण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण बॉडीचा स्कॅन केला जातो आणि आम्हाला कळते की कुठल्या कुठल्या बोन्समध्ये किंवा नोड्समध्ये किंवा लंग्स आहेत, लिव्हर आहे, ब्रेन आहे, इकडे जे आपले अवयव आहेत बॉडीमधले तिथे किती पसरला आहे आणि किती किती तो आपल्याला दिसत आहे. तर याच्यावरती मग आमचं ट्रीटमेंट प्लॅन होते.
2: तर आता आपण ट्रीटमेंटकडे वळणार आहोत, तर स्टेज 1 आणि स्टेज 2 याला काय ट्रीटमेंट केली?
3: हे बघा, स्टेज 1 आणि स्टेज 2 जे आहे याचा अर्थ असा आहे की कॅन्सर खूप जास्त पसरलेला नाही आहे, तो प्रोस्टेट गाथीमध्येच आहे. तर हे रुग्णासाठी खूप चांगली गोष्ट आहे की तो पसरलेला नाही आहे. तर याच्यामध्ये जी सर्वात चांगली ट्रीटमेंट आहे ती आहे रोबोटिक सर्जरी. आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये जर पेशंट फिट आहे आणि त्याचा आजार कुठेच पसरला नाही आहे आणि बाकी पॅरामीटर्सही त्याचे बरे आहेत, तशामध्ये जो गाठ आहे ती पूर्णच आम्ही काढून घेतो. तर प्रोस्टेट सर्जरी आपण याला रॅडिकल प्रोस्टेट सर्जरी म्हणतो, जी रोबोटिक्सद्वारा आजकाल केली जाते आणि त्याचे रिझल्ट खूप उत्तम आहेत आणि पेशंटची रिकव्हरी त्याच्यामध्ये खूप चांगली आहे.
2: हा म्हणजे यात सर्जरी हा
3: मुख्य भाग आहे. जर तो लोकलाइज म्हणतो आपण स्टेज 1 आणि स्टेज 2 आहे आणि बाकीही त्याची लॉंगविटी पेशंट फिट आहे सर्जरीसाठी.

0: पहिला ऑप्शन जो दिला जातो तो सर्जरीचा दिला जातो. जर पेशंट फिट नाही आहे सर्जरीसाठी किंवा आजार जवळपास पसरलेला आहे थोडाफार आणि पेशंटला ऑपरेशन नाही करून घ्यायचं आहे असंही काही काही रुग्णांमध्ये राहते, तर अशा रुग्णांमध्ये मग आम्ही पेशंटला दुसराही ऑप्शन देतो ज्याला आपण रेडिएशन म्हणतो. ठीक आहे, तर बाहेरूनच मग रेडिएशन दिलं जाते आणि याचेही आता प्रोस्टेट कॅन्सरमध्ये उत्तम रिझल्ट आलेले आहेत. तर हा एक अल्टरनेटिव्ह आहे आणि काही रुग्णांमध्ये हा प्रायमरीही राहू शकते जर आजार जर लोकली पसरलेला असेल तर.
1: डॉक्टर, कॅन्सर जर म्हटला तर लोकांच्या डोक्यामध्ये येतं की किमो पण दिलं जाणार, तर यात फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजला किमो दिलं?
0: नाही नाही, फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजला जसं मी सांगितलं की रोबोटिक सर्जरी जी आहे ही प्राथमिक ट्रीटमेंट आहे, काही रुग्णांमध्ये आम्ही रेडिएशनही याला देतो.
1: स्टेज 3 आणि 4 ट्रीटमेंट बद्दल आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. डॉक्टर जुनेश शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर याविषयी सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर.
3: श्रोते हो नमस्कार, आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग 3 आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
4: नमस्कार मॅडम,
3: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
4: थँक्यू.
3: दीपाली मॅम, क्लायमेट लीडरशिप मध्ये महिलांची भूमिका आणि स्थानिक अनुभव जागतिक पातळीवर कसे पोहोचत आहेत, तर याविषयी आपण काय सांगू शकाल?
4: आज क्लायमेट चेंज हा संपूर्ण मानव जाती समोरचा मोठा प्रश्न बनला आहे. पावसाचं बदलतं स्वरूप, जंगलाची घट, पाण्याचं संकट आणि वाढत जाणारी पर्यावरण अस्थिरता याचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण आणि आदिवासी महिलांवर होत आहे. आम्ही एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन मार्फत स्थानिक महिलांचे अनुभव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये प्रामुख्याने कन्व्हेन्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी लाईक CBD वुमन कॉकस या जागतिक मंचावर बायोडायव्हर्सिटी, वुमन लीडरशिप, इंडिजिनियस नॉलेज आणि क्लायमेट ऍक्शन या विषयावर आम्ही चर्चा करतो. आज जगाला हे जाणवत आहे की महिलांच्या सहभागाशिवाय पर्यावरण संवर्धन पूर्ण होऊ शकत नाही, कारण पाणी, जंगल, शेती आणि कुटुंब व्यवस्थापन या सर्व गोष्टी महिलांचं दैनंदिन आयुष्य जोडलेलं असतं. आपण बघतो की हे सगळं महिला मोठ्या सचोटीने करत आहेत.
3: बरोबर.
4: एक ग्रामीण महिला जेव्हा पाण्यासाठी अनेक किलोमीटर चालते तेव्हा ती क्लायमेट चेंजचा परिणाम प्रत्यक्ष अनुभवत असते. एक आदिवासी महिला जंगलातील जैवविविधतेचं संरक्षण करते तेव्हा ती प्रत्यक्ष कन्झर्वेशन लीडरशिप निभावत असते. संस्था महिलांच्या अनुभवांना, त्यांच्या स्थानिक ज्ञानाला आणि त्यांच्या प्रश्नांना धोरणात्मक चर्चापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. सध्या मी UN, IUCN, इंटरनॅशनल रेंजर फेडरेशन आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये या विषयावर काम करत आहे आणि सातत्याने त्यांचा आवाज पुढे मांडत आहे.
3: खूप छान मॅम.
4: आणि स्थानिक महिलांचे अनुभव हे केवळ कथा नाही आहेत बरं, तर त्या क्लायमेट रेझिलियन्स आणि सस्टेनेबल लिव्हिंग हे महत्वपूर्ण उदाहरण त्या साबित करत आहेत. आम्ही विविध महिला कन्झर्वेशन लीडर्स, वुमन रेंजर्स आणि ग्रासरूट चेंज मेकर्स यांना एकमेकांशी जोडण्याचाही प्रयत्न करतो. या संवादातून महिलांना नवीन संधी, प्रशिक्षण आणि जागतिक दृष्टिकोन मिळवून देत आहोत. आज SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, याच्यामध्ये जेंडर इक्वालिटी आणि क्लायमेट ऍक्शन हे दोन्ही विषय अत्यंत महत्वाचे मानले जातात. महिलांना निर्णय प्रक्रियेत समान सहभाग मिळणं, स्थानिक समुदायांना विकास प्रक्रियेत सामावून घेणं आणि पर्यावरण संरक्षणाला लोक चळवळ बनवणं ही काळाची गरज आहे. एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन हे स्थानिक ते जागतिक या प्रवासात महिलांच्या नेतृत्वाला बळकटी देत आहे. आमची संस्था सांगते की पर्यावरण संवर्धन हे केवळ सरकारी धोरण नाही तर समाजाच्या सहभागातून घडणारं सामूहिक उत्तरदायित्व आहे.
3: तर एकूणच असं म्हणता येईल की आपण जे कार्य करत आहात त्यातून महिलांना नवीन संधी, प्रशिक्षण आणि एक नवा दृष्टिकोन मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मॅम, खूप छान असं आपलं हे काम आहे आणि याविषयी खूप छान आपण माहिती सांगितली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
4: थँक्यू मॅम.
3: तर स्थानिक अनुभव आणि जागतिक विचार यांची सांगड घालत दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन एक सक्षम, संवेदनशील आणि शाश्वत भविष्य घडवत आहेत. तर श्रोते हो, यासह आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय.

0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झालेत. यानंतर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7:00 सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7 वाजता सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 7:20 आणि रात्री 8 वाजता 1 गाणे ताजे तवाने. 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम. 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम. 8 वाजता समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. श्रोते, 8:55 साने गुरुजी यांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम साने गुरुजी आणि अंबळनेर. 9:15 भिडे यंत्र लोहवस्तू केंद्र प्रायोजित कार्यक्रम उद्योग जगत. आज या कार्यक्रमात ओमेगा इंडस्ट्रीजचे संस्थापक विजय लाड यांची मुलाखत, या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:35 पुनःप्रसारित करण्यात येईल. नाट्यधारा नाट्यसंगीताचा कार्यक्रम 9:30. 10 वाजता जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम. 9:05 मराठी चित्रपट संगीत. 9:30 उमंग NCERT प्रायोजित कार्यक्रम. गाता रहे मेरा दिल चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम सकाळी 11 वाजता. 11:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमात तिची उद्योग भरारी, मिनिएचर गार्डन तयार करणाऱ्या साधना फडकर यांची मुलाखत आणि त्यानंतर साहित्य विश्व यामध्ये भारती सुदामी यांचा ललित लेख. 1 वाजता हिंदीतून बातम्या, 1:05 गीतबहार, 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र, 1:45 भावधारा, 2 वाजता कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण, 2:15 दोपहर समाचार हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, 2:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रणव कुमार विश्वास यांचं गायन, त्यांनी गायलेला राग भीम पलाचा पण ऐकू शकाल.

आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल ठीक 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भगवान खराटणे आणि सहकारी यांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या. 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. माझं घर माझं शेत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम 7:30. आजच्या कार्यक्रमात उद्यान विद्या पंडित पुरस्कार प्राप्त काकासाहेब सावंत यांची मुलाखत या मुलाखतीचा भाग दुसरा. 8:05 राष्ट्रीय मराठी राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. 8:15 हिंदी गझल. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाइट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 नभोनाट्य सांझ पक्षी. 10:30 नाद ब्रह्मय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजाभाऊ कोकजे यांचं गायन. त्यांनी गायलेला राग छाया तिलक आपण ऐकू शकाल. 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: عطلات. साने गुरुजी म्हणत, ध्येय जितकं महान तेवढा त्याचा मार्गही लांब आणि खडतर असतो.
1: रूपा, तुझं गंगावन किती मस्त आहे. केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
2: बावळटच आहेस, माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहे.
1: काय
2: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
1: कचसन?
2: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
3: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.
0: श्रोते हो, एक निवेदन. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी दिनांक 30 जून 2026 पूर्वी वार्षिक ई KYC प्रमाणीकरण पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. विहित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभार्थी आगामी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. योजनेतील पारदर्शकता वाढवणं, संभाव्य गळती रोखणं आणि केवळ खऱ्या आणि जिवंत लाभार्थ्यांनाच योजनेचा थेट लाभ पोहोचवणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी सर्व DBT योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी 15% बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. PM किसान प्रणालीअंतर्गत लाभार्थी CSC केंद्रामार्फत बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा PM किसान ॲपवरील फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतींनी ई KYC प्रक्रिया पूर्ण करता येईल. तसंच वयोवृद्ध किंवा आजारी लाभार्थ्यांसाठी त्यांच्या गावातील ग्राम नोडल अधिकारी यांच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून फेस ऑथेंटिकेशन ॲपचा वापर करून ई KYC करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी CSC केंद्रामार्फत बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा PM किसान ॲपमार्फत फेस ऑथेंटिकेशन या दोनपैकी कोणत्याही पद्धतीनं 30 जून 2026 पूर्वी वार्षिक ई KYC प्रमाणीकरण पूर्ण करावं.

मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि फेम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज दिनांक 11 जून 2026, श्रोतेहो सकाळचे 7

0: निवेदनापण ऐकलं.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
2: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत. उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात. भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz FM वाहिनी 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
0: श्रोतेवाच्या उद्योग जगत या कार्यक्रमामध्ये ओमेगा इंडस्ट्रीजचे संस्थापक विजय लाड यांची मुलाखत, या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 219.

अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

श्रोते, आज प्रसारित होणाऱ्या शास्त्रीय कार्यक्रमांमध्ये दुपारी 2:30 नादब्रह्म या कार्यक्रमात प्रणव कुमार विश्वास यांचं गायन, त्यांनी गायलेला राग भीम पलासा पण ऐकू शकाल. तर रात्री 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात राजाभाऊ कोकजे यांचं गायन, त्यांनी गायलेला राग छायातिलक आपण ऐकू शकाल. श्रोते, याशिवाय ऐका 9:30 नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली। जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं, संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय।

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी पुणे.

0: क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्या दरम्यान सामंजस्य करार. आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बुडून 8 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारताचं सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला. जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला. त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो. हे पहिल्यांदा घडलं. इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात सरकारनं 25 कोटीहून अधिक नागरिकांना गरिबीतून वर काढलं आहे. विकसित भारत हे केवळ सरकारचं राजकीय पक्षाचं स्वप्न राहिलं नसून तो देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा संकल्प झाला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाकविरोधी कायदा, CAA, भारतीय न्याय संहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. एका तपाचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले. गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात राज्याच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. देशाच्या 21 वर्षांच्या विकासाचा पथदर्शी आराखडा देशासमोर ठेवल्याचं सांगून राज्याला गेल्या 12 वर्षात 10 लाख कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं असो की राज्यातल्या किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत मिळालेलं स्थान, अयोध्येचं राम मंदिर ते कलम 370 काढून टाकणं यासारख्या ऐतिहासिक निर्णयांमुळे देशवासियांच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्याचं शिंदे म्हणाले. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या ऑपरेशन सिंदूरचं यश देखील मोदी यांच्या ठाम नेतृत्वामुळे मिळाल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
1: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत जवळपास 250 एकर क्षेत्रावर नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीनं काल क्लिव्हलँड ओहायो इथं राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक ब्रुकफील्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी ओहायो इथं या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते. रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभा यांना एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. संशोधन आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी विद्यापीठ, उद्योग, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि शासकीय संस्था यांच्या दरम्यान प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कॅनियस इंटरनॅशनल यांच्या सहयोगानं आयोजित तंत्रज्ञान संक्रमण आणि नवोपक्रम गतिवर्धन यावरील कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुनील भिरुड, कॅनियस इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पिंपरकर यांच्यासह विद्यार्थी आणि उद्योजक उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलिसांचा काल पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. एका खासगी माध्यम समूहाकडून आयोजित हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. विकसित भारताकडे वाटचाल करताना राष्ट्र उभारणीला मदत करणाऱ्या बातम्या आणि दृष्टिकोन मांडण्याबाबत पत्रकारितेत विचार व्हावा असं आवाहन त्यांनी केलं. शहरांची वाढती लोकसंख्या पोलिसांच्या ताणात भर घालते, मात्र त्यांच्या कामाची क्वचितच प्रशंसा होते असंही मत त्यांनी व्यक्त केलं. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची काल घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये काल 8 जणांचा बुडून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं सिंदफणा नदी पात्रात भाविकांना घेऊन जाणारी नाव नदीच्या मध्यभागी असताना उलटली. यामध्ये 35 भाविक होते. यापैकी 2 महिलांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात नाव उलटल्यानं 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. जलाशय परिसरात फिरायला गेलेल्या 9 तरुणांनी मासेमारी करणाऱ्या बोटीतून नौका विहार करताना ही घटना घडली. यापैकी 7 तरुणांना वाचवण्यात यश आलं. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीत बुडून 3 भावंडांचा काल दुपारी मृत्यू झाला. मूळ सांगलीचे रहिवासी असलेले हे भाऊ सुटीसाठी खेडच्या नातेवाईकांकडे आले होते. पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले असता खोली आणि वेग यांचा अंदाज न आल्यानं ते बुडाले. रायगड जिल्ह्यातील काशी समुद्रात बुडून काल एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या पर्यटकाला जीवरक्षकानं वाचवलं. जळगाव जिल्ह्यातील ताडपत्री विक्री करणारे 3 व्यापारी काशीत आले होते. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जागतिक दर्जाची आरोग्य सेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्यात काल ओहायो इथं सामंजस्य करार. आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 8 जणांचा बुडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

गोजिरी या चित्रपटासाठी अशोक बागवे यांची गीतरचना पण ऐकली. संगीत आणि स्वर होता मिलिंद इंगळे यांचा. श्रोते हो, एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम रात्री 8 वाजता पुन्हा प्रसारित करण्यात येईल. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेती ही केवळ उपजीविकेचं साधन नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र बदलतं हवामान, घटत चाललेली जमिनीची सुपीकता आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ यामुळे आजचा शेतकरी अनेक आव्हानांना सामोरा जातोय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, मृदा परीक्षण, जलसंधारण आणि शाश्वत शेतीचं मार्गदर्शन देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम आहे आणि तो म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीत नवसंजीवनी निर्माण करण्याचा महत्वाचा प्रयत्न केला जातो आणि त्याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतोय. शेतकरी सक्षम होण्यासाठी बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपल्या उत्पादनामध्ये वाढ मिळवून आणण्यासाठी कशा पद्धतीनं हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरतो याबाबत विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मात्र मुळातच शेतकऱ्यांच्या हितासाठी याची गरज का भासली आणि याचं महत्व कसं अधोरेखित करा?
1: आता आपण जसं सुरुवातीला बोलला की शेतकरी सध्या चिंतेत जो सापडलाय तो दोन कारणामुळे, एक हवामानामधले बदल आणि बाजारातले एक बेभरोशेपणा म्हणू आपण त्यामध्ये. आणि याच्यामधला जो हवामान हा विषय आहे, जो शेतीचा कणा आहे, सुरुवात करण्याकरता शेतकऱ्याला पूर्णपणे अवलंबित्व आहे हवामानावर आहे. तो लहरी होत चाललेला आहे, बदलत चाललेला आहे. गेल्या अनेक शतकापासूनचं हवामान बदल आता मात्र गेल्या दशकामध्ये मात्र फार याचा बदल अत्यंत प्रभाव जाणवतोय आणि तो डायरेक्टली शेतकऱ्याच्यावर परिणाम करतो आहे. हे जाणल्यानंतर मग गेल्याच एका म्हणजे 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्यावेळेला शासनाला वाटली की अशा प्रकारचा प्रकल्प असण्याची गरज आहे की जो शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवामानाच्या बदलावर मात करायला शिकवेल अशा अर्थानं त्या प्रकल्पाची बांधणी केली. आणि आता हा प्रकल्पाचा टप्पा दुसरा जो आहे तो या वर्षी सुरू झालेला आहे आणि तो पुढच्या 6 वर्षाकरता असणार आहे. आणि तो आपण जसं म्हटल्याप्रमाणे 21 जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांसाठी आपण करतो आहोत. यामध्ये प्रामुख्यानं जे बदलतं हवामान आहे त्याचा जो परिणामातले जे मुख्य परिणाम आहे शेतकरी होणारे त्या परिणामाला तोंड देण्याकरता शेतकरी सक्षम बनला पाहिजे आहे. म्हणून तो सक्षम करण्याचा एक त्यातला उद्दिष्ट आहे. आणि दुसरं उद्दिष्ट आहे की या बदलत्या परिस्थितीमध्ये शेती किफायतशीर कशी बनवली पाहिजे आहे, त्यामुळे तो एक त्यामधला म्हणजे नफा वाढवला पाहिजे शेतीमधला, हा दुसरा उद्दिष्ट त्यामध्ये आहे. अशा उद्देशानं हा प्रकल्प खरंच राबवायला आपण सुरू केलेला आहे.
0: जसं आपण म्हणालात की बदलतं हवामान, राज्याचा आपण विचार केला महाराष्ट्राचा, तर बदलत्या हवामानामुळे शेतीवर कशा पद्धतीने त्याचा परिणाम होतोय?
1: प्रामुख्यानं आता पाहिला आपण, म्हणजे आज आपण जेव्हा बोलतो आहोत तर त्यावेळेला सध्या आपल्यासमोर एल निनो संकट उभं राहिलेलं आहे. आणि अशा प्रकारचे हवामानातले बदल जे आहेत ते मोठ्या स्वरूपाचे बदल यापूर्वीपासून होत आलेले आहेत. त्यापैकी हा एक एल निनो आहे की ज्यावेळेला पावसामध्ये खंड होऊ शकतो, पाऊस कमी पडू शकतो किंवा पाऊस उशिरा पडू शकतो किंवा चालू असलेला पाऊस हा लवकर जाऊ शकतो, असे पावसाचेच अनेक आपल्याकडे बदल दिसतील. याच्यावर काय होतं, मग जी पिकं आपण घेतो आहे त्या पिकाचं एकतर पेरणीवर परिणाम होतो, पेरणी लांबते, कधी कधी पेरणीला पाऊस पडल्या म्हणून शेतकरी पेरणी करतात, मध्ये खंड पडतो आणि पुन्हा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ येते. अशा प्रकारे संकट सुरुवातीपासून येतात. ह्या बदलत्या हवामानामुळे काय होतं, कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढला असतो, त्याच्यामुळे तो एक वेगळा संकट निर्माण होतं. आणि सगळं चांगलं झालं आणि समजा पीक चांगलं आलेलं आहे, अशा वेळेला अतिवृष्टी होते, अवकाळी पाऊस येतो, म्हणजे हातचं पीक वाया जातं. अशा अनेक अंगांना शेतकऱ्यांच्या ह्या एकूण शेतीवर त्या पावसाचे परिणाम व्हायला सुरुवात.

0: जे प्रकारचे हवामान परिणाम व्हायला सुरू झालेले आहेत, दिसून आलेला आपल्याला.
1: हो, आणि त्याचा खूप मोठा तोटा एकूणच शेतकऱ्यांना आणि पर्यायानं आपल्या राज्याला सुद्धा त्याचा सहन करावा लागतो.
0: हे कारण हे नुकसान प्रचंड होत आहे आणि हे नुकसान अन्नधान्याचं नुकसान असल्यामुळे शेतकऱ्याची उपजीविकाच मुळात शेतीवर अवलंबून आहे, म्हणून ती उद्ध्वस्त होत असते. त्यासोबत शेतकऱ्याचे जे काही जनावरं आहेत, जे काही इतर घटक आहेत, त्याच्यावरही त्याचा परिणाम होतो. आणि महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्यावर दुर्गम परिणाम होणारा जो घटक आहे तो म्हणजे आपलं पाणी आणि माती. कारण शेती करता आवश्यक असणारे दोन मुख्य घटक आहेत. पाण्याच्यावर होणारे परिणाम, भूगर्भात होणारं एकूण कमतरता आणि मातीचं एकूण असणारं जे काही आरोग्य आहे ते बिघडत जाणं, हे देखील परिणाम मोठे त्यामध्ये आहेत.
1: आणि जमिनीची सुपीकता फार मोठ्या प्रमाणात घटत चाललेली आहे त्याच्यामुळे सुद्धा. आणि जसं रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर असतो त्याच्यामुळे सुद्धा त्याचं नुकसान होतं. यामध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे आणि मग त्याचा कसा फायदा होतो?
0: अगदी बरोबर आहे की आता आपण असं म्हटलं की हे जे बदल करते हे परिणाम जे होत आहे आपल्याला परिणाम कळत आहे आता. म्हणजे शेतीवर होतोय काय परिणाम, पिकावर काय होतो आहे, पाण्यावर काय होतो, भूगर्भावर काय होतो, भूगर्भातल्या पाण्यावर काय होतो, भूजलावर किंवा जमिनीवर काय होतो, हे परिणाम कळत आहे आपला. आता परिणाम जर कळले तर त्यावर उपाय काय करायचे, मग हे उपाय जे आहेत ना यावरही संशोधन बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये सुरू झालेलं असतं आणि झालेली आहे भरपूर. मग हे संशोधन जे आहे ते असं तंत्रज्ञान देतं आपल्याला की जे अशा प्रकारच्या परिणामावरची दाहकता कमी करतं किंवा त्याचा जो काही विपरीत परिणाम आहे तो कमी करू शकतं आणि एकूण होणाऱ्या नुकसानीमध्ये कमतरता होऊ शकते आणि थोडंफार आपल्याला त्यातून एक म्हणू की शेतकऱ्याला एक चांगला रिलीफ मिळू शकतो असं तंत्रज्ञान वापरावं की ज्या तंत्रज्ञानामुळे या परिणामाची एकूण तीव्रता कमी होऊ शकते. हे म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान. मग त्याच्या सुरुवातीपासून चालू होतं म्हणजे जमिनी तयार करण्यापासून जे सुरू होतं त्याआधी काढणीपश्चात वेळेपर्यंत चालतं, हे पूर्ण पिकाचा मोठा कालावधी आहे ना. या कालावधीमध्ये अनेक टप्पे आहेत. मी शेतीचा हंगाम जो बघितला आपण तर पेरणीच्या अगोदरपासूनची तयारी ते काढणीनंतरची देखील व्यवस्थापन ह्या संपूर्ण सायकल जेवण आपण त्याला यामध्ये अनेक टप्पे आहेत. ह्या सगळ्या टप्प्यावर तंत्रज्ञान उपयोगी पडतं. म्हणून हे तंत्रज्ञान की जे असं उपयोगी पडेल त्या त्या वेळेच्या बदलत्या हवामानाला ते सूट होईल किंवा शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढेल किंवा जुळवून घ्यायला मदत करेल असं म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला. किंवा आता आम्ही त्याला CRT म्हणतो, क्लायमेट रेझिलंट टेक्नॉलॉजी. जास्त लोकांना जरा ते म्हणायला बरं पडतं CRT, त्यामुळे क्लायमेट रेझिलंट टेक्नॉलॉजी अशा CRT आपण त्यामध्ये आहेत.
1: म्हणजे तंत्रज्ञानाच्याच आधाराने कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल हे महत्वाचं आहे. जसं शेतीसाठी जमिनीची पूर्ण तयारी करणं फार गरजेचं आहे, पूर्वतयारी करणं गरजेचं आहे जेव्हा आपण शेती सुरुवात करतो, आणि त्याच्यामध्ये सुद्धा जलसंधारण असो किंवा मग मशागत असो तर ही अत्यंत महत्वाची असते, तर त्याविषयी काय सांगा?
0: हंगामाची सुरुवातीला शेतकऱ्याची एक पारंपरिक पद्धती काय आहे की बाबा उन्हाळा संपला की उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करा, शेत तयार करा अशा प्रकारे की जेणेकरून भुसभुशीत करून घ्या आणि त्यानंतर पेरणी करा आणि पावसाची म्हणजे त्यावर पाऊस आला की पेरणी करा. ही सगळी पारंपरिक पद्धती. आता याच्यामध्ये काय होतं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं शेत जे आहे ना हेच मुळात एक छोटासा पाणलोट म्हणू आपण त्याला. कारण पाऊस जो पडतो तर प्रत्येक शेतावर पडतो, गावावर पडतो, डोंगरात पडतो, नदीतून वाहून जातो, पण प्रत्येक शेतावरही पडतो. त्यामुळे शेतावर पडलेल्या पावसाचं जे पाणी आहे ते शेतामध्येच मुरलं पाहिजे आहे. जसं की आपण गावावर पडलं पाणी त्या गावातल्या भागात मुरलं पाहिजे किंवा पाणलोटामध्ये पडलेलं पाणी पाणलोटामध्ये मुरलं पाहिजे म्हणतो आपण, तसं आम्ही म्हणतो की शेतकऱ्याचं शेतातलं पाणी हे त्याचं मुरावं, याला म्हणतात मूलस्थानी जलसंधारण. मग हे मूलस्थानी जलसंधारणाचे जे काही छोटछोटे प्रयोग असतात ते शेतकरी स्वतःहून करू शकतो आणि त्याच्यामधून मग आपण ही पूर्वतयारी करायची आणि हे करताना मग बांधबंदिस्ती करणं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी भावले जाऊ नये म्हणून बांधबंदिस्ती करून घेणं गरजेचं आहे. हे एक केल्यानंतर मग आम्ही विचार करतो यामध्ये किंवा आपण ज्या प्रकारे शेतीची मशागत करतो आहे, खोल मशागत करतो आहे, ही खरोखर ती उपयोगी आहे का उपयोगी नाही, का ह्याच्यामध्ये काही वेगळा परिणाम होतो का, तर यावरूनही आपल्या लक्षात असं आलेलं आहे गेल्या अनेक वर्षाचं संशोधन जे जगभरात झालेलं आहे ते सांगतं आहे की जमीन जितक्या प्रकारे खोल मशागत कराल तेवढं त्या ठिकाणी शेतकरी शेतीचं नुकसान होऊ शकतं, माती नुकसान होऊ शकतं, मातीची धूप होऊ शकते विशेषतः. कारण पडणारा पाऊस जो आहे तो जी माती उडी पडलेली आहे तिला वाहून घेऊन जातो आणि दरवर्षी अशा प्रकारे हंगामाच्या अगोदर आपण खोल नांगर करतो, पाऊस पडतो, वरचं फूल वाहून जातं. म्हणून मग याकडे मशागत कमीत कमी कशी करायची किंवा मशागत शून्यावर कशी आणायची, जेणेकरून शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला, इथंपर्यंत कसं जायचं यावर प्रकल्पाने गेले काही वर्ष काम केलेलं आहे आणि त्यातून आपण आता हळूहळू लोकांना सांगतोय की तुम्ही याच्याकडे मशागत कमीत कमी करा, हळूहळू ती कमी कमी करत्या, हळूहळू कमी करा.

0: अनेक शून्य वर्षा गतीकडे वळा, उत्पादनामध्ये कोणती घट न येता जमिनी सुपीकता कशी वाढेल आणि जलसंधारणाबरोबर मृसंधारण कसं होईल या ठिकाणी, कारण ते मृसंधारण फार महत्वाचं आहे. म्हणजे जलसंधारणामध्ये काय की पुढच्या वेळा पाऊस पडणार गॅरंटी आहे, परंतु मृसंधारणामध्ये माती वाहून गेली की पुन्हा परत येणार नाही, माती पाणी परत येऊ शकतं पण माती परत येणार नाहीये. त्यामुळे हा ह्यातला महत्वाचा फरक आहे. म्हणून मृसंधारणावर भर देतो आहे, तोही तिथं मग पहिली सुरुवात कुठनं करायची, माझ्या जमिनीची माती माझ्याकडे मी ठेवली पाहिजे आहे, पहिलं ते करू शकतो आपण. म्हणून अशा प्रकारे हे कामाला सुरुवात करते, ते पूर्व मशागतीचं पहिले ती काही टप्पे आहेत ते अशा प्रकारे करता येतील. यामध्ये मग कसं होतं, आपल्या राज्यामध्ये कोरडवाहू मोठ्या प्रमाणामध्ये प्रदेश आहे जिथे शेतकऱ्याकडे पाण्याची सोय नाही आहे, अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, मग त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे एकदाच तुम्ही मशागत करून घेतली पूर्वीप्रमाणे की नंतर तुम्ही ते हलवू नका, त्यावर तुम्ही पेरणी करा, टोकन यंत्रणा टोकन करा, म्हणजे कमीत कमी हळूहळू झाली तुमची, आणि नंतर तुम्ही ते पीक कापून काढा. म्हणजे पुन्हा तुम्हाला पीक उपटून काढायची गरज नाही, कापून काढा आणि त्याच पुन्हा जमिनीवर पुढच्या हंगामाच्या वेळेला पुन्हा पाऊस पडतो त्यावेळेला पुन्हा टोकन करा. या पद्धतीने काय होईल की ते पिकाचे अवशेष जमिनीमध्ये राहतील आणि त्या अवशेष म्हणजेच त्याचं खत तयार होईल. अशा प्रकारे ह्याचं हे शास्त्र आहे. म्हणून हे ज्यावेळेला शेतकऱ्यांना कळेल आणि ज्यावेळेला मग ज्यावेळेला पाणी सोय त्याने काय करू शकतो, इथं आता आपण पाहिलेलं आहे अतिवृष्टी झाली की या ठिकाणी काय होतं, बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहतं आणि पिकाचं नुकसान होतं, पाणी निघून जात नाहीये. आणि मग जर यावर उपाय काय आपल्याकडे आहे तर म्हणजे रुंद वरंब आणि पद्धत, बेड पद्धत म्हणू आपण त्याला. रुंद वरंब केल्यामुळे काय होतं की एक तर पीक वर येतं, वरच्या म्हणजे बेडवर आपण लागवड करतो, पाणी जर अति झालं तर त्या शरीरातून निघून जातं, निचरा होतो, आणि ज्यावेळेला खंड पडतो जसं की या वर्षी शक्यता आपला येलदेनो होण्याची, त्यावेळेला पावसा खंड पडू शकतो, अशा वेळेला त्या बेड मधला ओलावा ते पिकाला मिळतो. म्हणून हे दोन्ही संकटामध्ये तारून नेणारं तंत्र आहे. म्हणून मग बऱ्याच वेळा मी त्याला म्हणतो की बेड तरी त्याला कोण मारी, असं ते पिकाला ते तारून नेणार हे तंत्र आहे.
1: म्हणजे वेगवेगळ्या लागवडीच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये रुंद बेड पद्धत जी आहे लागवडीची ती महत्वाची आहे शेतकऱ्यांसाठी. श्रोतेहो, शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण असा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीत नवसंजीवनी निर्माण करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न केला जातोय आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामध्ये कशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींचा लाभ शेतकऱ्यांना होतो याचविषयी आपण दिलखुलास कार्यक्रमामधनं माहिती जाणून घेत होतो आणि आपल्याला ही माहिती या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर देत होते. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 झालेत. प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार
2: गौरीताई. अनुरूपचं थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात, यावर्षी सुद्धा US हा कार्यक्रम होणार आहे, तर याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
3: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात.
2: बर.
3: त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये, आणि हे दरवर्षीच होत असतात, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
2: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे, कारण बरेचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतात किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
3: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईट वरती किंवा ऍप मध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट
2: आहे,
3: आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
2: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा, हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
3: न्यूयॉर्क पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेटभेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
2: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. आमची वेबसाईट आहे www.anurupviwaha.com. गौरीताई, आता सध्याची युद्धाची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे व्हिसा मिळण्याचं सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
3: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US आहेत, तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे, तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच. त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
2: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे, यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या

0: गौरी कानेटकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, डॉक्टर आबासाहेब गर्दे गेली जवळजवळ 20-21 वर्ष डोळ्यांसाठी आयुर्वेदिक उपचार करत आहेत. सातत्यानं त्यासाठी सेवा देत आहेत. डोळ्यांच्या सर्व दुर्धर विकारांच्या चिकित्सेमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. पुण्यामध्ये त्यांची खूप मोठी प्रॅक्टिस चालत असते आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये डोळ्यांसाठी आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याची खूप चांगली माहिती देत असतात. सर्वात प्रथम आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: आता मी म्हटलं डॉक्टर, तसं डोळ्यांचे जे वेगवेगळे विकार होतात त्यावर आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप चांगले उपचार सांगितलेले आहेत, तर डोळ्यांच्या पडद्याला वारंवार येणारी सूज हा विषय आता आपण घेणार आहोत.
6: बरोबर.
5: तर नेमकं डोळ्यांच्या पडद्याला सूज येते म्हणजे काय आणि डोळ्यांच्या पडद्याचं नेमकं महत्व काय?
6: खरं तर प्रश्न खरंच छान आहे. बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो पडदा म्हणजे काय. खरं तर आयुर्वेदानुसार पटल, संधी असे वेगवेगळे डोळ्याचे पार्ट सांगून ठेवलेत किंवा भाग सांगून ठेवलेत. पडदा खरं तर आपण समजायच्या भाषेत आपल्याला सांगता येईल, ऍलोपॅथीनुसार ज्याला रेटिना म्हटला जातो तो म्हणजे पडदा. खरं तर ह्याचं रूप उगवत्या सूर्यासारखं असतं. उगवत्या सूर्याचा जसा रंग असतो तसं जनरली ह्याचा रंग आहे. ह्याला आयुर्वेदानुसार त्याला दृष्टी म्हटलं जातं आणि हा पडदा हा दृष्टीसाठी अनन्यसाधारण महत्व आहे याचं. म्हणजे काय, खरं तर डोळा किंवा डोळ्याचा कोणताही भाग असा नाही जो दृष्टीसाठी महत्वाचा नाही. सगळाच महत्वाचा आहे, पण जी बाहेरून नजर येते, जे बाहेरून किरण येतात आणि पडद्यावरती पडतात आणि मग पडदा त्याचं रेकग्नायझेशन करतो, पडदा ती इमेज तयार करतो आणि ते मेंदूकडे पाठवली जाते. हे जे होतं ना जनरली हे पडद्याचं काम आहे. ज्यावेळी पडद्याचे दोष यायला लागतात मग त्याचं मूळ पडद्याचं काम दिसणं हे असल्यामुळं दिसण्यातच आपल्याला वेगवेगळ्या विकृती दिसायला लागतात आणि त्यातलाच एक विकार, म्हणजे खूप विकार आहेत पडद्याचे. रक्तस्राव होतो, पडद्याला भोक पडतं, पडद्याची झीज व्हायला लागते, रेटिनल डिटॅचमेंट म्हणून एक प्रकार आहे म्हणजे पडदा फाटतो. तर हे असे पडद्याचे अनंत विकार आहेत, त्यातला एक म्हणजे पडद्याला वारंवार येणारी सूज. खरं तर सूज म्हटलं की लोकांना आपल्याला हाताची, पायाची, चेहऱ्याची सूज येते. आयुर्वेदानुसार ज्या स्रोतसातून जो भाव पदार्थ वाहतो त्या भाव पदार्थापासून ते स्रोतस घटित असतं, म्हणजे तो अवयव थोडक्यात घटित असतो. आणि ज्या वेळेला असे विकार यायला लागतात त्यावेळेला त्या भागातल्या त्या भागाशी निगडीत भाव पदार्थांचा उद्रेक किंवा तिथं दोष वाढलेले असतात म्हणून ते विकार येतात आणि म्हणूनच सूज येते.
5: सूज येते. तर नेमकं डॉक्टर तुम्ही डोळ्याच्या पडद्याचं काम काय आणि ती सूज कशी येते याची माहिती दिलीत, पण आता या सूजेमुळे काय परिणाम होतात आणि ती सूज का येते याविषयीचंही जाणून घ्यायचंय, पण ते जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. डॉक्टर, मग ही डोळ्याच्या पडद्याला वारंवार सूज नेमकी येते काय, त्याची कारण काय?
6: कसं आहे, कारण खूप आहेत. खरं तर मुळात सूज काय समजून घ्या. आयुर्वेदात वेदना म्हटलं ना की प्रतिलोम झालेला वायू म्हणजे शूल असं सांगितले. प्रतिलोम झालेला वायू म्हणजे काय, म्हणजे आपण नाव ऐकतो पूजेत, बऱ्याचदा पुजारी लोक म्हणतात प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा. हे काय आहे, हे 5 वायूंची नाव आहेत. प्राण, अपान, उदान, समान, व्यान ही सगळी 5 वायूंची नाव आहेत. त्यांच्या गती ठरलेल्या आहेत. म्हणजे अपानाची गती खालची दिशा आहे, म्हणजे बेंबीपासून खालची दिशा आहे. ती बऱ्याच वेळेला बघा, काही लोकांना प्रचंड ढेकरा यायला लागतात, म्हणजे कुठंतरी हात जरी दाबला तर ढेकर येते.
5: अच्छा.
6: जेवण नसली झाली तरी ढेकर यायला लागते. म्हणजे ह्या ढेकऱ्या येतात, ह्याचं कारण काय, अपान ऊर्ध्व झाला, म्हणजे त्याची गती भेद झाला, गती उलटी झाली.
5: अच्छा.
6: असं व्हायला लागलं की मग शूल म्हणजे वेदना उत्पन्न व्हायला लागतात बऱ्याचदा.

0: तसं ज्या वेळेला आपण चयापचय हॅम्पर व्हायला लागतं, आता लोकांना म्हटलं चयापचय म्हणजे फक्त पोटाशी संबंधित आहे असं वाटतं, तर तसं आयुर्वेदानं म्हटलेलं नाही. आयुर्वेदानुसार 3 दोष वात पित्त कफ, 7 धातू रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे 7 धातू आहेत. ज्या वेळेला हे वात पित्त कफ ह्या 7 धातूंना खराब करायला लागतात त्यावेळी विकार उत्पन्न व्हायला लागतात. मग विकार उत्पन्न व्हायची प्रोसेस वेगवेगळी, काय वेळेला ते धातू कमी व्हायला लागतात, काय वेळेला ते धातू वाढायला लागतात, काय वेळेला त्या धातूंची क्वालिटी खराब व्हायला लागते. तसं ज्या वेळेला चयापचय म्हणजे पोटातलं अन्न जसं पचतं तसं प्रत्येक धातूचं चयापचय आहे, म्हणजे रसधातू रक्तधातू, रक्तधातू बनतो रसापासून, त्यामुळं रक्तधातूचं अन्न हे रसधातू आहे. मग ते रसधातूपासून रक्त बनतं, मग त्याचा जो पुढचा पार्ट आहे तो मांस बनणार आहे. म्हणजे भरण पोषण उत्सर्जन हे प्रत्येक अवयवाचं प्रत्येक धातूचं चालू असतं, ती म्हणजे चयापचय क्रिया. ज्या वेळेला त्याच्यात बिघाड व्हायला लागतो, जनरली आपण ऐकत असतो सूज केव्हा येते, जनरली लोकांना माहिती आहे. खरं तर प्रामुख्यानं 3 अवयवांशी संबंधित सूज असते. सगळ्या अंगावरती जी वेगळी सूज येते ते हृदयाशी संबंधित असते, म्हणजे बऱ्याचदा बघा हार्टच्या पेशंटना सूज आलेली बघता, दुसरं लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हरशी संबंधित मोठी आजारपण असतील तर सूज येते, आणि 3रा अवयव म्हणजे वृक्क म्हणजे किडनी, किडनीशी संबंधित आजारपण मोठी असतील तरीही आपल्याला शरीरावरती सूज येत ही असते.
1: बरोबर. आणि ही सूज मला वाटतं बाह्य बाहेरून पण दिसते आणि आतून पण असते, त्यामुळे ती ओळखणं कठीण असतं. तर सुजेबद्दलच अजून काही माहिती जाणून घ्यायची आहे, पण आता एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या 1 रविवारी सांगली इथे, 2 रविवारी नाशिक इथे, 3 रविवारी ठाण्यात, 4 रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, सुजेबद्दल आता आपण बोलत होतो, डोळ्यांची सूज आहेस पण अजूनही कोणत्या कोणत्या अवयवांना सूज येते तुम्ही सांगत होता, तर सुजेबद्दल अजून काय सांगाल?
0: ही सूज जसं म्हणत होतो की 3 अवयवांशी प्रामुख्याने आहे. शरीरात कुठेही सूज येत असेल, म्हणजे ते शरीरात कुठेही असणारी सूज ही प्रामुख्याने या 3 अवयवांशी संबंधित असते असं म्हटलं जातं. पण मग हे होण्यामागचं कारण काय? आता उर्काच्या किंवा किडनीच्या बाबतीत ज्यावेळी सूजेचा विचार करायला लागतो त्यावेळेला असं काय होतं की मग सूज यायला लागते? कसं आहे, आपण ज्या वेळेला पाणी पितो, ज्या वेळेला अन्न खातोय आणि ते पचवलं जाते आणि त्याचे बाय प्रोडक्ट तयार व्हायला लागतात, मग त्याच्या शरीरातला आहाराचा एक सार भाग आहे त्याच्यामुळे हे धातूचं परिपोषण होतं, किट्ट भाग म्हणजे मळ तयार होतो, मग मळ मोठ्या आतड्यात वेगळा होतो, मलमूत्र वेगळं होतं, लघवी वेगळी तयार होते आणि पुरुष म्हणजे स्टूल वेगळा तयार होतो आणि तो शरीराच्या बाहेर फेकला जातो. ही नॅचरल प्रोसेस आहे. 24 तासात 2 जेवण आणि एकाला एक वेळेला शौचाला जाणे ही नॉर्मल प्रोसेस आहे. आणि ही ज्या वेळेला हॅम्पर व्हायला लागते, म्हणजे नुसतंच पोट खराब होतं अशातला भाग नाही, हे जसं स्टूलच्या बाबतीत आहे तसं युरिनच्या बाबतीत आहे. आणि रक्ताची शुद्धी ज्यावेळा कमी व्हायला लागते, रक्तात ज्यावेळा मळ साठायला लागतो, रक्तात ज्यावेळेला दोष साठायला लागतात, त्यावेळेला ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरती त्याचं रिफ्लेक्शन दिसायला लागतं आणि मग सूज यायला लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला किडनीचं फंक्शन हॅम्पर झालं, किडनीचं फंक्शन हॅम्पर झालं म्हणजे काय, तर किडनीमधून जे रक्ताचं फिल्ट्रेशन होतंय ते फिल्ट्रेशन कमी व्हायला लागले. रक्ताचं फिल्ट्रेशन कमी व्हायला लागलं म्हणजे काय, तर रक्तातली घाण तिथं साठून राहणार आहे आणि ती साठून राहिली की मग शरीर हा आपला कोणताही टाकाऊ पदार्थ शरीरात साठवून घेऊ शकत नाही, ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बाहेर टाकतं. आणि हे सगळे माध्यम, हे सगळे पर्याय ज्यावेळेला बंद व्हायला लागतात त्यावेळी ते शरीरात साठा लागतात आणि ते सुजेच्या स्वरूपात आपल्याला दिसायला लागतात.
1: डॉक्टर, तुम्ही एकूणच सुजेबद्दल खूप चांगली माहिती दिली, तर डोळ्यांच्या पडद्याला येणारी सूज हा सुद्धा आणखी एक त्या सुजेतलाच एक प्रकार आहे, तर त्याविषयीची सुद्धा आणखीन काही आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे, पण वेळेची मर्यादा आहे म्हणून आपण या भागात इथेच थांबूया. डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयीची माहिती पुढच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या 1 रविवारी सांगली इथे, 2 रविवारी नाशिक इथे, 3 रविवारी ठाण्यात, 4 रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.

0: 261-99.
1: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: रूपा, तुझं गंगावन किती मस्त आहे. केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
3: बावलटच आहेस. माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहेत.
2: काय
3: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
2: कचसन?
3: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
4: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.

0: माणिक वर्मा यांच्या आवाजात ग. दी. माडगुळकर यांची गीतरचना पण ऐकली. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात, हे हिंदी बातमीपत्र.
1: दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू. आता सविस्तर बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला. जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला. त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो हे पहिल्यांदा घडलं. इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. देशाचा वाढता विकास दर, तिहेरी तलाक विरोधी कायदा, CAA, भारतीय न्यायसंहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. एका तपाचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले. गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
1: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो. या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
0: नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या संचालक मंडळाच्या परिषदेच्या 11व्या बैठकीचं अध्यक्षपद आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार आहेत. विकसित भारत ॲट 2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास या संकल्पनेवर आधारित ही बैठक होणार आहे. या बैठकीत उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकास वृद्धी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावरही चर्चा केली जाईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आपल्या सदस्य कंपन्यांच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. ICC अध्यक्ष ब्रिजभूषण अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्यात नवी दिल्लीत काल झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. पश्चिम बंगालची आर्थिक क्षमता आणि विकासाच्या संधींबाबत उद्योगांचा वाढता विश्वास यातून दिसून येतो. या बैठकीत राज्याच्या विकास कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी ICC दर्शवली आहे. युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असूनही पश्चिम आशियात तणाव वाढला असतानाच इराणच्या सततच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन लष्करानं काल इराणमधील अनेक लक्ष्यांवर पुन्हा हल्ले केले. वाटाघाटी रखडल्यामुळे इराणला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. तर धमक्या आणि दबावाखाली आपण वाटाघाटी करणार नाही असं इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधींनी स्पष्ट केलं. या संघर्षामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती प्रतिपिंप $93 वर गेल्या आहेत. हुरमुझची सामुद्रधुनी सर्व जहाजांसाठी बंद असल्याबाबत इराण आणि अमेरिका यांनी परस्पर विरोधी दावे केले आहेत. कॅनडामध्ये समाज माध्यम कंपन्यांनी त्यांची सुविधा सुरक्षित असल्याचं सिद्ध केल्याखेरीज 16 वर्षांखालील मुलांना समाज माध्यमांवर खाती उघडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कायद्यात

0: हानिकारक सामग्रीच्या 7 श्रेणी दिल्या आहेत. त्यामध्ये आत्मघाताला प्रोत्साहन, हिंसा किंवा द्वेष भडकवणारी सामग्री आणि संमतीशिवाय काढलेली खासगी छायाचित्र यांचा समावेश आहे. वयावर आधारित समाज माध्यमांवर निर्बंध लादणाऱ्या किंवा प्रस्तावित करणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि इंडोनेशियानंतर आता कॅनडाचाही समावेश झाला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायदा 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते काल मुंबईत आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. या कायद्याची कठोर आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एक कार्यचौकट तयार करण्यात येणार असून या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी एक आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचं महाराष्ट्राचं उद्दिष्ट आहे असं फुंडकर यांनी यावेळी सांगितलं. 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या सर्व आस्थापनांनी पॉश कायद्यानुसार अंतर्गत समित्या स्थापन करणं अनिवार्य आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातील 108 कलाकारांची संगीत नाटक अकादमी पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांचीही निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, बारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांमध्ये 25,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र प्रदान केलं होतं. अकादमी फेलोला 3,00,000 रुपये रक्कम दिली जाते तर अकादमी पुरस्कारांमध्ये 1,00,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र दिलं जातं. संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील. वस्त्रोद्योगासाठीच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या 3 टप्प्याअंतर्गत केंद्र सरकारनं 22 नवीन अर्जदारांना मंजुरी दिली आहे. या 3 टप्प्याअंतर्गत 96 कंपन्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये 12,822 कोटी रुपयांहून अधिक प्रस्तावित गुंतवणूक आणि 58,000 कोटी रुपयांहून अधिक अपेक्षित उलाढाल यांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी इथं नियंत्रण रेषेजवळ झालेल्या अपघाती स्फोटात महाराष्ट्रातील 2 जवानांचा काल मृत्यू झाला. यापैकी अर्जुन जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील शहापूर इथले असून विक्रम बाळकृष्ण हे ऐरोली इथले आहेत. जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू होत असून ती 19 जुलैपर्यंत अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये खेळवली जाईल. यंदा 48 संघ सहभागी होत असल्यानं ही विश्वचषकाच्या इतिहासातली सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे. यजमान असलेल्या 3 देशांनी यात थेट प्रवेश मिळवला आहे तर उर्वरित 45 संघांनी 2 वर्षांच्या पात्रता फेरीतून आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलै रोजी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची योजना. पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचा महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांचा निर्धार. वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा आणि जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमधारी 249.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आणि एफएम वाणीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे चांगले केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: दूधाच खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: माणूस जीवनामध्ये जेव्हा सुखसोयी उपभोगत असतो तेव्हा त्या उपभोगासाठी माणूस पैसे कमवतो आणि खर्च करतो। खर्च झालेले पैसे भरून काढण्यासाठी तो पुन्हा पैसे कमवतो। अगदी त्याचप्रमाणे माणूस शुभकर्मांच्याद्वारे जे पुण्य दिव्य बँकेत जमा करतो त्या पुण्याच्या बळावर तो एका बाजूनं सुखी जीवन जगतो आणि दुसऱ्या बाजूनं ते पुण्य खर्ची टाकून त्याचं अंतर्मन संकटप्रसंगी किंवा बिकट परिस्थितीमध्ये विलक्षण प्रकारानं त्याला सहाय्य करत असतं। संपादित केलेलं पुण्य अशा रीतीनं खर्ची पडत राहिल्यानं आणि ते पुन्हा भरून काढण्याचे काहीही प्रयत्न न केल्यामुळं काही काळानंतर सर्व पुण्य खर्ची पडून माणूस पुण्याच्या नावानं दिवाळं काढण्याची दाट शक्यता असते। जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर एका बाजूनं माणूस सुखी जीवनाला आचवतो आणि दुसऱ्या बाजूनं संकटप्रसंगी त्याला सहाय्य करण्यास अंतर्मन असमर्थ ठरतं। म्हणून खर्ची पडलेलं पुण्य पुन्हा पुन्हा भरून काढण्यासाठी माणसानं सतत प्रयत्नशील राहणं आवश्यक आहे। खर्ची पडलेली पुण्यही पुन्हा भरून काढण्यासाठी जे तीन सुलभ मार्ग उपलब्ध आहेत त्याचा आपण थोडक्यात विचार करूया। तुम्ही सुखानं जगा आणि इतरांना सुखानं जगू द्या हा पहिला मार्ग। शुभकर्म करून इतरांचं भलं करण्यासाठी माणसाजवळ खूप द्रव्य पाहिजे किंवा भरीव ज्ञान पाहिजे किंवा हाती सत्ता पाहिजे किंवा इतरांना शारीरिक मदत करण्यासाठी ठणठणीत शरीर प्रकृती आणि वेळ हवा। सामान्य माणसाजवळ खूप द्रव्य, भरीव ज्ञान, सत्ता किंवा ठणठणीत शरीर प्रकृतीसुद्धा नसते। म्हणून सामान्य माणसांना सत्कर्म करणं कठीण आहे। म्हणून अशा माणसांना पुण्यसंचय करण्याचा सुलभ मार्ग जीवनविद्या काय सांगते पहा। जीवनविद्या सांगते तुम्ही इतरांचं हित केलं नाही तरी चालेल, परंतु त्यांचा घात तरी करू नका। तुम्ही इतरांचं भलं केलं नाही तरी चालेल, परंतु त्यांचं वाटोळं तरी करू नका। तुम्ही इतरांना मदत केली नाही तरी चालेल, परंतु त्यांच्या मार्गात अडचणी तरी आणू नका। तुम्ही इतरांना सुख दिलं नाही तरी चालेल, परंतु त्यांना दुःख तरी देऊ नका। तुम्ही इतरांची स्तुती केली नाही तरी चालेल, परंतु त्यांची निंदा तरी करू नका। तुम्ही इतरांच्या मुखात अन्नाचा घास घातला नाही तरी चालेल, परंतु त्यांच्या तोंडातील घास तरी काढून घेऊ नका। तुम्ही अन्य धर्मांच्या लोकांवर प्रेम केलं नाही तरी चालेल, परंतु त्यांचा द्वेष तरी करू नका। जीवनविद्या सांगते की माणसांनी एवढंच जरी केलं तरी त्यांनी देवाची फार मोठी सेवा केल्याचं श्रेय त्यांना मिळेल। हा मार्ग अत्यंत सरळ, सहज, सुरेख आणि सोपा असून जगातील कोणताही माणूस हा मार्ग धरून सहज स्वतःचं

आणि जगाचं कल्याण करू शकेल. अगणित पुण्य संपादन करण्याचा दुसरा सुलभ मार्ग म्हणजे सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना आरोग्य, ऐश्वर, शांती, सुख, आनंदाचा लाभ व्हावा असं मनापासून इच्छिणं आणि त्याप्रमाणे ईश्वराची नित्य प्रार्थना करणं हा होय. जितक्या पोटतिडकीनं तळहातावर तळहात घासून तुझं तळपट हो असा शाप जसा माणूस देतो, तितक्याच तीव्रतेनं दुसऱ्यांचं भलं हो, दुसऱ्यांचं कल्याण हो, ते सुखात आनंदात राहोत अशी त्यानं ईश्वराची प्रार्थना केली तर भगवंत, संत, सद्गुरू आणि सर्व देवदेवता त्या माणसावर प्रसन्न होऊन त्याच्यावर कृपेची बरसात करतील. अशी प्रार्थना करण्यासाठी ना कष्ट ना खर्च, असं असून सुद्धा हा मार्ग अत्यंत प्रभावी आहे. मनापासून ही प्रार्थना केल्यानं अंतर्मनातील इष्ट शक्ती म्हणजे फोर्सेस ऑफ द सबकॉन्शियस माइंड जागृत होऊन प्रार्थना करणाऱ्यांचं सर्वांगानं कल्याण साधण्यासाठी त्या शक्ती कार्यप्रवृत्त होतात. जीवनविद्या सांगते की हा मार्ग अगदी साधा आहे, पण दिव्य बँकेत पुण्य जमा होण्यासाठी रामबाण आहे हे मात्र निश्चित. अगणित पुण्य संपादन करण्याचा तिसरा राजमार्ग म्हणजे फावल्यावेळी, म्हणजे मन रिकाम असतं तेव्हा, म्हणजे व्हेन यू आर मेंटली फ्री असे जेव्हा असाल तेव्हा ईश्वर चिंतन म्हणजेच दिव्य स्वरूपाचं चिंतन करणं हा होय. जीवनविद्या सांगते की हा पुण्य संपादन करण्याचा मार्ग सोपा असून तो बिनखर्चाचा आणि बिनकष्टाचा आहे. आपण आता मानवी जीवनात संचित प्रारब्ध आणि पाप पुण्य यांचा परस्पर संबंध काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूया. संचित प्रारब्ध आणि क्रियमान असे कर्माचे तीन प्रकार आहेत. पूर्वकर्मांच्या पापपुण्याचा सर्व ठेवा जिथं असतो त्याला संचित असं म्हणतात. या संचितातील जो काही पापपुण्याचा भाग नैसर्गिक पद्धतीनं प्रस्तुत जन्मात भोगण्यासाठी वाट्याला आलेला असतो त्याला प्रारब्ध असं म्हणतात. आणि हे प्रारब्ध भोग भोगत असताना माणूस जे कर्म करतो त्याला क्रियमान असं म्हणतात. बँकेच्या भाषेत हेच याप्रमाणे सांगता येईल. बँकेत जमा केलेला पैसा हे संचित, बँकेतून काढलेले पैसे म्हणजे प्रारब्ध, आणि हे बँकेतून काढलेले पैसे खर्च करताना माणूस जे काही कार्य करत असतो त्याला क्रियमान असं म्हटलं जातं. आता संचित, प्रारब्ध आणि क्रियमान या त्रांगड्यात सर्वसामान्य लोकांच्या तंगड्या अडकलेल्या आहेत. या त्रांगड्यातून सुटण्याचा मार्ग न दिसल्यामुळं सर्वसामान्य लोक हवालदिल झालेले दिसतात. या परिस्थितीतून काही आशेचा किरण दिसेल का? या हेतून लोक जातात कुठे? तर ज्योतिषाकडे. ज्योतिषी जे भविष्य सांगतो त्याचा संबंध प्रारब्धाशी असतो. जे प्रारब्ध आपल्या वाट्याला येतं ते अटळ आहे आणि त्याला काहीही पर्याय नाही अशी सर्वसामान्य लोकांची पक्की कल्पना आणि धारणा असते. या धारणेतून माणसाच्या वाट्याला प्रवाहपतित जीवन येतं. जे सर्वसामान्य लोक असतात त्या लोकांचा असा पक्का समज आहे की संचितातून पापपुण्य रूप म्हणजे प्रारब्धाचा सर्व भाग प्रस्तुत जन्मात तोही एकाच हप्त्यात म्हणजे इन वन इन्स्टॉलमेंटमध्ये भोगण्यासाठी येतो. वास्तविक हा त्यांचा समज पूर्ण चुकीचा आहे. आपण ज्याला संचित असं म्हणतो त्या संचितात इष्ट आणि अनिष्ट असे संस्कार पापपुण्य या स्वरूपात वास करत असतात. या पापपुण्याचा काही भाग प्रस्तुत जन्मामध्ये प्राथमिक अवस्थेत इष्टानिष्ट प्रारब्ध रूपानं नैसर्गिक पद्धतीनं माणसाच्या वाट्याला येतो, परंतु त्यानंतर मात्र काळानुरूप परिस्थितीमध्ये बदल होतो. संचितामध्ये जे पापपुण्य दडून बसलेलं असतं त्यापैकी कुणाला आपण प्रारब्ध रूपात आमंत्रण द्यायचं

0: हे ठरवण्याचं काम माणसाला करता येणं शक्य होतं. इथं प्रयत्नवाद महत्त्वाचा ठरतो. आपण ज्यांना आमंत्रण करतो ते आमंत्रित पाहुणे आपल्या घरी येतात. सज्जन माणसांना आमंत्रित केलं तर सज्जन माणसं येतात. दुर्जन माणसांना आमंत्रित केलं तर दुर्जन माणसं येतात. त्याचप्रमाणे संचितात जे पाप पुण्य असतं त्यांच्यापैकी आपण कुणाला आमंत्रण द्यायचं हे महत्त्वाचं असतं. संचितातील पुण्य इष्ट प्रारब्ध रूपानं माणसांना आमंत्रित करायचं की संचितातील पाप अनिष्ट प्रारब्ध रूपानं आमंत्रित करायचं हे ठरवण्याचं काम माणसाचं आहे. आणि म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हा चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत. उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात. भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz FM वाहिनी 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, सकाळचे 8:55 झाले आहेत.
2: साने गुरुजींच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. साने गुरुजी आणि अमळणे. निवेदन विजया पंडित नाटकर. संकल्पना ज्ञानेश्वर बोबडे. निर्मिती आकाशवाणी जळगाव.
3: श्रोते हो, आज 11 जून पूज्य साने गुरुजींचा स्मृती दिन. साने गुरुजी अर्थातच पांडुरंग सदाशिव साने, महाराष्ट्रातील एक स्वातंत्र्य सैनिक, प्रतिभावंत लेखक, समाज सुधारक आणि शिक्षक. 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड इथं जन्मलेल्या साने गुरुजी यांनी आपलं संपूर्ण जीवन देशसेवेला आणि शिक्षणाला समर्पित केलं. साने गुरुजी यांच्या आईनं जे विविध सुसंस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास

झाला. त्यांची जन्मभूमी ही जरी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड असली ना, तरी त्यांची कर्मभूमी ही खान्देश. खान्देशातील अंमळनेर ही त्यांची खऱ्या अर्थानं कर्मभूमी. अंमळनेरमधील विद्यार्थी आणि नागरिक यांच्याशी साने गुरुजी यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. समाजसेवा, राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्यांचा प्रचार त्यांनी मोठ्या उत्साहानं केला. अंमळनेरलाच त्यांनी राष्ट्रभावना जागृत करणारी अनेक गीतं लिहिली. भलसागर भारत हो, खरा तो एकची धर्म, अशी कितीतरी गीतं आपल्याला सांगता येतील. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल इथं शिक्षक म्हणून 6 वर्ष नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर इथल्या प्रताप तत्वज्ञान केंद्र इथं त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासही केला. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा

0: उपचार त्यांनी मोठ्या उत्साहाने केला. अंमळनेरलाच त्यांनी राष्ट्रभावना जागृत करणारी अनेक गीतं लिहिली. बलसागर भारत हो, खरा तो एकची धर्म, अशी कितीतरी गीतं आपल्याला सांगता येतील. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल इथं शिक्षक म्हणून 6 वर्ष नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर इथल्या प्रताप तत्वज्ञान केंद्र इथं त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासही केला. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. 1930 मध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केलं. फैजपूर इथल्या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी ग्रामस्वच्छतेची इतर कामं केली. पत्री या त्यांच्या पहिल्या काव्य संग्रहातून साने गुरुजींच्या देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. साने गुरुजी यांनी लिहिलेली खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. साने गुरुजी यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर दिलेला आढळतो. त्यांनी एकूण 73 पुस्तकं लिहिली. त्यांचं श्यामची आई हे पुस्तक विशेषत्वानं गाजलं. साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात असताना श्यामची आई हे पुस्तक लिहिलं. श्रोते हो, आज आपण साने गुरुजी यांच्याबद्दल त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींनी सांगितलेल्या आठवणी जाणून घेणार आहोत. या आहेत साने गुरुजी यांच्या पुतणी सुधाताई बोडा.
1: मी फार लहान होते

शिकले आणि नंतर गुरुजींचे धाकटे बंधू पुरुषोत्तम सदाशिव स्वामी आम्ही त्यांना अप्पा म्हणत असो आणि ते बोर्डीला शिक्षक होते. बोर्डी हे गाव गुजरात महाराष्ट्राच्या बॉर्डरचं सीमेवरचं आणि तिथे मी शिकायला गेले. माझे वडीलही तिथे गेले कारण माझी आई लहानपणी वारली होती तर आम्ही दोघेच होतो. आणि तिथे राहायला गेल्यानंतर गुरुजी 45 मध्ये जेलमधून सुटले, म्हणजे 30 पासून 45 अनेक वेळेला ते वेगवेगळ्या काळामध्ये जेलमध्ये गेले होते. आणि माझे वडील अतिशय आजारी होते तेव्हा 45 मध्ये ते जेलमधून सुटून आले, ते सरळ बोर्डीला आले. आणि मग 2 महिने त्या ठिकाणी वडील बंधूंची, माझ्या वडिलांची, ज्यांना मी दादा म्हणत असतो, त्यांची सेवा करायला ते बोर्डीला राहिले. आणि तेव्हा त्यांचा माझा परिचय हा सहवास ज्याला म्हणावं जवळचा खूप

ते पिपळ्यावर बसायचे आणि मला कळायचं नाही की अण्णा रडतायत का. मी अण्णा हे विचारायचे, अण्णा तुम्ही रडता हो कशाला? पण अण्णा माझा हात हळूच दाबायचे.

0: त्या विशाल समुदायाचं ते दृश्य ते समोरून गेलं नाही आणि अगदी अशक्त झालेले असे सने गुरुजी अशी पुसटशी अंधुक्षी आठवण.
1: श्रोते हो, 11 जून 1949 ला साने गुरुजींनी पहिलं पत्र लिहिलं त्याविषयीच्या आठवणी सांगताना सुधाताई बोडा म्हणतात.

वाचायला मिळावं असं सानेगुरुजींना वाटत असणार. आणि म्हणून साधना साप्ताहिकामध्ये छापून आणत होते. एक योगायोगे हे पत्र छापायला सुरुवात केली.

0: नामध्येय
1: अंबाळनेर चे डॉक्टर रवींद्र मुठे यांनी साने गुरुजींच्या कौटुंबिक जिव्हाळ्याबद्दल सांगितलं.
2: आमच्या वाड्यात पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींचे काही काळ वास्तव्य होते. अतिशय नम्र आणि मृदुभाषी होते. माझ्या आईने सांगितलेली आठवण अशी आहे की ते द्यायला

0: जेवायला यायचे तत्पूर्वी, पूर्वी फरशा घराला नव्हत्या, मग पूर्ण शेणाने सारवावं लागायचं, ते आपला जेवणाचा जेवढा भाग आहे तेवढा सारवून त्यात रांगोळी काढून आपले ताट आणि वाटी सर्व भांडी स्वच्छ घासून तिथे ठेवायची, आईला सांगायचं मी आलो आहे. आणि आईला त्यांचं नेहमी सांगणं असायचं की आई परत मला एकदा वाढलं की परत तुम्ही मला कुठल्याही प्रकारे बाळायला यायचं नाही. मग आई नेहमी त्यांना म्हणायची की अहो असं कसं परत तुम्हाला लागलं तर, नाही माझ्या आईला माझ्या इथून त्रास व्हायला नको अशी माझी इच्छा. बघा म्हणजे किती सहृदयी होते, स्वतःची भांडी वगैरे सर्व घासून परत आई त्या तिथे ठेवायची आणि सांगायचं की मी संध्याकाळी येईल.
1: प्रकाश पाटील पिंगळवाडेकर हे राजकीय आठवणीबद्दल बोलले.
2: गुरुजी व अंमणनेर हे एका नाण्याच्या खरतर दोन चकचकीत बाजू अशी ओळख समस्त महाराष्ट्राला आहेच. तथापि गुरुजींचे तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या गावी जाणे येणे व्हायचे, त्यापैकीच आमचंही एक गाव. त्या काळी 625 घरांची वस्ती असलेलं हे गाव मात्र समाजवाद्यांची पंढरी म्हणून लौकिकास पात्र होत. तेथे गुरुजींचे 4 खंदे कार्यकर्ते होते, त्यापैकी 2 माझे आजोबाच होते. माझ्या आजोबांचा खूप मोठा खटला होत, गोतावळा होता. 9 भाऊ होते, त्याच्यात 2 जण राजकारणात होते. तर त्यांच्या निमित्ताने गुरुजींचं आमच्या गावामध्ये येणं जाणं व्हायचं. आणि जे दुसरे 2 लोक होते ते गावकीतले जरी असले तरी ते आमचे नात्याने सोबत होते. तर ह्या लोकांनी गुरुजींचा वारसा पुढे नेला, गुरुजींचं येणं जाणं येथे होतं. बऱ्याचशा बेचेडच्या आंदोलनामध्ये डॉक्टर उत्तमरावांनी जो आपला 5.5 लाखाचा खजिना लुटला, तर त्याचेही भूमिगत लोक पिंगळवाडेमध्ये राहायचे. तर गुरुजींच्या बाबतीत आमच्या आजोबांनी कुठेही या परिसरात येणं जाणं झालं म्हणजे टांग जुंपून त्यांना पोहोचवायची जबाबदारी माझ्या आजोबांची असायची. तर एकदा असं झालं की जिल्हा लोकल बोर्डची निवडणूक होती आणि ती सभा या परिसरात एका गावाला होती. योगा योगाने यशवंतराव चव्हाण इकडे कुठे जात असताना त्यांनी गुरुजींना ते बघितलं आणि नंतर ते त्यांनी ताफा थांबवला, खाली उतरले, त्यांना भेटले, तुमचा प्रचार कसा चालू आहे वगैरे वास्तुपुस्तक केली, अशी एक घटना मला माझ्या आजोबांनी सांगितलेली आठवते. गुरुजींचे येण्याजेने मागे आमच्या येथील एक धडपण, त्यांच्या धडपणाऱ्या मुलांपैकी एक जे होते दामू गुरुजी, त्या दामू गुरुजींकडे दामू गुरुजींनी सांगितलेल्या आठवणीप्रमाणे एकदा त्यांनी दामोगुरुजींकडे जेवण घेतलं होतं आणि जेवणामध्ये कडण्याची भाकरी त्यांनी खाल्ली होती असाही उल्लेख त्यांनी मला केलेला आहे.
1: अमळनेरचे प्राध्यापक अरुण जैन साने गुरुजींविषयी बोलताना.
3: मी साने गुरुजींच्या सहवासात होतो. पांडुरंग सदाशिव साने 1932 धुळे जेलमध्ये होते. एवढ्याचे काही शिक्षकही त्या ठिकाणी होते. त्यांनी साने गुरुजींना सानेंना गुरुजी म्हणून वाक मारली. त्या दिवसापासून 1932 पासून साने गुरुजी झाले. तोपर्यंत पांडुरंग सदाशिव साने होते. 1922 SP कॉलेजमधून BA केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठात वेदांताच्या विषयावर MA केले. स्कॉलरशिप घेतली. पुढे अंमळनेरच्या तत्वज्ञान मंदिरात अभ्यास करण्यायोग्य झाले. आणि नंतर त्यांना 30 रुपयाची फेलोशिप मिळाली. 24 अंमळनेर प्रताप विद्यालयात शिक्षकाची नोकरी घेतली. 2 वर्षे मुठ्ठे गल्लीत वसंतराव मुठ्ठे यांच्याकडे राहत असत. 1926 वसतिगृह प्रमुख झाले. तेव्हापासून ते वसतिगृहात राहायला लागले. त्यांना एक लहान खोली मिळाली होती जी संस्थेने स्मृती मंदिर म्हणून जपून ठेवली आहे. 1926 ते 1930 पर्यंत ते होते. 1930 त्यांनी राजीनामा दिला आणि राजकारणात उडी घेतली. प्रताप विद्यालयात असताना वसतिगृहाचे प्रमुख म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना आईची माया दिली. आपल्या आईने जे जे शिदोरी दिली आपल्याला ते सगळे विद्यार्थ्यांना मिळावं अशी त्यांची इच्छा होती. त्या ठिकाणी एक नवीन नवीन उपक्रम केल्यामुळे संख्या वाढू लागली, जागा अपुरी पडू लागली. म्हणून त्यांनी एक दुरुस्त इमारत करून घेतली. त्याचं नाव गमतीने आनंदवन म्हणायचे. मेस मध्ये साने गुरुजी खाडे करून पैसे वाचवत व काही गरीब विद्यार्थ्यांना आपल्या पगारातून फीची मदत करीत आणि आमचे ते खेळगत गाणे शिकवत मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सांग.

0: पडलं हा खेळ त्यांनी आम्हाला शिकवला. 1932 धुळेमध्ये विनोबा भावे होते, त्या गीतेवर प्रवचन द्यायचे. साने गुरुजींनी ती प्रवचन अक्षरबद्ध करून गीताई नावाची छोटी पुस्तका लिहिली.
1: माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी साने गुरुजींबद्दल सांगताना,
2: भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात दैवी संपदा आणि आसुरी संपदा यांचे सुरेख वर्णन भगवान श्रीकृष्णांनी केले आहे. भगवान म्हणतात, निर्भयत्व मनशुद्धी योगज्ञानी सुनिश्चय यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय रुजुता तप अहिंसा शांती अक्रोध त्याग सौजन्य सत्यता अनुब्धता दयाभूती मर्यादा स्थैर्य मार्दव. या दैवी संपदेमध्ये वर्णन केलेले सारे गुण साने गुरुजींच्या विभूतिमत्वात साकार झालेले दिसतात. ते प्रेममय होते, निर्भय होते, सौजन्यशील होते, सत्यवादी होते, शुद्ध मनाचे, निर्धारयुक्त अंतःकरणाचे, ईश्वरार्पण बुद्धीचे आणि निस्संग वृत्तीचे साधक होते. तसेच अहिंसक योद्धेही होते. आपल्याबद्दल ते स्वतःच लिहितात, मी जीवनाचा नम्र उपासक आहे. सभोवतालचा सारा संसार सुखी निसमृद्ध व्हावा, ज्ञान विज्ञान निकलामय प्रेममय व्हावा हीच मला एक तळमळ आहे. माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार वा माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात. महाराष्ट्राचे प्रतिभावान कवी माडगूळकर गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाचं वर्णन करताना म्हणतात, उचललेस तू मीठ मूठ भर साम्राज्याचा खसरा पाया. अशा सत्याग्रहींचे एक सेनानी होते साने गुरुजी. या अहिंसक सेनानीला भीती कधी स्पर्शूनच गेली नाही. स्वातंत्र्यासाठी सदैव बलिदानाची त्यांची तयारी असे. त्या काळातील त्यांच्या प्रसिद्ध संग्राम गीतातून ते कधी म्हणत नाही, भेणार आम्ही मरणाला जनमनात गांधी संचरला, गांधी महात्मा तो एक बोलला जनमनात गांधी संचरला. कधी सांगत स्वार्थाची करुणी होळी, छातीवर झेलू गोळी, करू मृत्यूशी हो खेळी, मातृभूमीच्या साठी आम्ही करू मोठे बलिदान.
1: श्रोते हो, आज साने गुरुजींचा स्मृती दिवस, त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
3: आत्ताच आपण साने गुरुजींच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकत होतात. साने गुरुजी आणि अमळनेर, निवेदन विजया पंडित नाटकर, संकल्पना ज्ञानेश्वर बोबडे, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
4: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम उद्योग जगत.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. कारखाने वर्कशॉप गॅरेजसाठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. संपर्क 98 50 880 701.

श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. उद्योजक विजय लाड मागच्या भागापासून आपल्या सोबत आहेत. आज ऐकूया त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम.

0: स्वतः सुरू केलेली उत्पादन प्रक्रिया आणि त्या उत्पादनाचा झालेला विस्तार याविषयी बोलताना त्यांनी सांगितलं,
1: जसं टेल्कोला सप्लाय करत होतो तसं आम्ही बजाजला चालू केलं. मग बजाजमध्ये लकीली माझा जो प्रोडक्ट आहे तो तिथं पेंट शॉपमध्ये लागत होता. जे ग्रीस आहे ते पेंट शॉपमध्ये पूर्वी कसं असायचं, मॅन्युअली पेंटिंग असायचं गाड्यांना स्कूटरना. त्यावेळी पेंट जो एक्स्ट्रा उडायचा तो मागच्या भिंतीवर उडत होता किंवा साईडच्या भिंतीवर उडायचा आणि तो नंतर तिथून त्यांना स्क्रॅप करायला अवघड व्हायचं. म्हणून ते तिथं काही ग्रीस वगैरे असे लावायचे. मग त्यांना ते ग्रीस साधारणपणे त्या काळी 16 रुपयाला पडायचं. मी त्यांना ऑफर केली की साहेब मी तुम्हाला ग्रीस 11 रुपयाला किलोनं देतो. फॉर्म्युलेशनमध्ये हे महत्त्वाचं असतं. फॉर्म्युलेशनमध्ये तुम्हाला क्वालिटी पण ठेवता आली पाहिजे प्लस तुम्हाला कॉस्टिंग पण कमी करता आलं पाहिजे. हा त्या पाठीमागे सर्वात मोठा बिझनेसमधला गुण पाहिजे तुमच्याकडं. बिझनेस आपण ज्यावेळी करतो त्यावेळी नुकसानाविषयी आपण गृहित धरले असतो तो करायचा नाही आणि ज्यावेळी ॲक्सिडेंटली जर ज्यावेळी होतो त्यावेळी दुसरीकडनं भरून काढला पाहिजे. मग त्यांना ते ग्रीस आम्ही ट्रायलला दिलं. मग एक दिवस त्यांनी आम्हाला सिग्नल दिला की नाही तुमचं ग्रीस चालू शकेल आणि तुम्ही सप्लाय करा. त्या काळी त्यांनी मला बजाज ऑटोमध्ये वाळूजला महिन्याला 100 बॅरलची ऑर्डर दिली आणि ही बॅरल म्हणजे तशी अवघड होती मला, कारण माझ्याकडे एकच कामगार होता. 300 स्क्वेअर फुटाची भाड्याची एक जागा होती म्हणजे दुकान होतं, त्यातून बॅरल करायचो, तयार झालेले बॅरल मी बाहेर ठेवायचो, नंतर 2 कामगार मी वाढवले. त्यानंतर कसं झालं की त्यांनी नंतर कळवलं इथं बजाज ऑटोला पुण्याला अक्रोडीला, त्यांच्याही 25 बॅरलची ऑर्डर परत वाढली. त्यानंतर त्यांनी प्रिया स्कूटर इथं महाराष्ट्र स्कूटर म्हणून होतं त्यांचं, त्यांना कळवलं, त्यांची साधारणपणे 10 ते 15 बॅरलची ऑर्डर वाढली. अशा तऱ्हेनं मला जवळजवळ 150-200 बॅरलची ऑर्डर नुसत्या बजाजची यायची. प्लस किर्लोस्कर होतं माझ्याकडं, माझ्याकडे सिमेंट पाईप इंडस्ट्री होती आणि हे सगळं मला करायचं अवघड होतं. मग वसाहतीमध्ये मी एक लहानशी साधारणपणे 3000 स्क्वेअर फुटची फॅक्टरी तिथं घेतली आणि तिथं माझा बिझनेस शिफ्ट केला. मीन टाईममध्ये आमचे शेंडे म्हणून मॅनेजर आहेत, दिलीप शेंडे, मला त्यांचं नाव पहिलं घ्यायला पाहिजे कारण माझ्या यशामध्ये जशी माझी बायको होती.
2: श्रोते हो, लाड सरांच्या अर्धांगिनी सुद्धा आज इथे उपस्थित आहेत, तर त्या त्यांचा अनुभव आपल्याला सांगतात.
3: नमस्कार. ज्यावेळी माझं लग्न झालं आणि 7-8 महिन्यातच त्यांनी निर्णय घेतला की टेल्को मोटरसारखी कंपनी मी सोडणार आहे आणि नवीन जॉब करणार आहे, तेव्हा थोडीशी भीती पण वाटली, तरी पण मी त्यांना भरपूर साथ दिली. मग घरीच सुरुवातीला आम्ही सगळं बनवायचो, ग्रीस ऑइल जे काय असेल ते, आणि ते स्वतः सायकलवरून जाऊन प्रत्येकाला देत होते. मग त्याचे लेबल्स लावणे, बाटल्या भरणे, हे कामं मी करू लागले, त्यांना साथ देऊ लागले. आणि नंतर पावडर एक होती, रोझिन पावडर, म्हणजे ती ॲक्च्युली पूर्ण डिंकासारखी असते पण ती मी पाट्यावर त्यांना बारीक करून द्यायचे. जवळजवळ दिवसाची 50-60 किलो ते मी ती करायची. आणि आम्हाला सहकारी पण खूप चांगले भेटले, देवाची पण कृपा असल्यामुळं आमचा तो व्यवसाय सुरळीत चालला. फक्त बायकांना मी एवढं सांगू इच्छिते की घरी न बसता जर तुमच्या मिस्टरांचा व्यवसाय असेल तर त्याला तुम्ही पाठिंबा द्या, त्यात भाग घ्या आणि संघर्षाने पुढे जा, कारण संघर्षानं आणि कष्टानं केलेलं जे यश असतं ना ते खूप अभिमानास्पद असतं, त्याची चव वेगळी असते, ते कायमस्वरूपी मोलाचं ठरतं.
1: कंपनीमध्ये दिलीप शेंडेंचे उपकार आहेत, ते 1998 पासून माझ्याबरोबर आहेत आणि त्यांनी माझी सगळी व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली आणि प्लस सेलची पण स्वीकारली नंतर. त्यामुळे मला R&D मध्ये लक्ष देता आलं. त्यामध्ये R&D मध्ये मला शेंडे साहेबांनी सांगितलं की आपल्याला छत्तीसगडला कोळशाच्या खाणीमध्ये एक ऑइल लागतं, कारण इथं जनरल ऑइल्स चालत नाही तिथं, कारण फी ऑइल पेट घेतात, न पेटणारे ऑइल पाहिजेत. न पेटणारे ऑइलमध्ये कसं असतं की त्यामध्ये अर्धी ऑइल असतात आणि अर्धं पाणी असतं, इट इज टाईप ऑफ इमल्शन. ते इमल्शन असतं एक प्रकारचं की ते पेटत नाही, फायर रेजिस्टिंग ऑइल्स म्हणतात त्याला. ते कोळशाच्या खाणीमध्ये ते ऑइल लागतात. ते इमल्शन असं बनवायचं असतं की ऑइलच्या पोटामध्ये पाणी असतं, म्हणजे अशापर्यंत त्याला त्या ॲडिटिव्ह आणि मिक्सिंग केलेलं असतं की जे तयार होणारं ऑइल आहे त्यामध्ये निम्म ऑइल निम्म पाणी आहे, पण तुम्ही ते पाण्यात टाकल्यानंतर पाण्यात वेगळत नाही, पाण्यात तरंगतं. दुसऱ्या एक प्रकारचं ऑइल आहे ते तुम्ही पाण्यात टाकलं तर पाण्यात विरघळतं, इथं उलट आहे, रिव्हर्स इमल्शन म्हणतात त्याला. त्यामुळं वरचा लेअर आहे तो ऑइल असतं, पाणी आत असतं, त्यामुळं

0: ते तरंगतं. तर तसं ऑइल कोळशाच्या खाणीत लागतं. मग ते ऑइल आम्ही डेव्हलप करण्यामध्ये मला 6 महिने लागले. ही नॅनो टेक्नॉलॉजी झाली. आपण सूक्ष्म जशा पेशी बघतो शरीराच्या, तसा पाण्याचा पण एक सूक्ष्म कण आहे. तसे पाण्याचा मॉलिक्युल आहे, त्या ऑइलच्या मॉलिक्युलच्या आत हे पाणी असतं. तर एक केमिकल आहे किंवा सर्फॅक्टंट म्हणतो आपण त्याला, इमल्सिफायर म्हणतो, त्या इमल्सिफायरमुळे हे शक्य होतं. आणि त्याला मिक्सिंग वगैरे हाय स्पीड मिक्सिंगवर आपण हे करू शकतो. तर ते ऑइल आम्ही डेव्हलप केलं, त्यामध्ये 6 महिने गेले माझे. आणि जेव्हा सगळं यशस्वी झालं आणि आमचं ठरलं की आता हे आपण द्यायचं, तेव्हा समजलं की तिथं जवळजवळ 5 ते 10 लाख रुपये साधारणपणे खर्च येतो त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. मग आम्ही ठरलं हे नको करायला. पण एवढी मेहनत घेतलेली काय करायची. मग शेंडे साहेबांना म्हटलं आपण ह्या ऑइलचा दुसरीकडे पण उपयोग करू शकू. आपला जो बिझनेस आहे मोल्ड रिलीजिंग ऑइलचा, तर आपण आणि मोठ्या प्रमाणात मोल्ड ऑइल कुठं लागते पाहूया. कुठं लागतंय तर रेल्वेला लागते. रेल्वेचे काँक्रीट स्लीपर बनवतात, पुन्हा इलेक्ट्रिकचे पोल आहेत त्यांना लागते, पुन्हा CLC ब्रिक्स आहेत जे लाईट सेल्युलर ब्रिक्स आहेत त्यांना लागते. लाईट सेल्युलर ब्रिक्स म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो, आता ज्या कमी वजनाच्या विटा येतात बाजारामध्ये ज्याला छिद्र वगैरे असतात, ते अशी मोठी वीट असते पण तुम्ही इझी उचलू शकता. आता शक्यतो बांधकाममध्ये त्या विटा लागतात, तर त्या ठिकाणी ते लागतं आहे. तर आम्ही त्या सगळ्या ठिकाणी सॅम्पल्स दिली आहेत. आणि विशेष असं आहे की जेव्हा ही सॅम्पल दिली त्यावेळी रेल्वे डिपार्टमेंटला हे एवढं आवडलं. एक तर ते पूर्वीचे ऑइल घ्यायचे ते 60-70 रुपयाने घ्यायचे, आता ह्याच्यामध्ये प्लस अर्धं पाणी असल्यामुळे आम्ही 30 रुपयाला देणार आहे. त्यामुळे त्यांना ती एक कल्पना आवडली आणि त्यांचं फिनिशिंग पण चांगलं यायला लागलं. त्यामुळे तिकडच्या ऑर्डर वाढल्या. त्या ऑर्डर एवढ्या वाढल्या पार अगदी जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडच्याच वाढत गेल्या. कारण आम्ही एक दिवस त्यांची असोसिएशनची मीटिंग होती दिल्लीला, त्यावेळी आम्ही इंट्रोड्यूस केलं आमचा प्रोडक्ट. कारण सगळीकडे जाणं काही शक्य नव्हतं. तर त्यावेळापासून आम्हाला सगळ्यांनी ऑर्डर द्यायला चालू केल्यास मग तो बिझनेस एवढा वाढला की त्या 3 गुंठ्यामध्ये पण आम्हाला काय करता येणार. मग कुपवाडमध्ये 1 एकरची आम्ही कंपनी घेतली, कुपवाड MIDC मध्ये बँकेने सहकार्य केलं आणि तिथं आता आम्ही उद्योग करतो आहे.
1: पण आता हे जे फायर रेझिस्टंट ऑइल तुम्ही जे म्हणालात, तर ते रेल्वे इंडस्ट्रीमध्ये किंवा विटांच्या भट्टीमध्ये त्याचा कसा उपयोग होतो.
0: रेल्वे इंडस्ट्रीमध्ये हे ऑइल कशासाठी लागतं की समजा रेल्वेचा आता तो रूळ आहे त्या खालचा जे काँक्रीट स्लीपर आहे काँक्रीटचा मोठा, तर साच्यामध्ये जेव्हा ते ओततात काँक्रीट, तर ते काँक्रीट साच्याला चिटकू नये एवढ्यासाठी त्या साच्याला आधी लावलं जातं. जसं आपण एखादं समजा बर्फी करतो त्यावेळी तूप लावतो, बरोबर आहे ताटाला, ती बर्फीला एक चटकन निघते. तसंच हे काँक्रीटचा चटकन निघतं त्यामुळे साचा गुळगुळीत राहतो, साच्याला काय राहत नाही, काँक्रीटला त्या फिनिशिंग येतं चांगलं. आणि जे नाही लावलं ते तर तुमचं काँक्रीट त्या साच्याला चिकटणार, पुन्हा ते असं त्याला खरडून काढायचं वगैरे ते काम वाढणार, वर्कमनशिप वाढते परत त्यामध्ये. हा तुमचा त्यामध्ये फायदा असतो रेल्वेचा किंवा कुठल्या याचा, की साच्याला ऑइल लावलं की जो फॉर्म तुम्ही बनवता मोल्ड त्याला फिनिशिंग पण चांगलं आहे तर साचा पण चांगला राहतो. आता जे रेल्वे वगैरे रस्त्याची कामं चालू आहेत त्या ठिकाणी सुद्धा आम्ही ऑइल देतो. इव्हन तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या सांगलीच्या वैभवाची गोष्ट आहे ती, की बुलेट ट्रेनला सुद्धा आम्ही ते ऑइल देतो. बुलेट ट्रेनचे जे स्ट्रक्चर बनवायचे आहेत काँक्रीटचे, तर ते काँक्रीटचे स्ट्रक्चर व्यवस्थित निघण्यासाठी ते मोल्ड रिलीजिंग ऑइल तिथे देतो, त्यामुळं फिनिशिंग व्यवस्थित राहतं. इव्हन काँक्रीट स्ट्रेंथ वाढवायची जी केमिकल आहेत ती सुद्धा आम्ही सगळीकडे देतो.
1: म्हणजे बांधकाम क्षेत्रात सुद्धा या रसायनांचा उपयोग होतो.
0: हो हो.
1: याच्यासाठी कामगार वर्ग किंवा एक ठराविक तांत्रिक कौशल्य आवश्यक आहे, तर त्या लोकांना कसं आपण हायर केलं.
0: तांत्रिक कौशल्य हे पहिलं तुम्हाला पाहिजे. तुम्ही परफेक्ट असाल तर कामगारांना परफेक्ट शिकवता. आम्ही काय करतो, एखादं फॉर्म्युलेशन लॅबमध्ये ओके झालं, सॅम्पल लॉट ओके झाले की ज्यावेळी ते बॅच प्रोडक्शनला जाते त्यावेळी कामगारांना आम्ही उभारून स्वतः आम्ही ती शिकवतो की बाबा हे घ्यायचं आहे, हे एवढं किलो घ्यायचं आहे, हे एवढं घ्यायचं आहे आणि हे आता तुला बॅरल बनवायचं. ती जी बॅच आहे समजा 6 बॅरल 7 बॅरल, ती बॅचचं फॉर्म्युलेशन आम्ही तयार करतो, त्याला सांगतो ह्या पद्धतीनं आपल्याला ही केमिकल यात टाकायचीत, त्याप्रमाणे इतका वेळ मिक्सिंग करायचं आणि पुढं जायचं आहे. मी कामगारांना ट्रेनिंग हा एक पुढचा भाग आहे. आणि त्यांनी 5-6 वेळा हे केल्यानंतर मग तो ज्यावेळी म्हणेल सर मी आता ओके झालो आहे, तेव्हा आम्ही मग तिथून मग बाजूला सरतो.
1: आता रसायनांचा वापर वगैरे होतो तर कामगारांची सुरक्षितता पण महत्वाची असते, तर त्यांची सुरक्षितता आणि त्यासाठी काय प्रोविजन आहे?

0: रसायनं आहेत ही नक्कीच जेवढी चांगली आहेत आपल्या उपयोगात दैनंदिन जीवनामध्ये आपलं काम सोपं करतात तेवढीच ती धोकादायक पण आहेत. त्यासाठी आम्ही मास्क, हँडग्लोव्ज, सेफ्टी शूज हे कामगारांना पुरवतो. दुसरी गोष्ट, व्हेंटिलेशन पूर्ण असतं कंपनीमध्ये. आणि आमच्या इंडस्ट्रीमध्ये नशिबानं हे आहे की कुठलेही लो फ्लॅश पॉईंटचे ऑइल नाहीत, सगळे हाय फ्लॅशचे, म्हणजे ज्याचा फ्लॅश 200 degree 100 degree असे ऑइल आहेत, त्यामुळे वासाचा कुठला प्रकार येत नाही. आणि फ्लॅश पॉईंट कमी असल्यामुळे आग लागण्याची पण भीती नसते. तरी आम्ही जास्तीत जास्त लोकांना सुरक्षित करायचा प्रयत्न करत असतो, कारण ते तर आमचे मेन खांब आहेत इंडस्ट्रीचे.
1: कोणत्याही उद्योग उभारणीचा प्रवास हा आव्हानांनी भरलेला असतो. आवश्यक तांत्रिक ज्ञान असो, गुणवत्ता राखण्याची जबाबदारी असो किंवा पर्यावरणाचा विचार असो, या सगळ्या गोष्टी सांभाळत उद्योग पुढे नेणं ही खरं तर एक जबाबदारी असते. तर आपल्या कंपनीमध्ये तर रसायनांचा वापर हे तर म्हणजे अगदी साहजिक आहे, या गोष्टीकडे कसं लक्ष दिलं जातं किंवा कसं सांभाळलं जातं?
0: ही गोष्ट आमच्याकडे सांभाळणं अतिशय सोपं झालेलं आहे. का? की पहिली गोष्ट, आमचं जे ब्लेंडिंग वगैरे प्रकार आहेत त्यामध्ये कुठलंही इफ्लुएंट वगैरे तयार होत नाही. जे काय आहे ते सगळं आम्ही फॉर्म्युलेशनला मिक्स करतो, त्यामध्ये कुठलंही बाय प्रोडक्ट तयार होत नाही, कुठल्या फ्युम्स तयार होत नाहीत. आहे तसं ते बॅरलमध्ये भरलं जातं. कुठलंही त्यामध्ये साईड प्रोडक्ट निघून ते बाबा टाकावं लागतंय असं नाही आहे. एकच गोष्ट आहे, फक्त आम्ही जे डिमिनरलाइज वॉटर वापरतो त्यामध्ये जे इफ्लुएंट वॉटर आहे तेही सो आम्ही सगळ्या झाडांना सोडलेलं आहे पाईपलाईन करून. म्हणजे ते आम्ही इकडे तिकडे कुठं सोडत नाही, म्हणजे पर्यावरणाला आम्ही धोका पोचून देत नाही.
1: बेसिकली केमिकल फॉर्म्युले आधी तयार होतात आणि मग आपलं प्रॉडक्ट तयार होतं, म्हणजे ऑइल असो किंवा ग्रीस असो असं. तर त्यामध्ये कधी काही फरक पडला किंवा केला तर गुणवत्तेमध्ये काही फरक पडतो एंड प्रॉडक्टच्या?
0: फार फार फरक पडतो. जर मी एखादा प्रॉडक्ट बनवत असेल आणि त्यामध्ये समजा मी एखादा आयटम वाढला, एक तर त्याची विस्कॉलिटी कमी होते, विस्कॉलिटी वाढते, तर ह्या गोष्टी लगेच प्रोडक्शनमध्ये जिथं वापरलं जातात त्या ठिकाणी त्यांचं प्रोडक्ट खराब करू शकतात. त्यामुळे जे फॉर्म्युलेशन आपण करतो ते स्ट्रिक्ट वेट्स त्याचे घ्यावे लागतात. आणि प्रत्येक बॅच टेस्ट करण्यासाठी संपूर्ण लॅबोरेटरी इक्विप्ड लॅबोरेटरी आमच्याकडे आहे. त्यामध्ये सगळ्या ऑइल आणि ग्रेजचे फ्लॅश पॉईंट, ड्रॉप पॉईंट, ॲश पर्सेंटेज, पोअर पॉईंट, अशा सगळ्या टेस्ट, पीएच वगैरे, डेन्सिटी, ह्या सगळ्या गोष्टी तिथं चेक करूनच नंतर ऑइल आम्ही त्या बॅचचं बॅरलमध्ये भरायचा आवडतो.
1: आपल्या या क्षेत्राशी निगडीत असे अजून कुठले काही पूरक उद्योग उभारले जाऊ शकतात अजून?
0: हो, भरपूर. कारण आता हे क्षेत्र असं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंट एवढं वाढवायला लागलं आहे की तुम्ही बघाल जिथं जाईल तिथं सगळे रस्ते वगैरे डेव्हलप व्हायला लागलेत, पूल व्हायला लागलेत, नवीन नवीन महामार्ग तयार व्हायला लागलेत. तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी लागणाऱ्या आहेत. नुसत्या तिथंच नाही, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जिथं मशीन आहे तिथं ऑइल ही लागणारी गोष्ट आहे. त्यामुळे ह्या गोष्टीला कुठेही कमतरता नाही धंद्याची. ह्या जो व्यवसाय आहे हा संपूर्ण जगभर कुठेही चालण्यासारखा आहे.
1: शासनाच्या कुठल्या योजना किंवा धोरणांचा फायदा होऊ शकतो यासाठी?
0: शासनानं फार मदत केलेली आहे. आता शासन स्वतः म्हणतंय तुम्ही नोकरीच्या पाठीमागं न पडता बिझनेस करा. पहिलं म्हणजे आता SSI रजिस्ट्रेशन सोपं केलंय, तुम्ही ऑनलाईन 10 मिनिटांमध्ये रजिस्ट्रेशन करू शकताय. GST रजिस्ट्रेशन ऑनलाईन होतंय. गव्हर्नमेंटनं पंतप्रधान रोजगार योजना काढली, त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतात उद्योगधंद्याला. चीफ मिनिस्टरची रोजगार निर्मिती योजना, त्यातून तुम्हाला पैसे मिळतात. पुन्हा इन्सेंटिव्ह मिळतो तुम्हाला की 50% रक्कम तुम्हाला त्यातून इन्सेंटिव्हमधून परत मिळते जी तुम्ही इन्व्हेस्ट करताय त्यामध्ये. म्हणजे भरपूर योजना केल्या आहेत गव्हर्नमेंटनं की तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी. तुम्ही त्याचा उपयोग केला पाहिजे आणि कष्ट केले पाहिजे.
1: या क्षेत्रामध्ये येणाऱ्या तरुणांना किंवा उद्योग करू इच्छिणाऱ्या तरुणांना काय सांगू इच्छिता?
0: मी तर सांगेन की तरुणांनी नोकरीच्या पाठीमागं पडू नये. नोकरी करा, पण किती करा की तुम्हाला जो बिझनेस करायचा असेल त्या बिझनेसच्या ज्ञान तुम्हाला मिळेपर्यंत नोकरी करा. राहुल बजाज होते, त्यांनी त्यांच्या मुलाला संजयला 2 वर्ष तिथं कामाला लावलं होतं फॅक्टरीत, म्हणजे एवढा मोठा माणूस असून. तर तुम्ही तर नक्कीच करा. तुम्हाला जेव्हा वाटेल की आपण परफेक्ट झालो आहे नंतर तुम्ही बिझनेस करायला चालू करा. तुम्हाला जो बिझनेस करणार त्याचं संपूर्ण ज्ञान जर असेल तर तुम्ही कधीही जीवनामध्ये अयशस्वी होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सोल्युशन देणारे व्हायचं. ज्याच्यासाठी बिझनेस करणार आहे, जो प्रोडक्ट करणार आहे त्याचा सोल्युशन काढणारे बनायचं. त्याचा जो प्रॉब्लेम असेल तो तुमच्यामुळे सोपा झाला असं वाटलं पाहिजे गिरायकाला, असं बना तुम्ही.

0: त्यासाठी तुमची क्वालिटी चांगली पाहिजे. आणि जर बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर कष्ट करायला पाहिजेत, अविरत कष्ट करायला पाहिजेत. तरुणांना मला हे सांगायचं आहे, पहिलं तुम्ही कष्ट केलं पाहिजे, त्याच्यात सातत्य पाहिजे, तुमचं टेक्निकल नॉलेज चांगलं पाहिजे, तरच तुम्ही बिझनेसमध्ये यशस्वी होता.
1: आज इथे येऊन जे काही आपण मार्गदर्शन केलं, आपले अनुभव सांगितलेत, तर त्यासाठी आकाशवाणीच्या टीमकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

उद्योजक विजय लाड यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकलात. याबरोबरच आजचा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। संपर्क 98508780701।
1: श्रोते उद्योग जगत हा कार्यक्रम संध्याकाळी 6:35 पुन्हा प्रसारित करण्यात येईल। आपण ऐकत आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण।
2: तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं। पोस्टकार्ड पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल। घ्या मग टिपून पत्ता सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॉक्स नंबर 88।
3: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com।
2: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी 9:10
3: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी 6:35। सप्रेम नमस्कार
2: आकाशवाणी सांगली
3: पहिल्यापासून चांगली।
4: रसिक श्रोते हो आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00। आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आकाशवाणी सांगली पहिल्यापासून सांगली।
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत। श्रोतो सकाळचे 9:35 झालेत। प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा।

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून.

0: मनोहर चांदोरकर यांच्या आवाजात गोविंद बल्लाळ देवल यांची पदरचना पण ऐकली. हे नाटक होतं संशय कल्लोळ. श्रोतेहो, या नाट्यपदाबरोबरच नाट्यधारा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब

0: पंचधातूमध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातूमध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजानत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजानत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजानत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन दोन लाईन तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते, सकाळचे 10:05 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

0: सुधीर फडके, उत्तरा केळकर आणि सहकारी यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकली. राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं हीच खरी दौलत या चित्रपटातील.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाले.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

अमर भूपाळी या चित्रपटासाठी पंडितराव नगरकर, आशा भोसले आणि सहकारी यांच्या आवाजात होनाजी बाळा यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं वसंत देसाई यांचं.

0: सोळाराम यांच्या गीतासाठी आवाज होता, आशा भोसले यांचं संगीत होतं, विश्वनाथ मोरे यांचं आणि हा चित्रपट भालू.
1: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.

उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात दादा कोंडके यांची गीतरचना आपण ऐकली. राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं सोंगाड्या या चित्रपटातील.

अंगार या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं दीपक पाटेकर यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

0: तलत महमूद यांच्या आवाजात मजरू सुलतानपुरी यांची गीतरचना आपण ऐकली. एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं सुजाता या चित्रपटातील.
1: तुमचा अभिप्राय तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे सांगली आकाशवाणी @gmail.com. sangliakashwani@gmail.com.
2: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
2: आकाशवाणी सांगली
1: पहिल्यापासून चांगली.
0: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध विषयांवर बोलत असतो, विविध क्षेत्रातील कलाकारांविषयी जाणून घेत असतो आणि सोबत असतात नवी जुनी सुरेल गीतं, हो ना. श्रोते हो, आजच्याही कार्यक्रमात गाण्यांची संगत तर आहेच, पण गाण्यांच्या गोष्टी आणि त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी याविषयी आपण बोलणार आहोत, पण या गाण्यानंतर.

0: येसुदास आणि हेमलता यांच्या आवाजात चितचोर या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकली.
1: पहाटेची मनन वाऱ्याची झुळूक,
2: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
2: मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती
2: तसंच न्यूज ऑन AIR या

0: मोबाईल ऍप वरती आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास
1: वर्तमान
0: आणि
1: भविष्यातही
2: श्रोते हो, आपल्या चित्रपट सृष्टीमध्ये अनेक हिट पिक्चर होऊन गेले. एखादं पिक्चर यशस्वी होण्यामागं अनेक कारणं असतात. त्याची कथा, त्यातली गाणी, त्याचं संगीत, कलाकार, अनेक गोष्टी, त्याचं चित्रीकरणही वैशिष्ट्यपूर्ण असं असतं. श्रोते हो, जसं की मुघले आजम हा पिक्चर, त्या काळाचा विचार करता तेव्हाचं तंत्रज्ञान, त्यावेळची एकंदर चित्रपट निर्मिती, या दोन्ही गोष्टींचा विचार करता या चित्रपटातील भव्य सेट हे याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल. अर्थातच त्यातील सर्व कलाकार हे श्रेष्ठ आहेतच. पण या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळी या संपूर्ण ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटात केवळ एकच गाणं कलरफुल होतं, ते म्हणजे प्यार किया तो डरना क्या. संपूर्णपणे जणू आरसे महाल उभा केला होता. या गाण्यावेळी मधुबालाच्या चेहऱ्यावरील भाव या प्रत्येक कोनातून व्यक्त होत होते. श्रोते हो, ब्लॅक अँड व्हाईट काळातील हे कलरफुल गाणं नक्की ऐकूया.

0: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी।
1: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठ

0: आपल्या पदांवरील यशस्वी कारकीर्द। जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच। प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम वनिता मंडळ। तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून। जरूर ऐका वनिता मंडळ।
1: श्रोतेहो, काही गाणी ही त्या चित्रपटाची गोष्ट सांगणारी किंवा त्याची थीम सॉंग असतात, जसं की 20 साल बाद चित्रपटातलं हे गाणं। हेमंत कुमार हे स्वतः चित्रपटाचे निर्माते आणि संगीतकार गायक। हा एक थ्रिलर चित्रपट आणि ही गूढता जशी चित्रीकरणातून दिसते तशीच ती संगीतामधूनही व्यक्त होणं आवश्यक। यासाठी हेमंतांनी चाल तर तयार केली, पण हे जे गाणं आहे ते गाण्यासाठी आवाज कोणाचा घ्यायचा, कारण तितकाच सक्षम आणि ते वातावरण आवाजातूनही निर्माण होणं आवश्यक आहे। साहजिकच याआधीच्या आएगा आनेवाला किंवा आचार्य परदेसी या गीतांमधून लता मंगेशकरांनी आपल्या आवाजाची ताकद ही दाखवून दिली होती, पण नेमकी परिस्थिती अशी झाली की या आजारपणामुळे लता दिदी गाऊ शकत नव्हत्या। जणू आपण पुन्हा गाणं म्हणू की नाही असं त्यांना वाटत होतं। त्यांनी आत्मविश्वास गमावला होता, पण हेमंतांनी यावेळी त्यांना धीर दिला। ते म्हणाले, हे गाणं तुमचंच आहे, तुम्ही बऱ्या होईपर्यंत मी थांबेन। श्रोतेहो, आणि त्यानंतर 13 जून 1961 रोजी या गाण्याचं रेकॉर्डिंग झालं। दूरवरून हळूहळू जवळ येत जाणारा आवाज आणि त्यातली गूढता। गाणं सुरू झालं की आपण सर्व काही विसरून या गाण्यातच हरवून जातो, कारण ते सूर आणि संगीत, आवाजावरचं जबरदस्त नियंत्रण आणि जीव ओतून सादर केलेली कला। या चित्रपटातली सगळीच गाणी गाजली, अजूनही या गाण्याची जादू तशीच आहे। चित्रपटाची संपूर्ण कथा जणू या गाण्याच्या चित्रीकरणातून, संगीतातून आणि आवाजातून व्यक्त होते। ऐकूया।

0: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.61 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: श्रोते, 50-60 दशक आणि म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ आणि यानंतरचा काळ हा रिदमचा काळ समजला जातो. या काळचं एक वैशिष्ट्य म्हणजे या काळातील सुरेल अशी गाणी, अनेक गीतकार, संगीतकार, गायक आणि त्यांनी दिलेलं योगदान. नौशाद, मदन मोहन, खयाम, सलील चौधरी, एस डी बर्मन, शंकर जयकिशन यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं, स्वतःची वेगळी शैली निर्माण केली होती आणि त्याचवेळी एक वेगळी खासियत घेऊन आले होते ओपी नय्यर. घोड्यांच्या टापांचा आवाज हा सुद्धा संगीतामध्ये वेगळी लय बांधून जातो आणि त्याचा परिणाम काही वेगळा सम बांधतो. नयादोर चित्रपटातून हा वेगळा ठेका, वेगळा ताल आपल्या संगीतसृष्टीला मिळाला. ऐकूया.

श्रुतो, ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे कृष्णदेवल चित्रपटांचा काळ आठवा. त्या काळात तंत्रज्ञान आजच्या इतकं प्रगत नव्हतं, तरीही प्रत्येक चित्रपटाचं स्वतःचं असं खास वैशिष्ट्य होतं. आणि म्हणून आजच्या प्रगत काळातही हे चित्रपट, त्यातली गाणी, संगीत आपल्या मनाला भावतं. जब प्यार किसी से होता है, देवानंद यांचा हा जुना चित्रपट, त्यातलं जियाओ जिया कुछ बोल दो हे गाणं आठवा. श्रोते हो, आपल्या प्रेयसीला मनवणं किती अवघड असतं आणि त्यासाठी काय करावं लागतं हे आपण पाहतोच. त्यावेळी या गाण्याचं जे चित्रीकरण झालं त्यामध्ये, म्हणजे रेल्वेतून जाणारी प्रेयसी आणि त्यावेळी रस्त्यावरून आपल्या जीपमधून तिच्यासाठी गाणं गाणारा प्रियकर, तिच्या चेहऱ्यावरचा तो लढीवाळ राकीट भाव आणि त्याच्या चेहऱ्यावरचा तितकाच खटाळ आणि आर्जवी भाव, याचं अफलातून मिश्रण या दृश्यातून दिसतं. श्रोते हो, ब्लॅक अँड व्हाईट विषयी आपण बोलत होतो, पण या गाण्याविषयी तुमच्याशी बोलताना असंच एक कलरफुल गाणं आठवलं, ते म्हणजे आराधना चित्रपटातलं. ऐकूया.

श्रुतगाण्यांच्या गप्पा आपण मारतोय, तेव्हा संगीतातील एक प्रयोगशील संगीतकार म्हणून ज्यांचं नाव आपल्याला प्रामुख्याने आठवतं ते म्हणजे आर डी बर्मन. वाद्यांचा सुरेळ मेल हे त्यांच्या संगीतात दिसून येतोच, पण त्याचबरोबर काही गोष्टींचा वापर करूनही त्यातून संगीताची निर्मिती करता येते आणि हे संगीत त्या गीताची जणू ओळखच ठरतं. ऐकूया असंच एक गीत यादों की बारात या चित्रपटातील.

गाता रहे मेरा दिल चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 11:40 झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम भावधारा काही क्षणातच.

0: पद्मजा भंडारी यांच्या आवाजात कुसुमाग्रज यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं गिरीश जोशी यांचं.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे
1: वाहली
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: कार्यक्रमात शेवटी अपर्णा संत यांच्या आवाजात ही गीतरचना गीत आणि संगीत सुधीर मोघे यांचं

आपण वसंत यांच्यावरच सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकली. श्रोतेहो या गीताबरोबरच भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मध्यमलहरी 249.68 MHz अर्थात 1251 KHz आणि FM 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचंही सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. यामध्ये सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
4: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आज 11 जून. आजचा दिनविशेष म्हणजे आज आहे इंटरनॅशनल डे ऑफ प्ले, अर्थात आंतरराष्ट्रीय खेळ दिवस. आपल्या आयुष्यात खेळाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. खेळाची आवड बालपणापासूनच जपायला हवी असंच नाही तर आपल्या मुलांमध्ये ती आवड निर्माण करायला हवी, हो ना. आज सोशल मीडियाचा काळ आहे पण मुलांची शारीरिक जडणघडण ही खेळामुळेच होत असते हे पण तेवढंच महत्वाचं. मुलांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिक आरोग्यासाठी खेळणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक मुलाला खेळण्याचा अधिकार आहे. त्यांना खेळण्यासाठी वेळ स्वातंत्र्य आणि खेळण्यासाठी योग्य जागासुद्धा महत्वाच्या असतात. तर भगिनींनो खेळाच्या महत्वाविषयी सामाजिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मुलांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये खेळाचा समावेश व्हावा यासाठी हा दिवस महत्वाचा. तर आजच्या आंतरराष्ट्रीय खेळ दिवसाचा मुख्य उद्देश असा आहे बालपणाच्या विकासात खेळाचं महत्व अधोरेखित करणं, मुलांचे हक्क जपणं आणि त्यांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी खेळाची उपलब्धता सुनिश्चित करणं हे आहे. तेव्हा आजच्या दिवसाचं औचित्य साधून मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करूया आणि खेळाचं महत्व त्यांना पटवून देऊया.

मैत्रिणींनी या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. असं म्हणतात की स्त्री जेव्हा स्वतःच्या पायावर उभी असते तेव्हा ती केवळ एकटी नसते तर ती पुढील पिढीला आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवत असते. ज्या स्त्रीनं स्वतःच्या स्वप्नांना पंख दिले तिची भरारी आकाशालाही गवसणी घालू शकते. आणि अशाच कर्तृत्ववान स्त्रियांना आपल्या उद्योग भरारी या मालिकेत आपण आमंत्रित करीत असतो. तर मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत आहेत उद्योजिका साधना फडकर. त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याच शब्दात. त्यांच्याशी संवाद साधत आहेत राखी पाटील. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींनो, आपण आपल्या अवतीभोवती अशा अनेक मैत्रिणींना बघतो ज्या आपल्या आवडत्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. शिवाय नोकरी आणि उद्योगातही त्या पुढे आहेत. अनेक मैत्रिणींच्या नावापुढे उद्योजिका ही पदवी आहे. आपल्या मैत्रिणींना अशा मैत्रिणींचा नेहमीच खूप अभिमान वाटत असतो आणि त्यांचा हा प्रवास कसा घडला हे जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत एक आगळा वेगळा व्यवसाय करणाऱ्या मैत्रिणीला आपण भेटणार आहोत. या आहेत साधना फडकर. त्यांना आपण स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या उद्योगाविषयी आता सविस्तर माहिती छान गप्पांमधून जाणून घेऊया. नमस्कार साधनाताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुमचा एक आगळा वेगळा उद्योग आहे तो म्हणजे मिनिएचर गार्डन बनवणं. शिवाय पेपर पासून बास्केट्स बनवणं, बॉटल्सला वेगवेगळ्या प्रकारे सजवणं, हा उद्योग कसा सुरू झाला हे जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मिनिएचर गार्डन म्हणजे नेमकं काय, काय ही संकल्पना आहे आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
1: पहिलेपासूनच मला झाडा फुलांची तशी खूप आवड होती. पण इंटरनेटवर स्क्रोल करताना दिसलं की मिनिएचर गार्डन म्हणजे आपण एखाद्या रस्त्याने जातो आपल्याला गार्डन दिसतं. तिथे गेट असतं, कंपाऊंड असतं, मात गेल्यावर पाथवे असतात, झुला असतो, मुलं खेळत असतात किंवा छोटी छोटी झाडं वेगळी लावलेली असतात. तर हे सगळं मिनिएचर फॉर्म मध्ये आपल्याला करता येतं. म्हणजे मी नेहमी म्हणते की इन्स्टेड ऑफ फ्लावर्स गिफ्ट अ होल गार्डन टू समवन.
0: बरोबर.
1: आणि ते पण लाईव्ह. हा बेसिकली कन्सेप्ट आहे कॅलिफोर्नियाचा. इंडियात आपल्याला दिसत नाही सहसा, पण आता माझ्या बरोबर बरेच जण नागपुरात पण करता आहेत. पण सुरुवातीला मी जे घरी असं बघून, नेटवर बघून जे सुरुवातीला हळू घरात सजवायला लागले, माझ्याकडे येणाऱ्या लोकांना, आजूबाजूच्यांना, मैत्रिणींना ते खूप आवडायला लागलं. मग साधना हे तू करून आम्हाला पण दे, खूप छान दिसतंय, असं करता करता मी समोर गेले.
0: बरं.
1: आणि पूर्ण गार्डन म्हणजे तुम्हाला छोट्याशा ट्रे मध्ये म्हणजे अगदी एक फुटाच्या, एक वीत भर म्हणा, त्या ट्रे मध्ये तुम्हाला पाथवे दिसतो, बेंच दिसतो, कंपाऊंड दिसतं, छोटंसं झाड, त्याच्या खाली बेंच, त्याच्या खाली तुम्ही बसला, छोट्याशा चपला, डॉगी बसलाय बाजूला किंवा गिटार आहे बाजूला किंवा तुम्ही बगीचात बसून पुस्तक वाचताय. हे सगळं आपल्याला छोट्या म्हणजे एक वित्तीच्या बरोबरच्या ट्रे मध्ये किंवा छोट्याशा पॉट मध्ये आपल्याला करता येत.
0: अवघड असेल हे करणं. पण
1: आता जी गोष्ट आवडते ती आपण अवघड नाही म्हणू शकत, पण पेशन्स नक्कीच हवेत.
0: कारण मोठ्या रूपाचं छोट्याशा रूपामध्ये ते तुम्हाला करून दाखवायचं आहे. आणि साधना ती मला असं

0: आपल्या फेरी गार्डन किंवा ट्रे गार्डन असंही म्हणतात ना.
1: नक्कीच. हा, फेरी गार्डन आणि ट्रे गार्डन मध्ये थोडासा फरक आहे. फेरी गार्डन मध्ये तिथे ती राहते फेरी, म्हणजे कपडे वाळतायत, भाजी तोडून ठेवली आहे, हे आपल्याला असं ती राहते तिथे असं लाईव्ह दिसतं, त्याला ते आपण फेरी गार्डन म्हणतो. आणि ट्रे गार्डन म्हणजे जस्ट गार्डन आहे, तिथे कपडे वगैरे वाळत नाही आहेत, पाथवी आहे, झुला आहे, असं घ्या, भाजी तोडून ठेवलेली नाही, चहाचा कप ठेवलेला आहे, म्हणजे ती फेरी बसली आहे बा, ती चहा पिऊन उठली आहे, हे आपण एक समजू शकतो की त्याला फेरी गार्डन. हा थोडासा फरक आहे.
0: आणि तुम्ही जेव्हा हे मिनिएचर गार्डन बनवत असाल तर तुमच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरत असतील.
1: हो, आणि मी तर म्हणते की याला आपण स्ट्रेस बस्टर म्हणते मी, म्हणजे आपण जे काही काम करतो घरात थोडासा काय आपल्या प्रॉब्लेम्स असतात सगळ्यांच्या, त्याच्यातनं आपण हा स्ट्रेस बस्टर म्हणतो की मला ऑफिस आता मी थकले आहे, मी घरी येऊन जर माझं थोडंसं गार्डनचं काम केलं तर माझा स्ट्रेस कमी होतो, मी एकदम फ्रेश होऊन जाते. त्यामुळे कल्पकता तुमच्या डोक्याला चालना मिळते, हाताला चालना मिळते आणि एक सुंदर कलाकृती तयार होते.
0: नोकरी करता शिवाय आता व्यवसायही करायचं ठरवलं होतं, तर थोडीशी धावपळ नाही झाली सुरुवातीला?
1: नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्ट्रेस बस्टरच आहे, धावपळ नाही. ज्याच्यात आवड आहे ना, जे करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला वेळही मिळतो आणि धावपळ म्हणण्यापेक्षा आनंद मिळतो. आणि माझ्यासमोर असं खूप मोठं बजेट नव्हतं, टार्गेट नव्हतं की एवढ्या ह्याच्यात आपल्याला हे कम्प्लीट करायचंच आहे. म्हणजे एक हॉबी, एक छंद म्हणून मी जो सुरुवात केली त्यामुळे पहिले मला असं नव्हतं ना की 10 गार्डन्स मला आज सप्लायच करायचे आहे बा, त्यामुळे मला बर्डन, मला ऑफिसला माझ्या हॉस्पिटलला जायचं आहे तर मला बर्डन आहे बा, मी कसे 10 गार्डन सप्लाय करू, हा माझ्यासमोर प्रश्न नव्हता. मी माझ्या इच्छेप्रमाणे, माझ्या सवयीप्रमाणे हळूहळू जे समोर गेले आणि लोकांना आवडलं, लोकांनी पाठिंबा दिला म्हणूनच मी समोर गेले.
0: हो, मग पहिलं मिनिएचर गार्डन कसं बनवलं तो पहिला अनुभव ऐकायचा आहे आम्हाला.
1: अगदी छान. खरं सांगायचं ना तर मिनिएचर गार्डनचे जे प्रॉप्स म्हणतो आपण, म्हणजे त्याच्यात ठेवायचा बेंच, त्याच्यात ठेवायचा छोटासा डॉगी, छोट्याशा चपला किंवा पाईपलाईन किंवा कंपाऊंड वॉल किंवा झाडं, इव्हन तिकडला प्रदेश, तिकडलं वातावरण खूप थंड आणि छान आहे, त्यामुळे ते करायला त्यांना तिकडे म्हणजे मला सोपं वाटलं. आपल्याकडे त्या झाडांची निवड करताना मला पहिले झाडं घ्यायलाच खूप त्रासदायक झालं, पानांची निवड करायला मला थोडंसं शोधावं लागलं की छोट्या छोट्या पानांची झाडं मला कुठली मिळतील, ती आपल्या वेदरमध्ये टिकतील का, कोणा वेदरला ऊन लागतं, कोणत्या झाडांना ऊन अजिबात लागत नाही. मग हे सगळं करताना मी पहिले सुरुवात केली की आपल्या जी लॉनची लादी असते ती लादी छोट्याशा मडक्याच्या भांड्यात म्हणा किंवा जो दिवा असतो नवरात्रीला मोठा,
0: हो,
1: ज्याच्यात भरपूर तेल घालून दिवा 9 दिवस जळता येतो, त्या दिव्यात अक्षरशः मी पहिलं लॉनची लादी घालून ठेवली.
0: बरं.
1: आणि ती कर्मधर्म संयोगाने ती इतकी छान डेव्हलप झाली आणि मग मी त्याला असं एक त्याच्यामध्ये एक छोटस छिद्र करून एक छोटस झाड त्याच्यात खोचलो, ते पण झाड छान डेव्हलप झालं. आणि मग मी जसं म्हटलं, मी एका हॉस्पिटलला काम करते, माझ्या तिथे बरंच कचरा म्हणा किंवा कॉरिगेटेड बॉक्सेस येतात, तर त्या नेटवर बघून मी एक छोट्याशा छान चेअर तयार केल्या दोन, आणि त्या झाडाच्या खाली 2 चेअर ठेवल्या.
0: बरं.
1: तर ते लुक इतकं सुंदर होतं, तो फोटो माझ्याजवळ अजूनही आहे. ते गार्डन तर नाही, ते सोल्ड आउट झालं. कधीच कोणाजवळ असेल, ऐकत असतील तर प्लीज मला रिप्लाय करा, फोटो पाठवा. तर ते गार्डन मी असं समोर ठेवलं होतं सगळे घरातले, किती सुंदर दिसतंय, लॉन किती छान झालाय. म्हणजे आपण लॉनवरनं सकाळी चालतो पण त्या लॉनवरनं सकाळी हात फिरवायला आपल्याला मिळतोय की तुम्ही ती झिडीश जी आहे छोटीशी घराच्या कोपऱ्यात टेबलवर कुठेही ठेवू शकत होता, ते मी समोर ठेवलं. आणि माझ्या मिस्टरांचे मित्र आले घरी की वहिनी तुम्ही हे किती सुंदर केलंय, त्याला तो कुठेतरी चालला होता म्हणे मला इथून बुके घ्यायचं आहे, तर तुम्ही हे मला देऊ शकाल का.
0: बरं.
1: की मला माझ्या खूप क्लोज मित्र आहे आणि तो परदेशात राहतो आणि खूप वर्षांनी आलाय, तर त्याला हे मला देता येईल का. म्हटलं बिलकुल देता येईल. तर म्हणे तुम्ही केवढ्याला द्याल, म्हटलं तुमचं बुकेचं बजेट सांगा, मी आता हे पहिल्यांदा केलंय, मला याची प्राइस अशी काही सांगता येणार नाही, कारण मी खूप उद्योग म्हणून असं काही सुरू केलेलं नाही. तर म्हणा मला 500 रुपयाचं बुके घ्यायचंय, हे लाईव्ह आहे तर मी 500 रुपये देऊ शकतो. म्हटलं मोस्ट वेलकम, पहिल्यांदाच येते, लक्ष्मी घरी येते नाही कशाला म्हणा, 500 रुपयाला तुम्ही पहिला ट्रे विकला.
0: अरे वा. आणि तिथून त्या व्यवसायाची सुरुवात झाली.
1: हो, हॉबी कम व्यवसाय तुम्ही म्हणू शकता. आणि मग मी त्याला सुरुवात केली.
0: बरोबर. आता हा मिनिएचर गार्डन तयार कसा करतात, त्याच्या काही स्टेप्स असतील तर त्याबद्दल सांगा ना.
1: पहिले म्हणजे आपल्याला छोटस सुरुवात करायची, ज्यांना त्यांनी छोटस आणि मातीचं भांडं घेतलेलं जास्त चांगलं, कारण माती पाणी पकडू

0: ठेवते. प्लास्टिक आणि सिमेंट आणि सगळे मिळतात पण ते महागही जातात. तर छोटस मातीचं भांडं घेतलं मी, याच्यात ना कुठल्याही प्रकारची माती टाकत नाही, त्यामुळे कोकोपीट मिळतं, जे नारळाचं बुरा म्हणा किंवा भुशी म्हणा असं मिळतं. त्या कोकोपीट मध्ये पण बरंच काही थोडस टाकायला लागतं, आपलं मॅन्युअर असतं किंवा परलाईट म्हणून मिळतं. तर अशी ती माती तयार होते आणि त्या मातीत मग आपण झाडं जर लावली तर ती वॉटर कपॅसिटी त्यांची चांगली असते, त्या कोकोपीटची ऍब्सॉर्प्शन चांगलं असतं, त्यामुळे ते पाणी रोज टाकणं हा पण एक भाग असतो की लोकांना पाणी टाकायचा पण कंटाळा येतो. तर कोकोपीट मध्ये ही झाडं लावते मी. तर पहिले मातीचा ट्रे हवा तुम्हाला, त्याच्यानंतर कोकोपीट हवा आणि त्याच्यानंतर आपल्याला जे सूट होतात झाडं ती झाडं याच्यात लहान पानाची. आणि तुमच्या डोळ्यासमोर एखादं गार्डन हवं की एक तुमच्या समोर एक त्याचा प्लान आउटलाईन हवी की कसं तुम्हाला ते
1: हवंय, एक्झॅक्ट कसं हवंय,
0: एक्झॅक्ट कसं हवंय.
1: बरं,
0: तर मुख्य गोष्ट मातीचं भांडं आणि कोकोपीट.
1: बरं,
0: आणि छोटी झाडं दोन तीन.
1: हो, आणि सजावटीसाठी म्हणा किंवा अशा कोणत्या वस्तू लागतात?
0: हा, सजावटीसाठी मी जर म्हणलं, आपण गार्डन मध्ये गेलो तर आपल्याला झुला दिसतो, पाथवे दिसतो, छोट्या मोठ्या कुंड्या दिसतात, एखादा बेंच दिसतो, तर या गोष्टी तुम्हाला त्याला सजवायला लागतात, म्हणजे ते गार्डनचं लुक येतं.
1: हो, मग ह्या छोट्या खुर्ची म्हणा टेबल म्हणा, मग हे तुम्ही स्वतः कट करता आणि बनवता?
0: पहिले मी विकत घेतले, पण एक बेंच, सुंदर बेंच, आणि मी ऑनलाईन तुम्ही आजकाल सगळेच बघू शकता, 2500-3000 मिळतो. मी 2500-3000 बेंच जर त्याच्यात टाकला तर ते माझं गार्डन कितीला कोण घेणार?
1: बरोबर.
0: म्हणून मग मी कागदाचे कट करून बनवायला लागले, पण कागद ओला होतो, मग ते बेंच पण खराब होणार. मग त्याच्यासाठी मी टेलिफोनची वायर, जी मी म्हटलं ना कचऱ्यातनं कला हे पण माझं फार मोठं ध्येय होतं, तर ते टेलिफोनची वायर मी रोल करून त्याच्यात झाडणीच्या काड्या लावून बेंच तयार केले.
1: बरं, म्हणजे कसं एक एक तुम्ही शिकत गेला?
0: शिकत, म्हणजे मला सुचवत गेले तेच लोक की बा इतकं महाग तू कसं करशील.
1: हो,
0: मग पण बेंच तर पाहिजे. गार्डन म्हटलं नुसती झाडं लावली तर ते गार्डन नाही झालं.
1: बरोबर,
0: बेंच असला तिथे बसायला, एखादं बाकडं असलं तुटलेलं चालेल, पण बाकडं असलं तर तो तुम्हाला बेंच वाटेल. आर्च असायला पाहिजे मध्ये, की पाथवे म्हणणं तुम्ही जाताना आर्च आहे वरती, मग तिथून तुम्ही आत जाणार, तिथून वेल लटकतोय छान, हे सगळं बघायला. मग मी ते टेलिफोनची वायर आणि केरसुणीच्या काड्या याच्यातनं मी ते बनवलंय.
1: बरं, मग साधारण किती दिवस लागतो एक मिनिएचर बनवायला?
0: आता तो मला अर्ध्या तासात बनतो.
1: अरे वा, सगळी तयारी होत असेल.
0: हा, तुम्ही जर तयारी करून ठेवली 15-20 म्हणजे तुमचं बेंच, अर्थात बेंच अर्ध्या तासात नाही बनत, तो आता माझा तोही बनतो अर्ध्या तासात. पण हे सगळं शिकायला थोडासा तर वेळ लागतोच, आणि मी जवळपास बरेच दिवसापासून करते तर माझा हात बसून गेला आता.
1: बरोबर, तर आतापर्यंत असे किती मिनिएचर गार्डन बनवलेत?
0: बापरे, मोठा प्रश्न.
1: मोजले नाही कधी,
0: मोजले नाही कधी.
1: किती आकर्षक दिसतात ना ते.
0: हा, आणि लाईव्ह देताय तुम्ही कोणाला, आणि बुके देता तुम्ही फुलांचा, तो काय एक दिवस दोन दिवस पाण्यात टाकून 4 दिवस, पण हे पाणी टाकलं तुम्ही साधं तर 4 वर्षही राहू शकतं.
1: बरोबर, पहिला सेल तर तुमचा तो झाला, तो तुम्ही छान किस्सा सांगितला. पुढे मग आता जेव्हा हे तुम्ही तयार करत होता, लोकांपर्यंत ही कला पोहोचवणं गरजेचं होतं, मार्केटमध्ये तुम्हाला ते आणणंही गरजेचं होतं, कसं मग पुढे तुम्ही ते सगळ्या गोष्टी साधल्या?
0: सध्या सगळ्यात सोपा मार्ग आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक.
1: हो,
0: पण तरी ते ऑनलाईन माझ्या जनरेशनला तितकं सोपं नाही वाटत, कारण ते रोज रील बनवा आणि मग ते पोस्ट करा. आजकाल जेनझीतला हे खूप सोपं आहे आणि त्याला डिमांडही खूप आहे, चांगलं माध्यम आहे. पण मी एक्झिबिशन लावायला सुरुवात केली.
1: बरं,
0: एक्झिबिशन मध्ये लोक प्रत्यक्ष पाहतात, त्यामुळे त्याला जास्त रिस्पॉन्स मिळतो. तुम्ही फोटो रील्स बघणार पण तुम्ही त्याला फील नाही करू शकत, हात लावून नाही बघू शकत. एक्झिबिशनला आलेले लोक, अगं बाई हे लाईव्ह आहेत का, तुम्ही किती सुंदर केलंय, मग हे कसं केलं, मग याला रोज पाणी टाकायचं का? म्हटलं लाईव्ह झाड आहेत तर पाणी तर रोज टाकावं. एक्झिबिशन मध्ये मला बराच छान रिस्पॉन्स, म्हणजे मी एकही पॉट, एखाद दुसरा पॉट घरी नेला.
1: अरे वा,
0: पण सगळे डॉक्टर्स लोक, मी डॉक्टर्स मध्येच राहते, हॉस्पिटलला अटॅच असल्यामुळे त्यांना खूप आवडलं. कधीही कोणी माझ्याशी बार्गेनिंग केलं नाही की हे एवढं महाग का, मग याची किंमत कमी करा, नाही केवढ्याला आहे एवढा चला द्या.
1: कारण साहित्य पण आहे, त्याला मेहनत आहे, तुमची
0: कन्सेप्ट आहे.
1: हो,
0: तुम्हाला नर्सरीत 50 रुपयाचं झाड साधारण सहज मिळून जाईल.
1: हो,
0: पण ते 50 रुपयाचं झाड तुम्ही वर्षभर जर डेव्हलप करता, त्याला प्रून करता, प्रुनिंग करता.

0: डेव्हलप करता, त्याला शेप देता. आणि माझं त्याच्या मागचं जे इफोर्ट आहे, रिसर्च आहे एवढ्या वर्ष, कुठलं झाड मरतं, कुठलं पाणी कमी लागतं, या सगळ्या गोष्टीचे माझे पैसे आहेत, मेहनतीचे पैसे आहेत.
1: बरोबर. थोडंसं झाडांविषयी जाणून घ्यायचं आहे ना की कुठल्या प्रकारची झाडं यामध्ये वापरली जातात.
0: आपल्या नागपुरात जी मिळतात, म्हणजे मी नागपूरला आहे तर नागपुरात जी नर्सरीज झाडं मिळतात त्याच्यात लहान पानं ज्याची आहेत,
1: बरं,
0: बारीक बारीक पानं ज्याची आहेत तीच झाडं लावता येतात. आणि कुफिया म्हणून आहे, त्याला खूप छान आहे, व्हाईट लव्हेंडर मिळतं, ते खूप लहान झाड आहेत. बरीचशी झाडं आहेत छोटी छोटी, इवन ही आपली जी बागड असते पिवळी सगळीकडे लागलेली असते, डुरांटा म्हणतात त्याला, ती झाडं आरामात मिळतात आणि त्याची पानं खूप लहान असतात आणि त्याला काहीच मेंटेनन्स असंच लागत नाही, त्यामुळे ती झाडं बारीक पानं ज्याची आहेत लहान लहान तीच आपण
1: वापरू शकतो. बरं, आता ही झाडं थोडी पुढे वाढती असतील पण आता त्याचा मिनी लुक तर आपल्याला टिकवून ठेवायचा आहे, मग झाडांची छाटणी करणं पण येतं का?
0: प्रश्नच नाही. तुम्हाला प्रुनिंग म्हणजे आपण बोन्सॅ नाही करत आहे, आपण मुळं नाही कापत आहे, तो एक आणखी डिफरंट पार्ट आहे.
1: हो,
0: मी फक्त वरून प्रुनिंग करते. माझ्याकडे 35 वर्ष 40 वर्षाचे वड आहेत,
1: बरं,
0: ज्याच्या मी रूट्सला हात नाही लावलाय, ते मला थोडस खटकतं की मी मुळं कापते.
1: हो,
0: चांगली एक संकल्पना आहे जापनीज लोकांची, पण ते मला नाही जमत की मी कोणाची मुळं छाटते. मी वरून प्रुनिंग करते फक्त,
1: बरं,
0: त्यामुळे वरून वाढू देत नाही त्यांना, ते ऑटोमॅटिक बोन्सायचं रूप येतं. अर्थात वरून छाटणं म्हणजे पण मला जमत नाही, पण त्या झाडाला तो लुक द्यायचा आहे तर मला थोडस मन घट्ट करून कापावी लागतात झाड.
1: हो, म्हणजे तुम्ही इतकं छान वर्णन करून सांगताय ना की डोळ्यापुढे ते मिनिएचर गार्डन आलं.
0: हो,
1: आणि केव्हा एकदाच खरेदी करतो असंही मनामध्ये विचार आलेला आहे.
0: येऊ शकता माझ्या गॅलरीला.
1: खूप छान. बरं, आता पावसाळ्यात उन्हाळ्यात असं काही ऋतूनुसार विशेष काळजी घ्यावी लागते का याची?
0: हो, आता हे छोटासा पॉट आहे त्यामुळे दो पावसात ठेवलं तर त्यातली माती सगळी निघून जाईल. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं की त्याच्यात आपण कोकोपीट टाकतो, मातीने टाकत, मग ती पाणी झालं तर ते कोकोपीट असं थोडस सडल्यासारखं होऊन जातं, मग ते पानं मुळं पण सडतील, मग झाड खराब होईल. उन्हाळा सुरू आहे, अति ऊन आहे, त्यामुळे त्याला थोडस सावलीत घेतलेलं बरं होईल. थोडीशी काळजी जी जनरल, ही खूप मोठी नाही आहे पण जनरल अशी खूप मोठी काळजी नाही. हिवाळ्यात आणि तर छानच असतात. इनफॅक्ट या दिवसात सुद्धा काही काही झाडं खूप छान होतात, त्यांना जर रात्रीचं पाणी दिलं आणि सकाळचं ऊन कमी केलं तर छान होतात झाडं.
1: आणि थीमनुसार अनेक ऑर्डर्स तुम्हाला आले असतील.
0: नक्कीच, कोणाची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. माझा तर एका क्लायंटनी आजोबांची 90वी होती,
1: बरं,
0: तर त्यांना त्यांच्या मित्रांना द्यायला त्यांनी 50 पॉट्स घेतले माझ्याकडनं. ते माझ्यासाठी डिफिकल्ट होते, कारण नर्सरीत ना तुम्ही 50 कुंड्या उचलाल ना ते सोपं आहे, कारण त्यांच्याकडे नुसतंच कुंड्या आहे, पण मला विथ थीम द्यायची होती आणि ती झाडं डेव्हलप व्हायला जवळपास महिना तरी लागतो, तर महिनाभर मला ती 50 कुंड्या सांभाळायचं,
1: बरं,
0: हे माझ्यासाठी थोडासा टास्क होता. पण खूप छान वाटलं, त्या आजोबांनी मला खूप आशीर्वाद दिले.
1: वा वा वा.
0: आणि त्यांच्या 50 मित्रांना त्यांनी ते सगळ्यांनी आपल्या हाताने थरथरत्या हाताने छान छोटस पॉट होत पण ते दिलं.
1: बघा ना, म्हणजे तुमची आवड छंद होता, छोट्याशा कल्पनेतून तो व्यवसाय सुरू झाला आणि हे करताना नक्कीच तुम्ही मदतीचे हात तर घेतच असाल ना?
0: हो, मदतीच्या हाताशिवाय काहीच होत नाही. पण मी बाहेरून हायर करण्यापेक्षा आपल्या घरी 4 बायका काम करतात. मग तुझी मुलगी आहे का घरी, का मी पाठवतेस का तिला? मी आज काम करीन, पैसे हातात देईन, महिनाभर नकोय मला, पण आज काम करे, 4 दिवस काम कर, मग तुझ्या डेली बेसिसवर तुला जे पटेल शिकायलाही मिळेल आणि तुझंही काम होईल. आणि मी नागपुरात जे गार्डन क्लब आहे किंवा विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आहे, त्यांच्या ज्या लेडी एंटरप्रिनर विंग आहेत, त्यांचे एक्झिबिशन्स लागतात, त्यांच्यात मी त्यांना सांगितलं ही हे पर्टिक्युलर 4 पॉट्स किंवा 10 पॉट्स माझ्या बाईच्या मुलींनीच केलेले आहेत,
1: बरं,
0: तर त्याच्यासाठी तुम्ही जितकं मॅक्झिमम पेमेंट करू शकाल की जेणेकरून मी ते तिला देणार आहे, कारण त्याचा तिचा उत्साह वाढेल आणि ती मोठी होईल की बा चला मला हे करून पैसा मिळतोय.
1: बरोबर.
0: तर मला हे करायला अजून आवडेल.
1: म्हणजे आपणही काम करतोय, आपल्यालाही पैसा मिळतोय, आपल्या या कामातून इतरांनाही काहीतरी पैसा मिळतोय, रोजगार मिळतोय, ही किती आनंदाची गोष्ट आहे, समाधानाची गोष्ट आहे. आणि सगळं घर संसार नोकरी सांभाळून तुम्ही हा उद्योग करताय, ही पण एक जमेची बाजू झाली. मोठ्या बागेच्या तुलनेमध्ये मिनिएचर गार्डनचे काय फायदे आहेत तुम्ही काय सांगाल?
0: बागेत फिरायला सगळ्यांना आवडतं, बाग छान वाटते, सगळ्या कॉलनीत बाग हवी, पण तीच बाग जर आपण आपल्या घरी घेऊन आलो, कुठं खिडकीत ठेवू शकलो, टेबलवर ठेवू शकलो, त्याच्यात एक फॅमिली इन्व्हॉल्वमेंट आपण करू शकतो.

0: समजा एखाद्या फॅमिलीन छोट्याशा फॅमिलीन ठरवलं की आपण नेचर गार्डन करू, तर लहान मूल इन्व्हॉल्वलेलं आज मातीत तर हात जातच नाही आजकाल कोणाची, ही माती नाहीच आहे. पण एक फॅमिली बॉन्डिंग की चला आपण मिनिएचर गार्डन तयार केलं जे बाहेर नाही करू शकत आपण. बऱ्याच फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे गार्डन हा प्रकार गेलाय, पण घराघरात छोट्या छोट्या कुंड्या दिसतात आपल्या. पण कुंड्यांच्या ऐवजी आपण जर गार्डनच आपल्या टेबलवर ठेवू शकलो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉनवरनं हात फिरवू शकलो सकाळी उठून, जर आपल्या बाल्कनीत एखादं ट्री छोटंसं ट्रे गार्डन असेल तर किती आनंद
1: हो ना. फ्लॅट सिस्टम होत चाललेली आहे, अंगण कमी होत
0: चाललेले हो,
1: तर अशा वेळी हा एक खूप छान पर्याय आहे. आणि म्हणूनच तुमच्या या बिझनेसला एवढं डिमांड आहे, कारण लोकांना आवड आहे, लोक निसर्गाच्या जवळ जायला बघतायत. आणि कदाचित तुम्हालाही निसर्गाची आवड आहे, कुठेतरी निसर्गामध्ये होणारा हा कचरा आहे त्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावावी यासाठी तुम्ही अजून जो पुढचा प्रोडक्ट बनवता त्याविषयी आता घ्यायचं आहे. पण इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया ना.
0: नक्कीच.
1: कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: लगेच आगळले
1: बरं, ऐकूया हे गीत.

0: मैत्रिणींनो, आपण ऐकता आहात तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत साधना फडकर यांच्यासोबतचा संवाद. साधनाताई, मिनिएचर गार्डन बद्दल खूप छान सुरुवातीला तुम्ही सांगितलेलं आहे. आणखी एक कला तुमच्यामध्ये आहे, तुम्ही छान न्यूजपेपर बास्केट्स बनवता, विविध वेगवेगळ्या बाटल्या आहे त्याला तुम्ही सुंदर पद्धतीने डेकोरेट करता, थर्मोकोल ज्याच्यावर आता बॅन आलं आहे किंवा ते पर्यावरणाला घातक आहे पण तुम्ही त्याचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करत आहात, तर हे आता आपण जाणून घेऊया ना. तर पेपर बास्केट्स बनवण्याची कल्पना कशी सुचली, काय त्यामागची स्टोरी आहे?
1: न्यूजपेपर बास्केट्स हा पण सुद्धा एक रशियन बास्केटरी खूप मोठा प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन बघितली रशियन बास्केट्स तर ती तुम्हाला वाटणारच नाही ती न्यूजपेपरची आहे, आणि ती पाण्यात बुडवता पण येते.
0: बरं,
1: पण त्यांच्याकडे जे खूप सारे ते केमिकल्स वापरतात ते मला नव्हते वापरायचे. आणि सिनियर सिटीजन त्यांच्याकडे मिनिएचर गार्डन आणि न्यूजपेपर बास्केट्समध्ये बिझी आहे. यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, यांनी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं, याच्यात न गुंतता ते सगळे लोक मिनिएचर गार्डन आणि बास्केटरीमध्ये, तुम्ही बघाल कोणी यंग मुलगी नाही, सगळे म्हातारे लोक आहे. त्यांनी

0: ट्यूमर सारखे रोग नाही होणार. तुमचे ब्रेन इतके ऍक्टिव्हेट राहतो त्या कामात, त्यामुळे तुम्हाला काही त्रासच, म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये काम करताना माझा पण बॉस मला नेहमी म्हणायचा की साधना तुला अल्झायमर कधीच होणार नाही, कारण तू सतत बिझी आहेस.
1: हो,
0: तर त्या न्यूजपेपरच्या बास्केट्स पण मी त्या रशियन बास्केटरी प्रोजेक्टवर बघितल्या आणि इन्स्पायर होऊन एक दोन ट्राय करून बघितल्या. पहिले तर माझे 10 न्यूजपेपर वाया गेले कारण त्या मला ट्यूब्सच बनवत येत नव्हत्या. कारण ट्यूब्स बनवणं पण एक थोडासा टास्क आहे.
1: बरं,
0: आणि एक दोन 10 तुमच्या बनतील पण त्या इव्हन बनायला पाहिजे. त्या इव्हन बनल्यावरच तुम्ही त्याची बास्केट विणायची आहे.
1: बरं,
0: ती बास्केट विणल्यावर त्याला रंग द्यायचा, आधी रंग द्यायचा ट्यूब्सला की नंतर रंग द्यायचा ते बघता येईल. तर ती पहिले ट्यूब्स बनवायच्या आणि मग ते मला बघून आवडलं, पण मग त्याला शेप कसा द्यायचा हे कळत नव्हतं. पण मग डाय ते लोक जे बनवत होते, मग आपल्या घरी जो डबा आहे, जे भांड आहे, जी घागर आहे, त्याच्यावर विणून मी ते सुरुवात केली.
1: आणि मग याला काय अजून साहित्य लागलं?
0: काहीच साहित्य नाही, फक्त न्यूजपेपर आणि ग्लू.
1: बरं,
0: आजही माझ्याकडे 15 वर्षाची तयार केलेली न्यूजपेपरची बास्केट आहे, तुम्ही बघू शकता.
1: बरं,
0: त्याच्यात मी 10 वर्ष जवळपास हॉस्पिटलमध्ये माझा टिफिन आणि पाण्याची बाटली, एखादं फळ, नॅपकिन हे कॅरी केलेलं आहे.
1: कशा पद्धतीने याची मागणी यायला लागली साधनात या गोष्टीची?
0: पहिले तर लोकांना खरंच वाटलं नाही की फक्त न्यूजपेपरच्या बास्केट आहेत, म्हणजे त्याच्या आतमध्ये काहीतरी तार असेल किंवा काडी असेल, मग ती अशी कशी राहते. थोडस लोकांचं एक टेंडन्सी आहे की ही तर न्यूजपेपरची बास्केट आहे, मग एवढी महाग का? पण त्याच्या मागचं माझं जे मेहनत आहे, रिसर्च आहे, एवढा पेशन्स आहे, त्याचे पैसे मी घेते. पण मग मी तेच मगाशी म्हटल्याप्रमाणे एक्झिबिशन्स मध्ये लावले, तर त्या पण लोकांनी उचलल्या. पण याच्यासाठी ना टिपिकल एक आवड किंवा त्या कलेला जाणणारी व्यक्ती पाहिजे. मग न्यूजपेपरची तर बास्केट आहे, मग ही 100 रुपयाला कशाला विकताय तुम्ही? साधा न्यूजपेपर तर, अरे पण तो न्यूजपेपर मी कन्व्हर्ट केलाय त्या बास्केट.
1: बरोबर,
0: त्याची पोच असणारे लोक ते बरोबर घेतात.
1: आणि हस्तकला आहे ती, हस्तकलेची किंमत असतेच ना.
0: हँडमेड वस्तू तुम्हाला महागच मिळणार.
1: बरोबर, मग वेगवेगळ्या आकाराचे बास्केट बनवल्या का?
0: खूप खूप, ट्रे पासून तर पर्स पर्यंत, किंवा इव्हन तुम्हाला फ्लावर बुके द्यायचा आहे ते इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही त्या बास्केटमध्ये ठेवून फळं देऊ शकता. म्हणजे परडी जी म्हणतो आपण तशी ती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, इव्हन कॅन्डल स्टँड आहेत, न्यूजपेपरचा स्टँड आहे, मोठ्या मोठ्या, म्हणजे तुम्ही खराब कागद किंवा खराब पेपर घरातले त्याच्यात टाकू शकता, असं डस्टबिन म्हणतो आपण त्याला, ती पण, पण सुखी. याला फक्त पाणी नको लागायला, म्हणजे पाण्यात बुडायला नको.
1: हो,
0: अशा खूप प्रकारच्या केलेल्या आहेत त्या. पण माझ्याजवळ 23 ते 24 प्रकारच्या बास्केटचे प्रकार आहेत.
1: अरे वा, आणि कचऱ्यातून कला हा तुमचा आवडीचाच प्रकार आहे ना. कचरा घराच्या बाहेर असा जायलाच नको, कसा आपण चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेऊ शकू हा तुमचा उद्देश होता. वेगवेगळ्या आकाराच्या बॉटल्स असतात, त्यालाही तुम्ही छान पद्धतीने डेकोरेट केलं, त्याबद्दलही जाणून घ्यायचंय.
0: मी ना 3 R वर काम करते, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज. एक तर रिड्यूस करायचंय तुम्हाला कचरा, रिड्यूस झाला की तो रिसायकल करता येतो, आणि रिसायकल केला का तो रियूज होतो. तर खरं सांगायचं तर घरातलं तुम्ही काहीही फेकलं नाही तरी चालतं, म्हणजे मी अंड्याच्या टर्फला पासून आपण कामी आणू शकतो.
1: हो,
0: तर मी वाईन बॉटल्स किंवा आपली केचपच्या वगैरे बॉटल्स येतात ना, त्या आपण तुम्ही ऑल्टर करू शकता. म्हणजे त्याच्यावर डेकोपाज नावाचा एक पेपर येतो, आजकाल सगळ्या मुलींना माहिती असावं, डेकोपाज नावाचा पेपर येतो, तो त्याच्यावर आपण लावू शकतो. पण ते लावता लावता मी परत नेटवर बघितलं तर फेरी बॉटल्स गार्डनचाच मी त्या बॉटल्सवर युज केला, म्हणजे फेरीचे डोअर्स म्हणा, त्याच्यात 4 खिडक्या, मग त्या खिडक्यांवर वेल चढलेला, त्या वेलावर छोटीशी बग बी, छोटस फुलपाखरू, हे सगळ्या कल्पना मग माझ्या डोक्यात येतात आणि अजूनही येतात. आणि मी रोज वेळ मिळाला की अजूनही त्या बॉटल्स करते. एखादी मैत्रीण परदेशात ना आली, आजकाल सगळ्यांच्याकडे सगळी सुबत्ता आहे.
1: बरोबर,
0: प्रत्येकाचा चॉईस असतो, कपडे नको, कोणाला दागदागिने भरपूर असतात, आणि थोडासा पर्सनल इश्यू आहे. इन्स्टेड ऑफ दॅट मी जर एखादी तिला बॉटल दिली तर ती आनंदाने घेते.
1: बरोबर,
0: म्हणजे एखाद्या लग्नात जर मी म्हटलं ना, आजकाल लिहितात ना काही, तुमचा आशीर्वादच हवा, पाकिट नको, फुलं नका आणू, काही नका आणू, पण मी माझ्या हातचं ट्रे गार्डन नेलं, एखादी बॉटल नेली, किंवा एखाद्याच्या घरचा वास्तू आहे त्या बॉटलला जर मी घराचा आकार दिला तर तो वास्तूला माझ्याकडनं नक्की ऍक्सेप्ट करणार की हे तू बनवलंय साधना, म्हणून मला दे, बाहेरून विकत नाही आणलेलंय.
1: मग याला काय साहित्य लागतं हे जे तुम्ही?
0: बॉटल्सला तर विशेष काही साहित्य, म्हणजे तुम्ही मॉड्युलर क्ले म्हणून येतो त्याचं करू शकता.

0: पण तोही खर्चिक भाग झाला.
1: बरं,
0: घरात येणारा खरडा तुम्ही त्याला छान आकार देऊ शकता खिडक्या दरवाजांचे,
1: हो,
0: आणि त्याच्यावर तुम्ही साधा ग्लू लावला तर तो छान टिकतो, म्हणजे फक्त पाण्यात नाही बुडली पाहिजे परत. पण ग्लेज असला तो लावला तर मग ती बॉटल एकदम छान दगडासारखी बनते आणि वर्षानुवर्ष टिकू शकते.
1: आणि आपण आपल्या आवडीचे रंग त्यात भरायचे,
0: रंग भरायचे खिडक्या आतमध्ये लाईट टाकता येतो. ती पण एक थीम होते, फेरीचे गार्डन घर. त्या पण बॉटल्स माझ्या खूप सोल्ड आउट होतात, छान रिस्पॉन्स मिळतो.
1: म्हणजे तुमची ही आवड छंदात रुपांतर झाली आणि आता उद्योगामध्ये, तर कसं वाटतं, काय समाधान मिळालंय तुम्हाला यातून?
0: पैसा जरी खूप नसेल मिळाला तरी खूप समाधान वाटतं की लोक मला अप्रिशिएट करताय. पैसा मिळतोच मेहनतीला ज्यांना माहिती आहे, जे ओळखतात मला, किंवा ज्यांचा म्हणजे तुम्ही घेतली, तुम्ही आणखी दोघांना सांगितलं की बा मला यांनी दिली बर, तर त्या माझ्याकडे येणार आणि मला तुम्ही तुम्ही नाव सांगितलं बा माझ्याकडे आणि असं असं. तो आनंद पैशात मिळण्यासारखा नाही आहे, खूप मोठा आहे.
1: तर मग आमच्या मैत्रिणींना काय सांगाल की त्यांच्याही मनामध्ये कदाचित एखादा उद्योग सुरू करण्याची इच्छा असेल, तर अशा मैत्रिणींना तुम्ही काय सांगाल?
0: मी बोलल्याप्रमाणे पेशन्स खूप जरुरी आहेत. कारण मला सगळेजण म्हणतात की साधना तुझा उद्योग तर आहे पण तुझी पॅशन आहे. पण मला असं असं वाटतं की गृहिणींनी करायला हरकत नाही. त्याच्याबरोबर प्रत्येक लहान मुलाच्या किंवा मुलींच्या कॉलेज गोईंग मनात एक बिंबवावं की बा प्रत्येक गोष्ट कोणाला गिफ्ट द्यायची आहे तर बाहेर जाऊन ती विकत आणण्यापेक्षा स्वतः तयार करून द्या.
1: बरोबर,
0: त्याच्यात तुमचा पर्सनल टच राहील आणि मनी मॅनेजमेंट मुलांना कळेल. किंवा प्रत्येक गोष्ट बाहेर जाऊन विकत घेण्यापेक्षा घरातल्या वस्तूंनी, न्यूजपेपर बास्केट पण घरची बनू शकते. तुमच्याकडे काही जे पॅकेजिंग, फ्रीज आलं, टीव्ही आला, त्याच्याबरोबर जो थर्मोकोल येतो त्याची आपण छान विविध प्लांटनर बनवू शकतो अगदी 2, 3, 5, 10 रुपयापर्यंत. त्याला काही खूप खर्च लागत नाही. आणि ते जर तुम्ही कोणाला गिफ्ट केले, किंवा तुमच्याकडे सॉसची बाटली आहे ती रिकामी झाली, त्याच्यावर जर तुम्ही थोडेसे कागदाचे दरवाजे खिडक्या करून लावले, ती जर कोणाला गिफ्ट दिली तर ती नक्कीच कोणाच्या लक्षात राहील.
1: थर्मोकोल विषयी तुम्ही आता बोललात, त्यावर थोडा प्रकाश टाका ना.
0: हो, थर्मोकोलचे पण म्हणजे आपण हा घातक आहे खूप, तो कुठेच कुजत नाही, सडत नाही, काहीच नाही. आणि प्राण्यांच्या पोटात गेला, गाई वासरांच्या, ते तर प्रचंड
1: हानिकारक
0: आहे. त्या थर्मोकोलचे मी प्लांटनर्स करते, त्याला पण दरवाजा खिडकीचा असा आकार देऊन समोर छान घर देऊन, ते पण माझ्याजवळ आहेत आणि छान घराबाजूने अशी वेल लोंबतायत, खिडकी दरवाजा लावला त्याला, तर ते पण एक छान लुक येतं. तर त्या मी थर्मोकोल, हे पण मला असं मनातच सुचलं, हे कुठे नेटवर नाही आहे पण मला असं वाटलं की याचं पण आपण काही करू शकतो, म्हणून मी ते करत गेले. पण आणि ते अगदी 100, 150, 200, 300 रुपयाला मी विकते, कारण त्याच्यात माझं काही खूप असं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे 3 R वर मुलांनी जर काम केलं आणि आई वडिलांनी त्यांना सपोर्ट केला,
1: हो,
0: तर क्रिएटिव्हिटी पण होते, मनी मॅनेजमेंट पण होतं आणि एक फॅमिली बॉन्ड तयार होतो की आपण काहीतरी करून लोकांना दिलं गिफ्ट.
1: आणि पर्यावरणाचंही संरक्षण केलं जातं,
0: अगदी
1: कचरा होत नाही,
0: अगदी नक्कीच.
1: त्यामुळे प्रत्येकाने हा विचार केला तर नक्कीच एक छान स्वच्छ भारत देश आपल्याला बघायला मिळेल. आणि साधना, ते तुम्ही जेव्हा फिरायला जात असाल, आता आपल्या भारत देशात निसर्ग सौंदर्याची उधळण झालेली आहे, ठिकठिकाणचं सौंदर्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो, आणि जेव्हा तुम्ही असं सीन सिनरी बघत असाल तसं प्रत्यक्षात तुम्ही ते मिनिएचर गार्डन मध्ये उतरवत असाल.
0: नक्कीच आवडतं कुठलं काही बघितलेलं,
1: त्यामुळे तसं थीम देऊन छान पद्धतीने ते तयार होत असेल. तर असा एक आगळावेगळा उद्योग आम्हाला कळलेला आहे आणि तुमची ही उद्योग भरारी पण आम्हाला ऐकायला मिळाली. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
0: तुम्ही मला इथे बोलवलं, मला खूप आनंद झाला आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
1: तर कार्यक्रमात जाता जाता तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया ना,
0: जब चली थंडी हवा.
1: बरं, ऐकूया हे गीत आणि धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत साधना फडकर यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, सृजनशील मनाच्या अंतरंगात दडलेली भावना कागदावर उतरते आणि कथा, कविता, ललित लेखांना आकार देते. यातून मग वाचनाची आवड असलेल्या संवेदनशील मनाला वाचनाचा आनंद मिळतो आणि प्रेरणासुद्धा मिळते. चला तर आपल्या साहित्यविषय या मालिकेत आज ललितलेखाचा आनंद आपण घेणार आहोत आणि ललितलेख आपल्यासमोर सादर करीत आहेत डॉक्टर भारती सुदामे. ऐकूया तर.

Murari. Panan tema do vita gauni. Temban tepa din purabanuni. Rimajimanaria tala verati. Nertana karilayakara. Mayurari. Fulavita yere pisara. कपड्यांना इस्त्री करता करता मी जरा मोठ्यानंच गुणगुणत होते. गुणगुणत कसले, अगदी गद्यातच गाण्याच्या ओळी आठवत होते. तो शेजारी लॅपटॉपवर काहीतरी करत असलेली लेख म्हणाली, अय्या किती सुंदर शब्द आहेत, गाण्याची चालही सुरेख असेल ना. अर्थात, अगं किती म्हणून सांगू, नको नको तू म्हणू नकोस. गीतकाराला पश्चाताप व्हायचा गाणं लिहिण्याचा बिचारा. पुरे हा, मला माहीत आहे गाता नाही येत ते, पण मी म्हणणारच नव्हते, ऐकवणार होते मोबाईलवर. मी जरा नाराजीनेच म्हटलं, आता असू दे, गंमत केली ग, ऐकव ना, किती छान शब्द आहे, ऐकव ना प्लीज. आणि नुपूर म्हणजे काय, पैंजण ना, कल्पना पण किती छान आहे ना. थेंबांचे, पाण्याच्या थेंबांचे पैंजण बांधायचे, वा, ऐकव ना प्लीज. मग माझा नाईलाज झाला आणि मी गाणं लावलं, अंबरातीला निळ्या घनांची शपथ तुला मयुरा रे. लेख तल्लीन होऊन गाणं ऐकत होती आणि माझ्या मनापुढे पिसारा फुलून थोळथोळ नाचणारा मोर येत होता. लहानपणापासून नाचणाऱ्या मोराचं मला आकर्षण होतं. मला वाटतं तसं ते सगळ्यांनाच असावं. दिल्ली, आग्रा, राजस्थान इथं खूप मोर असतात, आपल्याकडे कोंबड्या असतात तसे. रणथंबोरच्या अभयारण्यातही खूप मोर असतात म्हणे. कधीतरी जाऊ तिथं असं मनाशी ठरवलं. त्याला कितीतरी वर्ष उलटून गेले. मेघ आणि मोर यांचं काहीतरी नातं आहे हे मनावर लहानपणापासून बिंबलेलं आहे, अगदी आंब्याच्या वनात नाच रे मोरा या बालनृत्यापासून. मी प्राथमिक शाळेत शिकत होते तेव्हा माझ्या मामांकडे मोर होता, घरी पाळलेला. घराच्या बाल्कनीला पिंजऱ्यासारखी जाळी बसवली होती आणि ती रस्त्याच्या बाजूला होती. दुमजली बैठं घर होतं. जाता येता लोकांना तो दिसे आणि ते कितीतरी वेळ त्याच्याकडे बघत, मुलांना दाखवत उभे असत. मी विचारात हरवले. लेखही गाणं संपताच तिचं काम आटपून लॅपटॉप उचलून येते ग म्हणत निघून गेले. तरीही मी आपल्याच तंद्रीत. अचानक पावसाचे थेंब टपाटपा पडू लागले आणि जाणवलं कितीतरी दिवसांची पृथ्वीची प्रतीक्षा संपली आणि आता ती जलधारांच्या वर्षावानं चिंब होणार. तिचाच गंध लिहालेला वारा साऱ्या सृष्टीत असा काही भिरभिरणार आहे की आपण त्या गंधा

मंदा होत की जलधारांनी चिंबा होत हे स्वतः तिलाही उमजणार नाही. वातावरण असं काही मोहमयी झालं की आपोआपच गीताच्या ओळी ओठ्यावर येतात. मन पुन्हा गुणगुणायला लागलं पानांचे मधुगीत गाऊन. किती सुरेख कल्पना. मयुराच्या पायात थेंबांचे नुपूर बांधायचे आणि त्याला म्हणायचे पावसाच्या रिमझिम नादाच्या लयीवर तू नृत्य कर. मयूर हे नृत्य करू शकतो कारण त्याच्या मनातली ओढ त्याला स्वस्त बसू देत नाही. मयुराच्या मनाला असते काही ओढ की त्याचा तो नैसर्गिक आवेग आहे. पण तसं बघितलं तर प्रत्येक आवेग हा नैसर्गिकच असतो ना. मनाला वाटणारी प्रत्येक ओढ ही नैसर्गिकच नाही का. मानवी मन जरा जास्तच निसर्गाकडे धावणार आहे. त्याच्या मनाची ओढ जिथं तिथं जाणवते आणि लक्षात येते. ही ओढ नसेल तर कुठलीच कला निर्माण होणार नाही. व्यक्त होण्याची ओढ त्याच्या हातून कलेची नवनवीन दालनं उघडी करत असते. कधी ती चित्रकला असते, कधी नृत्यकला, कधी शिल्पकला, कधी गाणं तर कधी लिहिणं. अगदी सर्वदूर फुललेली सुंदर फुलं दिसली तरी मानवी मन त्यांच्याकडे ओढलं जातं. गंध आणि रूप दिसताच शब्द जन्म घेतात. मन पटकन म्हणतं सुमनांनो वा माझ्या संगे सुंदर झेले मधुगंधाचे बकुल होऊन फुलेन मीही लेऊन लेणे ऋतुराजाचे. ऋतुराजाचं वसंताचं लेणं केवढं अद्भुत आहे याची जाणीव फुलांचे बहरलेले ताटवे बघितले की येते. हा सौंदर्याचा खजिना कोणी बरं लुटवला असेल. जिथवर नजर ठरेल तिथवर फुललेले बहरलेले पसरलेले ताटवे. जणू काही कोणीतरी रेखाटलेलं सुरेख चित्र. या सगळ्या रंगांची उधळण करायला आणले कुठून आणि कोणी हे रंग. आकाशाचा निळसर, काळसर, लाल, गुलाबी, केशरी आणि सकाळ संध्याकाळचा सोनेरी. त्यातून रात्री तारकांनी झळाळून उठलेलं आकाश. आहा, त्यासाठी तर शब्दच नाहीत. जरा पाऊस पडला की जिकडं बघावं तिकडं हिरवळ पसरलेली. धरतीच्या हिरव्या रंगाच्या इतक्या विविध छटा आल्या तरी कुठून. आश्चर्यचकित व्हायला होतो आणि प्रश्न पडतो कोणाच्या कल्पनेतून प्रसवली असेल ही सुंदर सृष्टीची कल्पना. मन पुन्हा शब्द सुरांच्या जगात हरवतं. हरी भरी वसुंधरा नीला नीला ये गगन उसपे बादलों की पालकी उड़ा रही है पवन. दिशाएं देखो रंग भरी चमक रही उमंग भरी ये किसने फूल फूल पे किया सिंगार है ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार है. तपस्वियों सी अटल है ये पर्वतों की चोटियां ये सरपसी घुमेरदार घेरदार घाटियां ध्वजा से खड़े हुए वृक्ष है देवदार के बगीचे ये गुलाब के गलीचे ये गुलाब के. ये किस कवि की कल्पना ये किस कवि की कल्पना का चमत्कार है ये कौन चित्रकार है.

हे बघितलं, ऐकलं की वाटतं आपणही व्हावं चित्रकार आणि म्हणावं, रंगांनो या माझ्या संगे, या खुलवाया स्वप्न धरेचे, तुम्हा परी रंगून मीही होईन तुलिका रविवर्म्याची. खरंच होता येतं का आपल्याला जे व्हावंसं वाटतं ते, क्षणात एक तर क्षणात दुसरं? हो, होताच येत असेल. प्रत्यक्ष नसेल कदाचित, पण कल्पनेत तर नक्कीच. कारण आपल्या मनाला निसर्गानं ती शक्ती दिलीच आहे कल्पनेची, कल्पनेत रमण्याची आणि कल्पनेत स्वतःचं स्वतंत्र विश्व निर्माण करण्याची. त्या शक्तीच्या साह्यानंच तर केली आहे मानवानं इतकी प्रगती आणि घेतली आहे उत्तुंग भरारी, गगनाला गवसणी घालणारी. वैज्ञानिक शोध असोत, मानवी जीवन वाचवण्यासाठी केलेली धडपड असो, सागराचा तळ गाठायचा असो, उंच पर्वतांच्या रांगा पादाक्रांत करायच्या असोत, पृथ्वीच्या पोटात शिरून तिची अज्ञात रहस्य जाणून घ्यायचे असोत, किंवा अंतराळातले ग्रहतारे मोजायचे असोत, सगळं काही शक्य झालंय ते केवळ या महान शक्तीच्याच आधारानं, नाही का? कोणत्याही परिस्थितीत हार न मानता प्रगतीच्या दिशेने झेपावणं आणि ध्येय गाठूनच विसावा घेणं, ही देखील याच मनाची क्षमता. नक्की कोण कोणाला प्रेरणा देतं? मानव निसर्गाला की निसर्ग मानवाला? त्या दिवशी सहज चार ओळे लिहून गेले. विहगांनो घ्या माझ्या संगे, उंच भरारी दिगांतरी, विहगांनो घ्या माझ्या संगे, उंच भरारी दिगांतरी, उठुनी मी ही राखे मधुनी, धुंडीन क्षितिजे नभांतरी. राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्षाची ही शक्ती कोणाची? मानवाच्या त्या तरल कल्पनेची जी मयुराच्या पदी थेंबांचे नुपूर बांधायचा विचार करते. किती सामर्थ्य आहे! मनाच्या शक्तीचं मोजमाप करता येतं का? ज्याच्या मदतीनं सागराचा तळ शोधायचा, त्याच्या तळाशी जाता येतं का आपल्याला? गगनाला गवसणी घालणारी मानवी बुद्धी कशी आणि कुठे रमते हे सांगता यायचं नाही. कधी ती म्हणते, ताऱ्यांनो वा माझ्या संगे, लक्ष दीप घन तिमिरांतरी, तेवेन मी हे दिवली होऊन मना मनात उजळीत प्रीती. तर कधी तिला वाटत म्हणावं, शब्दांनो या माझ्या संगे, शब्दांनो या माझ्या संगे, अर्थाचा घेऊन चांदवा, होऊन कविता, होऊन कविता, गाईन मीही अंतरीचा भावनवा. किती गंमत आहे ना! जी बुद्धी, जी कल्पना, जी भावना आणि जी शक्ती सर्व काही निर्माण करू शकते, तीच त्या सगळ्याचा विध्वंस सुद्धा करू शकते. ज्या बुद्धीच्या बळावर राज्य जिंकली गेली, जगानं सुखी व्हावं म्हणून नवनवीन साधनांची निर्मिती केली गेली, तीच बुद्धी जगाच्या विनाशाचा खल विचारही करू शकते, दुष्ट विचारही करू शकते. का होतं असं? सुंदर रंगांनी विनटलेली ही पृथ्वी एका लहानशा बॉम्बच्या स्फोटानं बेचिराख व्हावी अशी कल्पना कशी काय करू शकतो मानव? ही त्याची आई, ही त्याची धरती, त्याची पालन करती, पोषण करती, तिच्यावरच घाला घालण्याचा विचार का करतो तो? मयूर नृत्याच्या सुंदर मोहमयी कल्पनेनं सुरू झालेला

माझा हा विचार प्रवास विध्वंसाच्या किनाऱ्यावर येऊन का थांबला? असंच आहे का आयुष्य? सौंदर्यात उत्पन्न होतं आणि विनाशात लय पावतं? लय पावणं म्हणजे खरंच विनाश आहे का? एकच जर कायम राहिलं तर नवीन, त्यापेक्षा चांगलं, त्यापेक्षा प्रगत, त्यापेक्षा सरस, त्याच्या पुढल्या कक्षेतलं, त्यापेक्षा उच्च प्रतीचं कसं निर्माण होईल? शाळेत शिकलेली आणि शिकवलेली सुद्धा एक कविता आठवली. बीज जब मिट्टी में मिल जाता है, उगता है वृक्ष धरती पर. बीज जब मिट्टी में मिल जाता है, उगता है वृक्ष धरती पर. खत्म होती है जब स्याही, उठता है अक्षर पत्र पर. काहीतरी नष्ट होतं तेव्हा काहीतरी निर्माण होतं. कष्ट करून, घाम गाळून आणि रक्ताचं पाणी करून शेतं पिकवणारा शेतकरी असो किंवा राब राब राबून कठोर पाषाणातून निर्गुण ईश्वराचं सगुण रूप साकार करणारा शिल्पकार असो, ते स्वतःच ईश्वर स्वरूप असतात. तसही ईश्वराला इथेच तर शोधायचं असतं ना. देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून. कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी. अवती भोवती असून दिसेना, शोधितोस आकाशी. कुठे शोधशी रामेश्वरन, कुठे शोधशी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. भगवंत आपल्या हृदयात असतो, प्रत्येकाच्या अंतरंगी असतो. वाऱ्यात असतो, ताऱ्यात असतो, फुलांच्या गंधात असतो, पानांच्या सळसळीत असतो, रंगाच्या रंगी असतो, शब्दांच्या अर्थी रमतो, सुरांच्या स्वरात वसतो आणि प्रीतीच्या भावात दिसतो. मयुराच्या नर्तनात तर असतोच असतो. रात्रीच्या वेळी निळ्या नभाच्या गूढ पोकळीत जेव्हा नक्षत्रांची नक्षी उजळलेली असते, उंच उंच डोंगरात घननीळ त्याच्या कृपेचा वर्षाव करत असतो, हिरव्या रानी डोलणाऱ्या पिकांवर गुंजन करणारे भ्रमर मधुगट भरत असतात, पहाटे पहाटे जाई जुई प्राजक्ताच्या मुग्ध कळ्या उमलत असतात, तेव्हा साऱ्या जीवनाचं स्वप्न झालेलं असतं. मग आपणही म्हणतो, मैंने कहा फूलों से हसू तो वो खिलखिला कर हसती है, और ये कहा जीवन है भाई मेरे भाई हंसने के लिए. मैंने कहा रंगों से रंगो तो वे जग सारा रंग गए, और ये कहा जीवन है भाई मेरे भाई रंगने के लिए. किती सुंदर सुरेख आणि सुरेल आहे हे जीवन. निसर्गाची अप्रतिम निर्मिती, किमया, जादूगरी, मोहिनी, काय हवं ते म्हणा. मला मात्र वारंवार अगदी सुरुवातीला आठवलेल्या नर्तन करणाऱ्या मयुराचे आभार मानायचे. त्यानंच तर उलगडला हा विशाल भावभावनांचा पट, अगदी त्याच्या फुलवलेल्या नृत्यासाठी पसरलेल्या विशाल पिसाऱ्यासारखा. मग मीही म्हटलं, लयकारा ये माझ्या संगे, लयकारा ये माझ्या संगे, घे गिरकी थिरकपदी. नुपुर होऊन झंकृत होईन, घे इन धाव परमपदी. घे इन धाव

मैत्रिणींनो, आताच आपण साहित्य विषय या मालिकेअंतर्गत डॉक्टर भारती सुदामे यांचं ललित भाषण ऐकलं आणि त्याचा आनंद घेतलात. तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र या कार्यक्रमासोबतच आजचा आपला वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे आणि वेळ झाली आहे ती तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात नवीन विषयासह. आता मी

तुमची मैत्रीण स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी वनिता मंडळ कार्यक्रम नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी वनिता मंडळ कार्यक्रम नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आधार.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावणार यांचं गीत आपण ऐकलं, राम राम पाहुणा या चित्रपटातलं. संगीत लता मंगेशकर यांचंच होतं. चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून गीतबहार ह्या कार्यक्रमात.
1: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे हे.
2: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन

शोभा जोशी यांनी गायलेलं, झुंज या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम कदम. कार्यक्रमात शेवटी ऐकूया अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गीत. गीत आहे झपाटलेला या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं. संगीतकार अवधूत गुप्ते.

मोरया या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. 1:40 ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित होईल.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू। इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय। 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा। महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान। आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू आहे। 2047च्या विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे। देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत। यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे। या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत। शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमापैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली। शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही। शेतकरी हेच देशाची अन्न सुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं रक्षण आणि कृषी क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, प्रधानमंत्री कुसुम योजना या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जात असलेल्या पाठबळाचा उल्लेखही त्यांनी आपल्या संदेशातून केलाय। किसान क्रेडिट कार्ड शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांसाठी लाभदायक ठरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सोफिया इथं बल्गेरियाचे प्रधानमंत्री रुमेन रादेव यांची भेट घेतली। यावेळी भारत आणि बल्गेरिया यांच्यातले मजबूत द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांमधली धोरणात्मक

मग द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ झाल्यानं निर्माण झालेल्या संधी आणि वाढत्या अस्थिरतेच्या काळात जोखीम कमी करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज या विषयांवर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ, संरक्षण, गतिशीलता, पर्यटन आणि सर्जनशील मनोरंजन उद्योग या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक वाढवण्याबाबत चर्चा झाली, असं जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. यानंतर डॉ जयशंकर कुलतारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी आज फिनलंडला भेट देणार आहेत. ही चर्चासत्र बदलतं जग, जागतिक प्रादेशिक आणि स्थानिक दृष्टिकोन या विषयावर आयोजित केली जाणार आहे. राजस्थानात जैसलमेर जिल्ह्यातल्या रामगड इथं 20 किलोवॅट क्षमतेच्या FM ट्रान्समीटरचं उद्घाटन आज माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जयपूरमधील आकाशवाणीच्या आवारात आयोजित या कार्यक्रमाला जयपूरच्या खासदार मंजू शर्मा, प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी धोरणात्मक पायाभूत सुविधांवर भर दिला, सीमावर्ती भागातील दळणवळण व्यवस्था बळकट करण्याबाबतच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेसच्या नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयानं या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती PK मिश्रा आणि न्यायमूर्ती अतुल एस चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. हे अत्यंत निकडीचं प्रकरण असून त्यावर लवकर सुनावणी घ्यावी अथवा एका ओळीचा अंतरिम आदेश द्यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयानं उद्या या प्रकरणाची सुनावणी निश्चित केली आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस, प्रियंका गांधी वाड्रा, KC वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा झाली. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रकाश शिक बारकाई यांनी आज सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रकाश यांनी राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. याआधी तृणमूलच्या सुखेंदू शेखर राय आणि सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. BIS मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थमंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या ऐरवली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलाकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईत या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. उत्तर प्रदेशात गंगा द्रुतगती महामार्गावर काल झालेल्या एका रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले. मृतांमधले तिघेही एकाच कुटुंबातले सदस्य आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेऊन हे कुटुंब लखनौला परतत असताना चालकाला डुलकी लागल्यानं त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकावर आदळली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे असं पोलिसांनी कळवलं आहे. बिहारमध्ये खगरिया जिल्ह्यात आज सकाळी वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. पाऊस सुरू असल्यानं हे तिघे एका झाडाखाली आश्रयासाठी बसले होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं खगरियाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काल स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत भाग घेतला. भारतानं 29 केंद्रीय कामगार कायद्यांचं 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण केल्याचं करंदलाजे यांनी सांगितलं.
कायद्यांचं पालन सुलभ करणं, कामगारांचं कल्याण सुनिश्चित करणं आणि एक

0: आधुनिक आणि पारदर्शक कामगार व्यवस्था निर्माण करणं या उद्देशानं या कामगार संहिता तयार केल्या असल्याचं त्या म्हणाल्या. वेगानं होणाऱ्या जागतिक बदलांच्या काळात सामाजिक न्याय आणि सन्मानजनक रोजगाराला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं केलेल्या सातत्यपूर्ण नेतृत्वाचं कौतुकही त्यांनी केलं. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल आणि ई श्रम पोर्टलच्या माध्यमातून कामगार आणि रोजगार क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याबाबत भारतानं केलेल्या प्रगतीवरही त्यांनी विशेष भर दिला. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यांसारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होईल. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामना होईल. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी आहेत. तीनही यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. स्पर्धेत 4 संघांचे 12 गट असतील. स्पर्धेत एकूण 104 सामने होतील. अंतिम सामना 19 जुलैला न्यू जर्सी इथल्या मेटलाईफ स्टेडियममध्ये होईल. हा सामना भारतात 20 जुलैला रात्री 12:30 वाजता पाहता येईल. सर्वाधिक काळ भारताच्या प्रधानमंत्रीपदी राहिल्याचा विक्रम केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिनंदन केलंय. मोदी हे एक बुद्धिमान व्यक्ती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत. रशिया आणि इस्रायलनंही प्रधानमंत्री मोदी यांचं अभिनंदन केलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11 बैठक सुरू. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे यांचा सन्मान. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. कोकण रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेने सुविधा द्याव्या अशी खासदार नरेश म्हस्के यांची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनगररत्न पुरस्काराचं वितरण. पालघरमधल्या जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुरस्कार प्रदान. आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावर 6 पादचारी उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग मोकळा. या होत्या गेल्या महिनाभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याच्या प्रतिनिधी नीता चौरे.
3: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या रेल्वे प्रवासासाठी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडून विविध मागण्या केल्या आहेत. तिकीट दलालांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरपीएफ तैनात करावे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे ते सावंतवाडी दरम्यान विशेष एक्सप्रेससह अन्य गाड्या सुरू करावी अशी आग्रही मागणी त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. रखडलेले सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम तातडीने पूर्ण करून या स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजना आणि पीएम गतिशक्ती योजना यामध्ये समावेश करावा. तसंच राजधानी आणि वंदे भारत सह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना सावंतवाडीचा थांबा द्यावा अशी मागणीही खासदार म्हस्के यांनी लावून धरली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मारक उद्घाटन आणि धनगर रत्न पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या आदर्शावर राज्यकारभार चालवत असल्याचे सांगितले. अहिल्यादेवींच्या विचारातूनच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत असल्याचंही ते म्हणाले. यावेळी क्रीडा क्षेत्रातील संदीप धायगुडे यांच्यासह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना धनगर रत्न पुरस्कार प्रदान करून

0: करण्यात आलं. पुणे जिल्ह्यातील भीषण विषारी दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागानं जिल्ह्यातील अवैध गावठी दारूची विक्री आणि निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली. यामध्ये गावठी दारू रसायन आणि वाहनांसह तब्बल 86,83,985 रुपयांचा विक्रमी मुद्देमाल जप्त केला आहे. ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याने विजयाचे फाटक उघडले असून हा महायुतीच्या एकजुटीचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा विजय असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर ठाणे.
1: पालघर जिल्ह्यातल्या जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला केंद्र सरकारच्या जनजाती कार्य मंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानासोबत 5,00,000 रुपयांचा धनादेश देखील देण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदिवासी समाजाच्या विकासासाठी राबवण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजना, प्रभावी अंमलबजावणी आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीची दखल घेत जव्हार प्रकल्पाचा हा गौरव करण्यात आला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग 48 वर तब्बल 6 पादचारी उड्डाण पूल उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने ई निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. कृषी अभियांत्रिकीमध्ये बीटेक, एमटेक आणि मृदसंधारण विषयात PhD केलेले डॉक्टर सुमित ढाक यांनी थेट थायलंड मधील व्हाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आलाय. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रिप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेतपद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारं आणि बाजारात चांगली मागणी असलेलं हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक नवा पर्याय ठरत आहे. डॉक्टर सुमित ढाक यांचा हा प्रयोग आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांना देशातील प्रतिष्ठित संसद रत्न पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील केवळ 5 खासदारांमध्ये त्यांची निवड झाली आहे. संसदेतील उत्कृष्ट उपस्थिती, प्रभावी कामगिरी आणि जनहिताचे प्रश्न ठामपणे मांडल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता सवरे.
2: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: दुपारचे 1:45 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा ह्या कार्यक्रमात दशरथ पुजारी यांनी गायलेलं वंदना वेटणकर यांचं गीत.

भावधारा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. 1:55 झालेली आहेत. पुनःप्रसारित करत आहोत आयसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया डॉक्टर सिसिलिया कारवालो यांच्या प्रसाद चिन्हे या ग्रंथाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: मराठी भाषक ख्रिस्ती समाजाचे साहित्यावलोकन. डॉक्टर सिसिलिया कारवालो यांनी सिद्ध केलेला प्रसाद चिन्हे हा ग्रंथ. असा ग्रंथ सिद्ध करण्यासाठी काही साहित्यिक मूल्यमापनांची मानदंड निश्चित करावे लागतात. यात तीन मापदंड आहेत. एक, ख्रिस्ती बांधवांनी आतापर्यंत मराठी भाषेत जे साहित्य निर्माण केलेले आहे अशा साहित्यिकांची समग्रपणे नोंद घेणं. दोन, ज्या साहित्यात वाङ्मयीन मूल्यांचा समावेश आहे अशा कसदार साहित्याचा मागोवा घेणं. आणि तीन, धार्मिक अनुवाद आधारित ऐतिहासिक मानवशास्त्र मानसशास्त्र समाजशास्त्र अशा प्रवर्गांना टाळणे. यानुसार कथा कादंबरी कविता ते संशोधनपर्यंत जे जे म्हणून साहित्याचे विविध प्रकार आहेत त्यांची संख्या 18 इतकी भरते. यात ज्या साहित्यिकांची नोंद घेतलेली आहे त्यांची संख्या 268 इतकी आहे. कामिल पारखे, डॉक्टर सिसिलिया कारवालो, फादर फ्रान्सिस द्रिबिटो,

अनुपमा उजगरे, रेव्हरंड टिळक, फ्रान्सिस लोपीस यासारखे काही साहित्यिक ज्यांनी साहित्याच्या विविध प्रकारात लेखन केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या नावांच्या नोंदी त्या त्या साहित्य प्रकारासमोर दिसून येतात. यातून अशा साहित्यिकांनी किती विपुल प्रमाणात साहित्य प्रकार लिलया हाताळलेले आहेत यांचाही अदमास येतो. यात दोन गोष्टींचा आवर्जून उल्लेख करायला हवा, तो म्हणजे पथनाट्य सारख्या साहित्य प्रकाराचा उल्लेख होय. जुरान लोपीस हे एकमेव या साहित्य प्रकाराचे साहित्यिक आहेत हे आपल्याला इथं कळतं. तसंच संशोधन प्रकारात ज्यांचे प्रकल्प पूर्ण होऊनही ते अद्याप प्रकाशित झालेले नाहीत अशा 19 साहित्यिकांच्या साहित्याचा समावेश आहे. सर्वाधिक 52 नोंदी या काव्य प्रवर्गात आहेत. चरित्र आणि आत्मचरित्र यांना हे स्वतंत्र स्थान देण्यात आलेलं आहे. या दोघांची मिळून जी संख्या होती ती 55 इतकी भरते. त्या खालोखाल साहित्य प्रकार हाताळला गेला आहे तो कादंबरी. या कादंबरीकारांची संख्या 52 इतकी आहे. ख्रिस्ती साहित्यिकांचे मराठीतील साहित्य हे केवळ 21व्या शतकातील आहे असं समजण्याचं कारण नाही. 16व्या शतकापासून यांचा आरंभ झालेला आहे. हिंदुस्थानात आलेले पोर्तुगीज आणि इंग्रज यांनीही मराठी भाषा आत्मसात करून त्यात पारंगत होण्यासाठी जे वाङ्मय निर्माण केलेले आहे त्याची नोंद आपल्याला या ग्रंथात समग्रपणे मिळते. मराठी साहित्यावर ख्रिस्ती साहित्याचे फार मोठे ऋण आहे. मराठी साहित्याच्या आज दिसणाऱ्या वटवृक्षाचे बीजावरोपण महाराष्ट्रात आलेल्या ख्रिस्ती बांधवांनी केलेले आहे असं कुसुमाग्रज म्हणतात. त्याचा उल्लेखही इथं आपल्याला सापडतो. सदरचा ग्रंथ वाचत असताना सिसिलिया कारवालो यांनी किती प्रामाणिकपणे या लेखनाला न्याय दिलेला आहे याची प्रचिती येते. त्या त्या साहित्यकृतीचा परिचय करून देणं इतकाच हेतू त्यांनी समोर ठेवलेला नाही तर त्यातील सौंदर्य स्थळांची, कर्तृत्वाची आणि जाणवलेल्या वेगळेपणाची नोंद त्यांनी आवर्जून घेतलेली आहे. मिरज येथील वानलेस हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक कांबळे यांचं जयदीप हे आत्मकथन पंडिता रामाबाईंनी माझा इंग्लंडचा प्रवास आणि युनायटेड स्टेट्स ऑफ स्थिती

0: क्षेपणाची नोंद त्यांनी आवर्जून घेतलेली आहे. मिरज येथील वानलेस हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक कांबळे यांचं जयदीप हे आत्मकथन पंडिता रामाबाईंनी माझा इंग्लंडचा प्रवास आणि युनायटेड स्टेट्स ऑफ स्थिती आणि प्रवास वृत्त ही लिहिलेली दोन प्रवास वर्णने फादर थॉमस स्टीफन यांची छंदबद्ध काव्यरचना असलेलं ख्रिस्तपुराण रेवरन नारायण टिळक यांचं ख्रिस्तायन काल आज उद्या हा सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांचा कथासंग्रह नेपोलियन डी सिल्वा यांचं वळणावळणांच्या वाटासारख्या अनेक साहित्यकृतींचा आणि साहित्यिकांचा परिचय या ग्रंथातून होतो. हा ग्रंथ केवळ इतरांच्या साहित्याचा परिचय करून देतो असं नाही तर वाङ्मय कोशासारखं संदर्भीय मूल्य असलेलं याचं स्वरूप झालेलं आहे. मराठी भाषेत ख्रिस्ती साहित्यिकांच्या साहित्यावर कुठलाही प्रकल्प म्हणून काम करायचं असेल तर त्यांच्यासाठी हा ग्रंथ दीपस्तंभ ठरावा इतका मौलिक आहे.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर सिसिलिया कारवालो यांच्या प्रसाद चिन्हे या ग्रंथाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2 वाजून गेले आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. जगामध्ये गळीत धान्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्रफळ सर्वात जास्त असून सोयाबीनपासून तेल काढलं जातं. सोयाबीनमध्ये 43% प्रथिनं आणि 19% खाद्यतेल असल्यामुळे सोयाबीनची सकस आहारात गणना होते. सोयाबीनमुळे हेक्टरी 100 किलो नत्र जमिनीत स्थिर होतो. शिवाय याचा पालापाचोळा जमिनीमध्ये पडून जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढल्यामुळे सोयाबीनचा बेवड पीक म्हणूनही चांगला उपयोग होतो. सोयाबीन हे पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात घेता येते. ज्या भागात 700 ते 1000 मिलीमीटर पाऊस पडतो अशा प्रदेशात हे पीक उत्तम येते. सोयाबीनची वाढ उष्ण हवामानात चांगली होत असल्यामुळे 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण आणि रोपांची वाढ चांगली होते. या पिकासाठी मध्यम ते भारी गाळाची चांगला निचरा होणारी 7:7 जवळपास असणारी जमीन सोयाबीनच्या लागवडीसाठी योग्य असते. सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण अधिक असल्यास हे पीक उत्तम येतं. यासाठी जमीन खोल नांगरून उभ्या आडव्या कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. वार्षिक पर्जन्यमान 750 ते 1000 मिलीमीटर निश्चित समान प्रमाणात वितरण असेल तर सोयाबीन उत्तम येऊ शकते. पावसाचं प्रमाण कमी असल्यास हे पीक वापशावर पेरून 12 ते 15 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं. पिकाला फुलं येतेवेळी आणि शेंगांमध्ये दाणे भरतेवेळी पाण्याची फारच आवश्यकता असते. अशा वेळी पावसाने ताण दिल्यास वरून पाणी द्यावं. महाराष्ट्रातील जमीन आणि हवामान यांना अनुकूल असणाऱ्या जातीसाठी एकरी 30 ते 35 किलो बियाणं वापरावं. ऊस किंवा कापूस यामध्ये आंतरपीक घेण्यासाठी एकरी 10 किलो बियाणं वापरावं. बियाणाची उगवण शक्ती तपासणी करून बियाणे पेरणीसाठी वापरावी. चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत एकरी 10 ते 12 गाड्या पेरणीपूर्वी जमिनीत टाकून कुळवाच्या पाळ्यांनी चांगले मिसळावे. सोयाबीनच्या पिकाला एकरी 10 किलो नत्र, 30 किलो स्पुरद आणि 10 किलो गंधक द्यावं. त्याचप्रमाणे एकरी 10 किलो झिंक सल्फेट आणि 5 किलो बोरॅक्स पावडर द्यावी. खरीप हंगामात पावसाळा सुरू झाल्यानंतर 15 जून ते 15 जुलै पर्यंत वापशावर पेरणी करावी. पेरणी पांभरीने 2 ओळीत 30 ते 45 सेंटीमीटर आणि 2 झाडांमध्ये 5 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी. बी 2.5 ते 3 सेंटीमीटर खोलपर्यंतच पेरावे. हेक्टरी झाडांची संख्या 4 ते 5 लाख असावी. उन्हाळी हंगामासाठी पेरणी 25 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंतच करावी. सोयाबीन हे हवेतून मुळांवरील गाठीमार्फत नत्राचे स्थिरीकरण करते, त्यामुळे स्वतःची नत्राची बरीचशी गरज स्वतःच भागवते. जीवाणू खत लावण्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात 15 ते 20% वाढ होते. मुळांवर जास्तीत जास्त गाठी येण्याकरिता पेरणीपूर्वी सोयाबीन गटातील

0: रायझेबियम जीवाणू खत लावणे आवश्यक आहे. 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम जीवाणू खत लावावं. जीवाणू खत लावण्यासाठी 1 लिटर पाण्यात 100 ग्रॅम गूळ मिसळून हे द्रावण 10 ते 15 मिनिटं उकळावं. थंड झाल्यावर 300 ग्रॅम जीवाणू खत मिसळून भिजवलेल्या बियाण्यावर हे द्रावण शिंपडावं आणि बियाण्याला व्यवस्थित चोळावं. हे बियाणं सावलीत वाळवून ताबडतोब पेरणीस वापरावं.
1: वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा होता. सादर करते रोशन जाधव. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोतांना सांगाल की प्रोस्टेट कॅन्सर झाला आहे की नाही हे कसं तपासायचं.
3: हे बघा, जे कोणी रुग्ण आहे, जसं आपण लक्षणांबद्दल बोललो की लघवीला आग होणे, जळजळणे, रक्त जाणे किंवा लघवी करायला त्रास होणे, प्रोस्टेट ग्रंथी वाढीचे हे लक्षणं आहेत. तर हे जे रुग्ण आहेत ज्यांना हे त्रास चालू झालेले आहेत, यांनी लवकरात लवकर जवळपास जे काही मूत्ररोगतज्ञ आहेत त्यांना भेटायला पाहिजे. मग मूत्ररोगतज्ञ काय करतात की त्यांची ते पहिले तपासणी करतात, क्लिनिकल एक्झामिनेशन, म्हणजे आम्ही रेक्टल एक्झामिनेशन म्हणतो. मलमार्गाद्वारे एक बोट टाकून आम्ही तपासणी करतो की प्रोस्टेट जी गाठ आहे ती कशी आहे, ती हार्ड आहे की ती सॉफ्ट आहे, कशी कन्सिस्टन्सी आहे, त्याच्यामध्ये काही आम्हाला पाल्पेबल नूडल्स आम्ही म्हणतो की हार्डनेस आहे का, आणि आम्हाला एक सस्पिशन येते. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही आम्ही युरिन रिपोर्ट्स असतात, ब्लड रिपोर्ट असतात. तर ब्लड रिपोर्टमध्ये प्रोस्टेटसाठी एक स्पेसिफिक रिपोर्ट आहे ज्याला आम्ही म्हणतो PSA रिपोर्ट, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन. हा एक महत्वाचा रिपोर्ट आहे. हा एक स्क्रीनिंगसाठी आम्ही यूज करतो. इन जनरल जे हेल्थ पॅकेजेस असतात 50 वर्षानंतर जे काही ब्लड रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये सगळीकडेच PSA एक रिपोर्ट केला जातो. त्याच्यामध्ये आम्हाला एक आयडिया येते की प्रोस्टेट कॅन्सर वाढ होत आहे का. हा रिपोर्ट जर वाढलेला असला आणि आम्हाला जर क्लिनिकली वाटलं की एक्झामिनेशन नंतर की गाठमध्ये हार्डनेस आला आहे, अशा रुग्णांमध्ये आम्ही मग प्रोस्टेट कॅन्सर सस्पेक्ट करतो आणि मग बायोप्सी करतो, ज्याला आम्ही म्हणतो की टिश्यू काढून घेणे. वेगवेगळ्या प्रकारची प्रोस्टेट बायोप्सी राहते. ती बायोप्सी जर केली तर त्याच्यामध्ये आम्हाला टिश्यू भेटते एक, आणि त्याचं आम्ही पॅथॉलॉजी एक्झामिनेशन करतो. तर ही एक सर्वात महत्वाची तपासणी आहे. त्याच्यामध्ये आम्हाला कन्फर्मेशन भेटते की आपल्याला प्रोस्टेट कॅन्सर आहे की नाही आहे. याच्यानंतर मग आम्ही बघतो की प्रोस्टेट कॅन्सर कुठे कुठे पसरला आहे. काही रुग्णांमध्ये आम्हाला रिझल्ट जे आहे ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड नाही भेटत, तर आम्ही अशा रुग्णांमध्ये पहिले बायोप्सीच्या आधी MRI करून घेतो. सोनोग्राफी प्रत्येक रुग्णांमध्ये केली जाते. तर हे रिपोर्ट्स असतात जे रेडिओलॉजीचे रिपोर्ट्स आहेत, MRI आहे, सोनोग्राफी आहे आणि मग बायोप्सी आहे. मग बायोप्सी झाल्यानंतर जर रुग्णाला पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आले मग याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप असते की आपल्याला बघायचं की प्रोस्टेट कॅन्सर कुठे कुठे पसरला आहे, तो तिथल्या तिथे आहे की तो पसरलेला आहे, कारण की त्या स्टेजिंगवरतीच प्रोस्टेट कॅन्सरचं मेन ट्रीटमेंट आहे. तर हे तपासण्यासाठी आम्ही काही रुग्णांमध्ये CT स्कॅन करतो, पण आजकाल जे आहे नवीन टेक्नॉलॉजी ते आहे पेट स्कॅन म्हणून रिपोर्ट करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये पूर्ण बॉडीचा स्कॅन केला जातो आणि आम्हाला कळते की कुठल्या कुठल्या बोन्समध्ये किंवा नोड्समध्ये किंवा लंग्स आहेत, लिव्हर आहे, ब्रेन आहे, इकडे जे आपले अवयव आहेत बॉडीमधले तिथे किती पसरला आहे आणि किती किती तो आपल्याला दिसत आहे. तर याच्यावरती मग आमचं ट्रीटमेंट प्लॅन होते.
2: आता आपण ट्रीटमेंटकडे वळणार आहोत. तर Stage 1 आणि Stage 2 याला काय ट्रीटमेंट केली?
3: हे बघा, Stage 1 आणि Stage 2 जे आहे याचा अर्थ असा आहे की कॅन्सर खूप जास्त पसरलेला नाही आहे, तो प्रोस्टेट गाठीमध्येच आहे. तर हे रुग्णासाठी खूप चांगली गोष्ट आहे की तो पसरलेला नाही आहे. तर याच्यामध्ये जी सर्वात चांगली ट्रीटमेंट आहे ती आहे रोबोटिक सर्जरी. आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये जर पेशंट फिट आहे आणि त्याचा आजार कुठेच पसरला नाही आहे आणि बाकी पॅरामीटर्सही त्याचे बरे आहेत, तर अशामध्ये जो गाठ आहे ती पूर्णच आम्ही काढून घेतो. तर प्रोस्टेट सर्जरी आपण याला रॅडिकल प्रोस्टेट सर्जरी म्हणतो, जी रोबोटिक्सद्वारा आजकाल केली जाते आणि त्याचे रिझल्ट खूप उत्तम आहेत आणि पेशंटची रिकव्हरी त्याच्यामध्ये खूप चांगली आहे.
2: म्हणजे यात सर्जरी हा
3: मुख्य भाग आहे. जर तो लोकलाइज म्हणतो आपण Stage 1 आणि Stage 2 आहे आणि बाकीही त्याची लॉन्गविटी, पेशंट फिट आहे सर्जरीसाठी, पहिला ऑप्शन जो दिला जातो तो सर्जरीचा दिला जातो. जर पेशंट फिट नाही आहे सर्जरीसाठी किंवा आजार जवळपास पसरलेला आहे थोडाफार आणि पेशंटला ऑपरेशन नाही करून घ्यायचं आहे असंही काही काही रुग्णांमध्ये राहते, तर अशा रुग्णांमध्ये मग आम्ही पेशंटला दुसराही ऑप्शन देतो ज्याला आपण रेडिएशन म्हणतो. ठीक आहे. तर बाहेरूनच मग रेडिएशन दिलं जाते आणि याचेही आता प्रोस्टेट कॅन्सरमध्ये उत्तम रिझल्ट आलेले आहेत. तर हा एक अल्टरनेटिव्ह आहे आणि काही रुग्णांमध्ये हा प्रायमरीही राहू शकते जर आजार जर लोकली पसरलेला असेल तर.
2: डॉक्टर, कॅन्सर जर म्हटला तर लोकांच्या डोक्यामध्ये येतं की किमो पण दिलं जाणार, तर यात फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजला किमो दिलं?
3: नाही नाही, फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेजला जसं मी सांगितलं की रोबोटिक सर्जरी जी आहे ही प्राथमिक ट्रीटमेंट आहे. काही रुग्णांमध्ये आम्ही रेडिएशनही याला देतो.
2: स्टेज

0: थ्री आणि फोरच्या ट्रीटमेंटबद्दल आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. डॉक्टर जुनेश शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सरविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर याविषयी सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहोत परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग 3 आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: दीपाली मॅम, क्लायमेट लीडरशिप मध्ये महिलांची भूमिका आणि स्थानिक अनुभव जागतिक पातळीवर कसे पोहोचत आहेत, तर याविषयी आपण काय सांगू शकाल?
2: आज क्लायमेट चेंज हा संपूर्ण मानव जाती समोरचा मोठा प्रश्न बनला आहे. पावसाचं बदलतं स्वरूप, जंगलाची घट, पाण्याचं संकट आणि वाढत जाणारी पर्यावरण अस्थिरता, याचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण आणि आदिवासी महिलांवर होत आहे. आम्ही एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन मार्फत स्थानिक महिलांचे अनुभव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये प्रामुख्याने कन्व्हेन्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी लाईक CBD वुमन कॉकस या जागतिक मंचावर बायोडायव्हर्सिटी, वुमन लीडरशिप, इंडिजिनियस नॉलेज आणि क्लायमेट ऍक्शन या विषयावर आम्ही चर्चा करतो. आज जगाला हे जाणवत आहे की महिलांच्या सहभागाशिवाय पर्यावरण संवर्धन पूर्ण होऊ शकत नाही, कारण पाणी, जंगल, शेती आणि कुटुंब व्यवस्थापन या सर्व गोष्टी महिलांचं दैनंदिन आयुष्य जोडलेलं असतं. आपण बघतो की हे सगळं महिला मोठ्या सचोटीने करत आहेत.
1: बरोबर.
2: एक ग्रामीण महिला जेव्हा पाण्यासाठी अनेक किलोमीटर चालते तेव्हा ती क्लायमेट चेंजचा परिणाम प्रत्यक्ष अनुभवत असते. एक आदिवासी महिला जंगलातील जैवविविधतेचं संरक्षण करते तेव्हा ती प्रत्यक्ष कन्झर्वेशन लीडरशिप निभावत असते. संस्था महिलांच्या अनुभवांना, त्यांच्या स्थानिक ज्ञानाला आणि त्यांच्या प्रश्नांना धोरणात्मक चर्चापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. सध्या मी UN, IUCN, इंटरनॅशनल रेंजर फेडरेशन आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये या विषयावर काम करत आहे आणि सातत्याने त्यांचा आवाज पुढे मांडत आहे.
1: खूप छान मॅम.
2: आणि स्थानिक महिलांचे अनुभव हे केवळ कथा नाही आहेत बरं, तर त्या क्लायमेट रेझिलियन्स आणि सस्टेनेबल लिव्हिंग हे महत्वपूर्ण उदाहरण त्या साबित करत आहेत. आम्ही विविध महिला कन्झर्वेशन लीडर्स, वुमन रेंजर्स आणि ग्रासरूट चेंज मेकर्स यांना एकमेकांशी जोडण्याचाही प्रयत्न करतो. या संवादातून महिलांना नवीन संधी, प्रशिक्षण आणि जागतिक दृष्टिकोन मिळवून देत आहोत. आज SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, याच्यामध्ये जेंडर इक्वालिटी आणि क्लायमेट ऍक्शन हे दोन्ही विषय अत्यंत महत्वाचे मानले जातात. महिलांना निर्णय प्रक्रियेत समान सहभाग मिळणं, स्थानिक समुदायांना विकास प्रक्रियेत सामावून घेणं आणि पर्यावरण संरक्षणाला लोक चळवळ बनवणं ही काळाची गरज आहे. एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन हे स्थानिक ते जागतिक या प्रवासात महिलांच्या नेतृत्वाला बळकटी देत आहे. आमची संस्था सांगते की पर्यावरण संवर्धन हे केवळ सरकारी धोरण नाही तर समाजाच्या सहभागातून घडणारं सामूहिक उत्तरदायित्व आहे.
1: तर एकूणच असं म्हणता येईल की आपण जे कार्य करत आहात त्यातून महिलांना नवीन संधी, प्रशिक्षण आणि एक नवा दृष्टिकोन मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मॅम, खूप छान असं आपलं हे काम आहे आणि याविषयी खूप छान आपण माहिती सांगितली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
2: थँक्यू मॅम.
1: तर स्थानिक अनुभव आणि जागतिक विचार यांची सांगड घालत दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन एक सक्षम, संवेदनशील आणि शाश्वत भविष्य घडवत आहेत. तर श्रोते हो, यासह आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: और फीफा विश्व फुटबॉल टूर्नामेंट का आज रात मेक्सिको सिटी में शुभारंभ। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपार से 2:30 वाजलेले आहेत। प्रणव कुमार विश्वास यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकणार आहोत। राग भीम पलास त्यांनी गायलेला आहे। विलंबित बंदिश एक तालामध्ये बोल आहेत अब तो बड़ी भेर भई। द्रुत बंदिश तीन तालात बोल आहेत जा जा रे। यांना तबला साथ प्रसून चटर्जी यांची, हार्मोनियम साथ विनोद पडगे, सारंगी साथ उस्ताद फारूक लतीफ खान यांची। ऐकूया प्रणव कुमार विश्वास यांचं शास्त्रीय गायन राग भीम पलास।

प्रणव कुमार बिश्वास यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. राग भीमबला असं आपण ऐकलं. त्यांना तबला साथ प्रसून चटर्जी, सारंगी साथ उस्ताद फारूक लतीफ खान, हार्मोनियम साथ विनोद पडघे यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. आणि 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं सुरू असलेल्या नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11 बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचंही ते म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी, तसंच एकत्रितपणे काम करता यावं, यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं, असं त्यांनी सांगितलं. देशातील युवा वर्गासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, मागणीवर आधारित कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींच्या माध्यमातून एक योग्य परिसंस्था घडवणं हे आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असायला हवं. महिला वर्गाच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी राज्यांनी महिलांचं शिक्षण, कौशल्य विकास, सुरक्षा आणि सक्षमीकरणाला प्राधान्य दिलं पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. भारतानं अनेक देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी मोठी संधी आहेत. या कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या क्षेत्राला आपली स्पर्धात्मकता वाढवता येईल आणि जागतिक बाजारपेठेसाठी सज्ज होता येईल, असं ते म्हणाले. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे. देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली आहे. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हे देशाची अन्नसुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत, असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर, मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल यांबाबत चर्चा करण्यात आली. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीनंतर महाजन, सामंत आणि गीते एकत्रित वार्ताहर परिषदेला संबोधित करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. BIS मानकांनुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज या संदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी

आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमध्ये उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, सनई वादक शैलेश भागवत, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, युवा गायक कृष्ण बोंगाणे आणि अंकिता जोशी, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. तसंच हार्मोनियम वादक तन्मय देवचके, जागर या लोकसंगीत प्रकारासाठी प्रवीण जाधव, बाहुली नाट्य या दुर्मिळ लोककलेसाठी बाळकृष्ण मसगे आणि लोकनृत्य आणि लोकसंगीतासाठी चेतन खेडेकर यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं या अकादमी पुरस्काराचं स्वरूप आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्काराचं स्वरूप 25,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथे सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला आरंभ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून येणाऱ्या भाविकांचं आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जून पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे, तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीने होईल. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. या संदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. गुन्हेगारी फसवणूक प्रकरणात गणेश काळे याचं सीबीआयनं थायलंडमधून भारतात प्रत्यार्पण केलं आहे. या प्रकरणातल्या पीडितांना आरोपीकडून ऑनलाईन अर्धवेळ नोकऱ्यांचं आमिष दाखवून गुंतवणूक म्हणून पैसे जमा करायला भाग पाडलं जात होतं. परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि थायलंडमधल्या भारतीय दूतावास यांच्या समन्वयानं ही कारवाई करण्यात आली. वादळी वाऱ्यांसह पडलेल्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांची जिल्हाधिकारी एस कार्तिकी यांनी आज पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतकरीही उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कालपासून ओसरला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात जेमतेम 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले दोन जवान शहीद. आणि 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मध्यम लहरी 239°/1 मीटर अर्थात 1251 KHz एफ एम वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. प्रसारणात मी आपल्यासोबत समृद्धी कुलकर्णी. श्रोते हो, सुरुवातीला ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील सर्वात लोकप्रिय आणि महान पार्श्वगायकांपैकी एक नाव म्हणजे मोहम्मद रफी. आपल्या मधुर, भावपूर्ण आणि बहुरंगी आवाजाने त्यांनी संगीत विश्वावर अनेक दशकं अधिराज्य गाजवलं. रफी साहेबांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमधील कोटला सुलतान सिंग या गावात झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. 1940 दशकात त्यांनी गायन क्षेत्रात पदार्पण केलं.

आणि पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे गायक बनले. तर श्रोतेहो, सुरुवातीला ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे सुंदरसं गीत, ज्याला रचना आहे एस एच बिहारी यांची आणि ओ पी नय्यर यांनी या गीताला संगीतबद्ध केलेलं आहे. चित्रपट आहे कश्मीर की कली.

श्रोतेहो, मोहम्मद रफी यांनी नौशाद, शंकर जयकिशन, ओपीन अय्यर, एस डी बर्मन आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यासारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम केलं. प्रेमगीतं, भक्तिगीतं, कव्वाली, गझल, देशभक्तीपर गीत आणि शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी अशा प्रत्येक प्रकारात त्यांनी आपली वेगळी छाप उठवली आहे. चौदवी का चांद हो, बहारो फूल बरसाओ, ये दुनिया ये महफिल, क्या हुआ तेरा वादा, तेरी प्यारी प्यारी सूरत को, यासारख्या असंख्य अजरामर गाणी आजही रसिकांच्या मनात ताजी आहेत. तर श्रोतेहो, त्यापैकीच एक गाणं बहारो फूल बरसाओ मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं ऐकूया आपण.

0: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
1: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
0: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
1: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
0: क्रीडांगण जरूर ऐका
1: प्रत्येक बुधवारी
0: सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण
0: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही.
2: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आज आपण ऐकत आहोत मोहम्मद रफी यांच्याविषयी थोडंसं. मोहम्मद रफी यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच त्यांना अनेक फिल्मफेअर पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 31 जुलै 1980 रोजी त्यांचं निधन झालं होतं. पण त्यांचा आवाज आजही प्रत्येक संगीत प्रेमींच्या हृदयात जिवंत आहे. स्वरांची जादू, भावनांची अभिव्यक्ती आणि संगीताची अविस्मरणीय परंपरा जपणारे महान गायक मोहम्मद रफी यांना मानाचा मुजरा करत त्यांच्या आवाजातलं आणखीन एक इज्जत या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांची रचना.

श्रोतेहो, रफी साहेबांना आठवावं लागत नाही, ते आहेत सतत सोबत. त्यांची गाणी तर अजरामर आहेतच, पण त्यांच्या गाण्याला चेहरा देणारेही अजरामर आहेत. या आवाजाने अनेक सामान्य हिरोंना असामान्य बनवलं. भारतभूषण, राजेंद्र कुमार, प्रदीप कुमार, जॉय मुखर्जी, विश्वजीत, नवीन निश्चल, अनिल धवन असे अनेक. रफी साहेबांच्या आवाजाचं ऋण आहे या चेहऱ्यांवर, तसंच लता दीदीच्या त्यांच्या अनेक नायिकांवर होतं.

0: श्रोत्या, महम्मद रफी यांच्या स्वरात शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं कन्यादान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. याबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. यानंतर ठीक 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आणि त्यानंतर 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
1: पाच वाजले आहेत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार आहेत नेहा कर्वे आणि सिद्धेश नितसुरे. कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य केले रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार. युवावाणीच्या स्टे ट्यून या सदरात सर्व मित्रांचे मनपूर्वक स्वागत. काळ पुढे सरकतो आहे, विज्ञानाची नवनवीन क्षितिजे आपण

0: पादाक्रांत करत आहोत. तंत्रज्ञान माणसाच्या अगदी वैयक्तिक जगण्याचा ताबा घेत आहे. पण या सगळ्या गलबल्यात, गतिशील पण दिशाहीन या समाजात, मानवी मनाची संवेदनशीलता जेव्हा आटू लागते, तेव्हा या महाराष्ट्राला एकाच नावाची आठवण येते, आणि ते नाव म्हणजे साने गुरुजी. उद्या 11 जून साने गुरुजींचा स्मृती दिवस. साने गुरुजी हे केवळ फक्त एक नाव नाही, तर ती एका पिढीने अनुभवलेली सात्विक क्रांती होती. तो एक असा पवित्र विचार होता ज्याने मराठी मनाला केवळ साहित्याची गोडी लावली नाही, तर माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याचे बाळकडू देखील दिले.
1: अगदी खरे आहे. आजच्या या अतिव्यस्त आणि कृत्रिमतेने भरलेल्या युगात जेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो, तेव्हा एका साध्या खोलीत शांतपणे तेवणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला या देशाचा खरा सांस्कृतिक गाभा सापडतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी सिद्धेश
0: आणि मी नेहा,
1: आम्ही दोघेही आपल्या समोर साने गुरुजींच्या खोलीतल्या त्याच तेवणाऱ्या दिव्याच्या साक्षीनं त्यांच्या चरित्राची काही पाने उलगडून दाखवणार आहोत. ही पाने केवळ कागदांचा संग्रह नाही, ह्यात कोकणाच्या मातीचा सुवास आहे. एका मातेच्या डोळ्यातील अश्रू आहेत, चिमुरड्या मुलांच्या ओठांवरील हसू आहे, स्वातंत्र्य लढ्याची धगधगती आग आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकीसाठी दिलेली एक आर्त हाक आहे. चला तर मग अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने वाचूया या डायरीचे पहिले पान.
0: मित्रांनो, साने गुरुजींचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पटलावर थोडे मागे जावे लागेल. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड नावाचे एक निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. 24 डिसेंबर 1899 रोजी सदाशिवराव साने आणि यशोदाबाई साने यांच्या संसारात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवले पांडुरंग. पालगडच्या त्या लाल मातीत, आंब्या फणसांच्या बागांमध्ये, माडांच्या सावलीत आणि त्या संस्कारक्षम वातावरणात पांडुरंगाचे बालपण आकाराला येत होते. साने हे गावातले खोत होते, श्रीमंत होते, समाजात मान होता. पण निसर्गाचा नियम जसा बदलतो, तसे साने घराण्याचे भाग्य बदलले. एका मागून एक संकटे आली. कर्जबाजारीपणामुळे घरची खोती आणि श्रीमंती जप्त झाली. शेती गेली आणि पाहता पाहता हे संपूर्ण कुटुंब दारिद्र्याच्या अत्यंत खोल गर्ततेत कोसळले. अशा ही विदारक परिस्थितीत पांडुरंगाच्या मनावर जे संस्कार घडले, जे आंतरिक सौंदर्य पेरले गेले, ते सोन्यापेक्षाही शुद्ध होते. आणि हे संस्कार पेरणारी माऊली म्हणजेच त्याची आई यशोदाबाई.
1: साने गुरुजींच्या संपूर्ण चरित्राचा, त्यांच्या अथांग करुणेचा आणि साहित्याचा जो मूळ गाभा आहे, तो त्यांच्या आईच्या शिकवणीत आणि आचारात दडलेला आहे. कदाचित म्हणूनच श्यामची आई हे पुस्तक आजही मराठी साहित्यातील एक उपनिषद मानले जाते. गुरुजींचे मानस शिष्य आणि थोर विचारवंत यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तक निर्मितीचे अत्यंत मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात,
0: नाशिकच्या तुरुंगात जेव्हा रात्रीचे दिवे मालवले जायचे, तेव्हा गुरुजी एका कोपऱ्यात लहानसा कंदील घेऊन बसायचे. त्यांच्या हातातली लेखणी कागदावर धावायची नाही, तर त्यांच्या अंतःकरणातील जुन्या जखमांमधून रक्त वाहू लागायचे.
1: थोर साहित्यिक वि स खांडेकर त्यांच्या साहित्याविषयी म्हणतात, मराठी साहित्याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. इथे अनेक विद्वान झाले ज्यांनी भाषेचे सौंदर्य वाढवले, अलंकारांची उधळण केली, पण मराठी मनाला रडवणारा आणि रडवून त्यांचे अंतःकरण शुद्ध करणारा साने गुरुजींसारखा दुसरा लेखक या मातीत झाला नाही. त्यांच्या लेखणीत जी अद्भुतपूर्व ताकद आहे, ती भाषेच्या बाह्य अलंकारात किंवा व्याकरणाच्या क्लिष्ट नियमात नाही, तर त्यांच्या कमालीच्या प्रामाणिकपणेत आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक आईला आणि मुलाला एक अदृश्य भावनिक धाग्यात बांधण्याचे काम केले आहे. जोपर्यंत या भूतलावर माणुसकी जिवंत आहे, तोपर्यंत गुरुजींचे शब्द तसेच ताजे राहतील. अत्यंत कठीण परिस्थितीतही साने गुरुजींच्या आईने आपली तत्वे, नैतिक मूल्ये आणि स्वाभिमान कधीही सोडला नाही. एकदा शेजारच्या घरून आणलेले धान्य परत करत असताना आईने पांडुरंगाला सांगितले होते, श्याम, गरिबी ही शरीराला पोखरते, माणसाचे हाल करते, पण स्वाभिमान गेला की माणूस मनातून उतरतो. कोणासमोर हात पसरताना आधी हे पहा की आपले हात कष्ट करायला तयार आहेत का. आईचे हेच शब्द घेऊन गुरुजी पुढे जगले. पत्री या काव्य संग्रहातील कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही, तर ती एका अत्यंत संवेदनशील पुत्राने आपल्या मृत मातेच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञता आहे. चला.

0: ऐकूया पत्री मधील त्या अत्यंत भाऊक कवितेचा काही अंश. तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, पथ कोण दावील कर कोण घेईल, नेईल सांभाळून कोण आई, तुझ वीण आधार मज कोणी नाही. हसतात सारे ना दया कोणारे, दिशा शून्य होती तुझ्या वीण दाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही. कधीही तुझ्या वीण पदमीन टाकीन, जाओ जरी जन्म हा सर्व जाई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही.
1: खरच किती आर्तता आहे या शब्दांमध्ये. श्यामने आईच्या त्या रिकाम्या अंथरुणावर डोके ठेवून जे अश्रू ढाळले त्या अश्रूतूनच साने गुरुजींमधील सेवाव्रतीचा जन्म झाला. आईने मृत्यूपूर्वी शेजाऱ्यांकडे एक निरोप दिला होता. तिने सांगितले होते, श्याम आला की त्याला सांगा माझ्यासाठी रडू नकोस, या जगातल्या प्रत्येक दुःखी कष्टी आणि दरिद्री माणसाच्या रूपात तू मलाच पहा, त्यांची सेवा कर, लोकांचे अश्रू पुसणे हीच माझ्यासाठी खरी भावनांजली ठरेल.
0: आईचे हेच ते अंतिम शब्द होते ज्यांनी पांडुरंगाच्या संपूर्ण आयुष्याला एक नवे वळण दिले. त्यांनी ठरवले की आता माझे आयुष्य स्वतःसाठी नाही तर या जगातल्या प्रत्येक शोषितासाठी आहे. जेव्हा श्यामची आई या चित्रपटाला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळाले तेव्हा दिल्लीच्या भव्य सभागृहात चित्रपट पाहून देश विदेशातील नेते रडले होते. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या चरित्राबद्दल आणि साहित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंतर एका भाषणात म्हटले होते, मी जेव्हा श्यामची आई पुस्तकाची पाने वाचली तेव्हा माझे डोळे कोरडे राहिले नाही. साने गुरुजींच्या या साहित्यात जी आंतरिक ताकद आहे ती जगातल्या कोणत्याही कॅमेऱ्यात कैद करणे अशक्य आहे. मी चित्रपट बनवला नाही, मी फक्त गुरुजींच्या पायाखालची पवित्र धूळ माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दिल्लीमध्ये जेव्हा हा चित्रपट चालला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या डोळ्यात अश्रू होते.
1: मित्रांनो, साने गुरुजींच्या चरित्राचे दुसरे पान आपल्याला गुरुजींच्या एका अत्यंत गोड वात्सल्यपूर्ण आणि निर्मळ रूपाकडे घेऊन जाते. साने गुरुजींना विचारले जायचे, गुरुजी तुम्ही एवढे मोठे साहित्यिक आहात, स्वातंत्र्य सैनिक आहात, तरीही तुम्ही लहान मुलांवर गोष्ट लिहिण्यात वेळ का वाया घालवता? तेव्हा गुरुजी हसून म्हणायचे, अरे लहान मुले म्हणजे देवाघरची फुले, या देशाचे भविष्य जर सुंदर करायचे असेल तर आपल्याला आधीही बालके सुसंस्कृत करावी लागतील, तर लहान वयातच त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले तर पुढे जाऊन हा देश जगामध्ये आदर्श बनेल. ताने गुरुजींनी मुलांसाठी अनेक कथा लिहिल्या, त्यांच्या गोड गोष्टी या पुस्तकांचे अनेक भाग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गोष्टी ह्या केवळ मनोरंजन करणाऱ्या नव्हत्या तर त्यातून मुलांच्या मनात दया, क्षमा, शांती आणि भूतदया या मूल्यांची बीजे रोवली जात होती.
0: अगदी बरोबर, गुरुजींची मुलांना गोष्ट सांगण्याची पद्धतही मोठी विलक्षण होती. ते स्वतः लहान मूल होऊन मुलांशी बोलायचे. एकदा गुरुजींच्या वर्गातील एका मुलाने दुसऱ्या एका गरीब खालच्या जातीतील मुलाला आपल्या बाजूला बसून घेण्यास नकार दिला. गुरुजींना हे समजले तेव्हा त्यांनी त्या मुलाला शिक्षा केली नाही, रागवले देखील नाही. गुरुजींनी त्या दिवशी वर्गात एक वेगळीच गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मुलांनो, सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो श्रीमंताच्या घरावर आणि गरीबाच्या झोपडीवर सारखाच प्रकाश देतो ना? नदी जेव्हा पाणी देते तेव्हा ती जात विचारून पाणी देते का? देव जर आपल्यात भेदभाव करत नाही तर आपण माणसे असून का भेदभाव करायचा? आपण सगळे एकाच भारत मातेची लेकरे आहोत. गुरुजींचे हे शब्द ऐकून त्या मुलाचे डोळे उघडले आणि त्याने त्या गरीब मुलाला मिठी मारली. गुरुजींची ही संस्कार पद्धती आजच्या शिक्षण पद्धतीला दिशा देणारी आहे.
1: एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना साने गुरुजींच्या डब्यातील काही प्रवाशांनी गुरुजी गोष्ट सांगा असा हट्ट धरला. त्याला मान देऊन गुरुजी गोष्ट सांगायला लागले खरं, पण गोष्ट सुरू होताच एका तान्ह्या बाळाने रडण्याचा सूर आळवला. इतर प्रवाशांची झालेली चिडचिड पाहून त्या तान्ह्याच्या आईने त्याच्या पाठीत धपाटा घातला. गुरुजींना हे अगदीच पाहावले नाही. का ग माझ्या बाळाला मारतेस? असे म्हणून त्यांनी त्याला लगेच कडेवर घेतले आणि चालीतच त्याच्याशी बोलू लागले आणि बाळ चक्क हसू लागले. गुरुजींना सुचलेलं ते काव्य होतं, वारा वदे कानामध्ये गीत गाईन तुला, ताप हरीनं शांत.

0: रेन हसरे माझा मुला, रवी शशी तारा राशी दिव्य दावीन तुला, देईन प्रकाश बोले आकाश हसरे माझा मुला, पाऊस पडेल पृथ्वी फुलेल मेघ म्हणे मला, नद्यानी नाले बघशील भरले हसरे माझा मुला, जेथे जाईन जेथे पाहिन ऐकू ये मला, रडू नको रुसू नको हसरे माझा मुला हसरे माझा मुला।
1: गुरुजींनी मुलांना आणखी एक महत्वाची शिकवण दिली होती, ती म्हणजे कष्टाची लाज न बाळगणे। गुरुजी तेव्हा मुलांसोबत राहायचे, तेव्हा ते स्वतः झाडू घेऊन शाळा स्वच्छ करायचे, विहिरीचे पाणी शेंदायचे, मुले धावत यायची आणि म्हणायची, गुरुजी तुम्ही हे काम का करता, आम्ही आहोत ना, आम्ही करतो। त्यावर गुरुजी हसून सांगायचे, अरे कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, श्रम करणे हीच देवाची खरी पूजा आहे, जो स्वतःचे काम स्वतः करतो त्यालाच जीवनात स्वाभिमान कळतो। गुरुजींच्या या शिकवणीमुळे मुलांच्या मनात श्रमाची प्रतिष्ठा रुजली, त्यांची हीच बालसंस्कारांची शिदोरी आणि लहान मुलांमधील त्यांचे वास्तव्य पुढे जाऊन एका मोठ्या क्रांतीचे मूळ ठरणार होते। मुलांच्या मनात देशाभिमान कसा जागा करावा, त्यांना देशासाठी लढायला कसे तयार करावे, याचे विचार गुरुजींच्या मनात येऊ लागले होते।
0: ताने गुरुजींच्या डायरीचे वाचले जाणारे तिसरे पान म्हणजे एका साध्या कृषक आणि खादीधारी शिक्षकाचे क्रांतिकारी नेत्यात रूपांतर होण्याचा सुवर्ण काळ आहे। साने गुरुजी खानदेशातील अमळनेरच्या प्रसिद्ध प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले। आज आपण शिक्षक दिनाचे मोठे उत्सव साजरे करतो, शिक्षणाच्या गप्पा मारतो, पण आदर्श शिक्षक कसा असावा याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे साने गुरुजी होते। ते वर्गात फक्त इतिहास भूगोल किंवा इंग्रजीचे व्याकरण शिकवत नव्हते, तर ते विद्यार्थ्यांच्या काळजाला हात घालून त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची आणि नैतिकतेची मूल्य पेरत होते।
1: याच काळात भारताच्या स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला होता। 1930 सत्याग्रह आंदोलन सुरू झाले होते। अशा वेळी देशात क्रांतीचा वणवा पेटला असताना स्वतःला शाळेच्या चार भिंतींमध्ये आणि नोकरीच्या चौकटीत कोंडून घेणे या संवेदनशील शिक्षकाला असह्य झाले। गुरुजींच्या या मानसिक अस्वस्थतेबद्दल आणि त्यांच्या नोकरी सोडण्याच्या त्या प्रसंगाबद्दल ग. प्र. प्रधान एका लेखात असे लिहितात, 1930 मिठाच्या सत्याग्रहाची हाक देशभरात गुंजली, तेव्हा गुरुजींचे मन वर्गात रमेन असे झाले। त्यांनी एका रात्री आपल्या नोकरीचा राजीनामा लिहिला। शाळेचे चालक आणि मुख्याध्यापक गुरुजींना म्हणाले, साने तुम्ही नोकरी सोडली तर या मुलांचं काय होईल, मुले तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात। तेव्हा गुरुजींच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांचा आवाज करारी होता। ते म्हणाले, सर माझीही मुले उद्या एका स्वतंत्र देशाचे नागरिक व्हावीत असे जर मला वाटत असेल तर मला आधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल। मी जर आज घरात बसून राहिलो तर मी माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेम हा विषय कोणत्या तोंडाने शिकवणार। गुरुजींनी नोकरी सोडली आणि ते खानदेशातील गावागावात पायी फिरू लागले। ते जेव्हा व्यासपीठावर उभे राहायचे तेव्हा त्यांचे शरीर अगदी लहान कृश आणि अशक्त दिसायचे, पण जेव्हा ते बोलायला सुरुवात करायचे तेव्हा त्यांच्या आवाजात जणू विजांचा कडकडाट व्हायचा। ते देशाच्या दारिद्र्याचं इंग्रजांच्या जुलमाचं वर्णन करत असताना स्वतः व्यासपीठावर ढसा ढसा रडायचे, पण समोर बसलेल्या हजारो शेतकरी कामगारांच्या मुठी आवळल्या जायच्या। गुरुजी केवळ विचारांचे शिक्षक नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीचे सेनापती होते।
0: गुरुजींच्या भाषणामध्ये आणि त्यांच्या लोकसंग्रहात इतकी विलक्षण ताकद होती की ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्याला त्यांची विशेष नोंद घ्यावी लागली। तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात लिहिले होते, हा साधे खादीचे कपडे घालणारा शिक्षक सरकारासाठी अत्यंत धोकादायक आहे, कारण हा जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य जनता कायदे तोडण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या करव्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी रस्त्यावर उतरते। अखेर ब्रिटिश सरकारने गुरुजींना अटक केली आणि त्यांची रवानगी धुळे तुरुंगात करण्यात आली। पण मित्रांनो, लोखंडी गजाड आणि सिमेंटच्या भिंतींमध्ये या माणसाला डांबून ठेवणे इंग्रजांना शक्य नव्हते, कारण धुळ्याच्या आणि नाशिकच्या तुरुंगात गुरुजींच्या अंतरंगातील कवी अधिक प्रखरतेने जागा झाला।
1: साने गुरुजींच्या कविता केवळ कागदावर राहिल्या नव्हत्या, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कंठांमध्ये होत्या। प्रभात फेऱ्यांमध्ये मोर्चांमध्ये गुरुजींच्या कविता गाताना तरुणांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे। गुरुजींचे स्वातंत्र्य हे केवळ राजकीय

0: स्वातंत्र्य नव्हते तर ते आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य होते. त्यांना असा भारत हवा होता जिथे कोणीही भुकेला नसेल, जिथे शेतकरी आणि कामगार हा देशाचा खरा राजा असेल. म्हणूनच त्यांनी अमळनेरच्या गिरणी कामगारांचे मोठे लढे लढवले, त्यांच्या हक्कांसाठी उपोषणे केली. गुरुजींच्या याच क्रांतिकारी आणि समाजवादी पैलूवर प्रकाश टाकताना महाराष्ट्राचे थोर कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणतात, साने गुरुजी हे केवळ पांढरपेशा वर्गाचे लेखक नव्हते, ते कामगारांच्या घामाचे आणि शेतकऱ्यांच्या अश्रूंचे कवी होते. गुरुजींनी आपल्या साहित्यातून क्रांतीला एक नैतिक अधिष्ठान दिले.
1: गुरुजींनी खानदेशच्या मातीत क्रांतीचे जे बीज पेरले होते ते अंकुरित झाले होते. अमळनेरच्या गिरणी कामगारांचा लढा असो की फैजपूर येथील काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन असो, गुरुजींनी स्वतः स्वयंसेवक बनून रात्रीचा दिवस केला. ते तिथे येणाऱ्या प्रत्येक नेत्याची शेतकऱ्याची काळजी घेत होते. त्यांच्या या अथांग कष्टाने आणि त्यागाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. पण गुरुजींचा हा प्रवास इथेच थांबणारा नव्हता. हे राजकीय स्वातंत्र्य मिळवताना त्यांना तरुणांची एक अशी फळी उभी करायची होती जी स्वातंत्र्यानंतरही या देशाचे रक्षण करेल, या देशाची संस्कृती टिकवून ठेवेल. बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ विश्वास पराक्रम दाऊ, ही माय निज पदाला हो बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, ही माय थोर होईल वैभवी दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो.
0: साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे हे चौथे पान म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात रोमांचक आणि धगधगत्या कालखंडाची साक्ष आहे. काळ होता 1940 ते 1942. महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी इंग्रजांना अचले जावचा अंतिम इशारा देण्याची तयारी सुरू केली होती. पण गुरुजींना ठाऊक होते की केवळ घोषणा देऊन स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी देशातील तरुण शक्तीला शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत करावे लागेल. याच विचारातून त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाची उभारणी करण्यास सुरुवात केली. सेवा दल ही केवळ मुलांची संघटना नव्हती तर ती श्रम प्रतिष्ठा शिकवणारी एक शाळा होती. गुरुजी स्वतः गळ्यात शिट्टी घालून हातात सेवा दलाचा ध्वज घेऊन तरुणांसमोर संचलन करायचे. त्यांच्या एका हाकेवर हजारो तरुण देशासाठी आपले घरदार सोडायला तयार झाले.
1: 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी इंग्रजांना अखेरचा इशारा दिला आणि संपूर्ण देशाला करेंगे या मरेंगे म्हणजेच करू किंवा मरू हा महामंत्र दिला. 9 ऑगस्टच्या पहाटेच ब्रिटिश सरकारने गांधीजींसह देशातील सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली आणि अज्ञात स्थळी दांबून टाकले. अशा वेळी साने गुरुजींनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यांनी ठरवले भूमिगत होऊन या आंदोलनाचा वणवा धगधगता ठेवायचा. गुरुजी भूमिगत झाले. पोलिसांनी त्यांच्यावर पकडण्यासाठी वॉरंट काढले पण हा खादीधारी संन्यासी पोलिसांना गुंगारा देत वेषांतर करत संपूर्ण महाराष्ट्रात गुजरातमध्ये फिरू लागला. साने गुरुजींच्या या भूमिगत पर्वातील अंगावर काटा आणणाऱ्या आठवणींचे वर्णन करताना त्यांचे मानसपुत्र आणि राष्ट्रसेवा दलाचे खंदे कार्यकर्ते यदुनाथ थत्ते यांनी लिहिले आहे, गुरुजींना पकडण्यासाठी ब्रिटिश पोलीस अहोरात्र टपलेले होते. एकदा मुंबईच्या एका गुप्त ठिकाणी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. अचानक पोलिसांची गाडी खाली आली. आम्ही सगळे घाबरलो पण गुरुजी मात्र शांत होते. त्यांनी तिथे पडलेली एक जुनी चादर अंगावर घेतली, डोक्याला रुमाल बांधला आणि ते एका आजारी म्हाताऱ्यासारखे खोकत खोकत जिनावरून खाली उतरले. पोलिसांना वाटले कोणीतरी गरीब मजूर आहे. त्यांनी गुरुजींना जाऊ दिले. गुरुजी तिथून थेट निसटले आणि रात्रीच्या रात्री त्यांनी पायी प्रवास करून पुढचे गाव गाठले. भूमिगत असताना गुरुजींना मैलोन मैल चालावे लागायचे. त्यांच्या पायाला फोड यायचे पण तरीही ते म्हणायचे, अरे माझ्या पायाचे फोड काय.

0: पाहता माझ्या भारत मातेच्या पायात परक्यांच्या गुलामगिरीच्या ज्या बेड्या पडल्या आहेत त्या तोडण्यासाठी जर माझ्या रक्ताचा शेवटचा थेंबही कामी आला तर माझ्या आईचे संस्कार सार्थकी लागतील.
1: यदुनाथजींनी सांगितलेला हा प्रसंग ऐकला की साने गुरुजींच्या धैर्याची कल्पना येते. भूमिगत असताना गुरुजींनी काँग्रेस रेडिओ आणि आझाद रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वातंत्र्याचे विचार पोहोचवण्याचे काम केले. त्यांनी हस्तपत्रिका लिहिल्या, क्रांतीची गाणी लिहिली. त्यांच्या या कार्याने महाराष्ट्रातील तरुणांमध्ये एक अभूतपूर्व ऊर्जा भरली. जेव्हा सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रती सरकार म्हणजेच पत्री सरकारची स्थापना केली तेव्हा त्या सरकारला वैचारिक आणि नैतिक बळ देण्याचे काम साने गुरुजींनी केले. 1944 मध्ये गुरुजींना अटक करण्यात आली. सततच्या भूमिगत धावपळीमुळे, भुकेमुळे आणि तुरुंगातील अमानुष वातावरणामुळे साने गुरुजींचे शरीर कमालीचे आजारी पडले. त्यांना अंतर्गत व्याधींनी ग्रासले. तरीही तुरुंगातील कोठडीत बसून जेव्हा ते बाहेर देशात चाललेल्या आंदोलनाची माहिती घ्यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश असायचा. त्यांना दिसत होते की आता स्वातंत्र्याची पहाट फार दूर नाही, पण गुरुजींचे डोळे या आगामी आनंदाच्या वातावरणातही एक सुप्त खोल वेदनेने ओलावलेले होते.
0: पाचवे पान म्हणजे उभा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक परिवर्तनातील एक सुवर्ण इतिहासाची नोंद होती. देश स्वतंत्र व्हायला अवघे काही महिने काही दिवस शिल्लक होते. ब्रिटिशांचे जाणे आणि देशाच्या राजधानीवर तिरंगा फडकणे केवळ काळाच्या हातात होते. संपूर्ण देश या राजकीय स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असताना साने गुरुजींचे मन मात्र एका वेगळ्याच सुप्त अस्वस्थतेने आणि वेदनेने व्याकुळ झाले होते. जोपर्यंत समाज अंतर्गत गुलामगिरीतून मुक्त होत नाही तोपर्यंत परकीय सत्तेपासून मिळालेले हे स्वातंत्र्य केवळ पोकळच ठरेल हे त्यांना जाणवले होते.
1: साने गुरुजींचा विठ्ठलावर, वारकरी संप्रदायावर अढळ विश्वास होता, कारण संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेवांनी याच विठ्ठलाच्या दारात समानतेची पताका फडकवली होती. पण दुर्दैवाने त्याच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात समाजातील काही बांधवांना प्रवेश नाकारला जात होता. गुरुजी म्हणायचे, विठ्ठल हा मंदिरातल्या दगडी मूर्तीत बंदिस्त नाही, तो मला जगातील दीनदुबळ्या, शोषितांच्या आणि कष्टकरांच्या डोळ्यातील अश्रूत दिसतो. स्वतंत्र होणाऱ्या भारताचा पाया हा सामाजिक समतेवर आधारित असावा याच ध्यासाने त्यांनी पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा झंझावती पायी दौरा सुरू केला होता.
0: गुरुजींनी गावोगावी जाऊन लोकांना समतेचे धडे दिले, वारकऱ्यांना एकत्र केले, पण काही संकुचित विचारांच्या लोकांनी गुरुजींना कडाडून विरोध केला, त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न केला. पण हा विठ्ठलाचा लाडका श्याम हा सेवाव्रती तसूभरही डगमगला नाही.
1: अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 1 मे 1947 साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर चंद्रभागेच्या तीरावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. देश ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्याच्या तयारीत होता आणि दुसरीकडे पंढरपुरात एक संन्यासी स्वतःच्याच समाजातील बांधवांच्या हृदय परिवर्तनासाठी अन्न पाण्याचा त्याग करून बसला होता.
0: अखेर त्या विरोधी प्रवृत्तींना नमावे लागले. उपोषणाच्या 11व्या दिवशी म्हणजेच 11 मे 1947 रोजी विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कायमचे खुले करण्यात आले. विठ्ठल खऱ्या अर्थाने जनमानसाची माऊली झाला. या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या 3 महिन्यांनी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. जेव्हा लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला जात होता तेव्हा साने गुरुजींच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने समाधान होते, कारण त्यांनी स्वतंत्र भारताचा विठ्ठल आधीच मुक्त केला होता.
1: देश स्वतंत्र झाल्यानंतरही हा सेवाव्रती विश्रांती घ्यायला तयार नव्हता, कारण त्यांना ठाऊक होते की खरी समता आणि बंधुभाव तर माणसाच्या संस्कृतीतून आणि साहित्यातूनच रुजणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधणे आवश्यक होते. याच ध्यासातून डायरीचे अंतिम आणि सर्वात भावुक पान आकाराला येत आहे.
0: मित्रांनो, देश स्वतंत्र झाला. सर्व नेते सत्तेच्या पदांवर आरूढ झाले, पण या शिक्षकाने, या संन्यासाने सत्तेचे कोणतेही पद स्वीकारले नाही. ते पुन्हा एकदा लोकजागृतीच्या कार्यात मग्न झाले. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात समाजाला वैचारिक दिशा देण्यासाठी आणि तरुणांवर मूल्यांचे संस्कार करण्यासाठी 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना साप्ताहिकाची स्थापना केली. त्याचवेळी त्यांनी आंतरभारतीय चळवळीची पायाभरणी केली. त्यांनी मराठी माणसाला इतर भारतीय भाषा शिकण्याचे आवाहन केले आणि स्वतः बंगाली, गुजराती, तमिळ

0: भाषा शिकले आणि त्यांनी त्या साहित्याचा मराठीत अनुवाद देखील केला. त्यांना असा भारत घडवायचा होता जो विविधतेने नटलेला असेल पण एकात्मतेने बांधलेला असेल.
1: पण हे उत्तुंग कार्य करत असताना गुरुजींचे शरीर कमालीचे थकत चालले होते. अनेक वर्षांची उपोषणे, तुरुंगवास, खाण्यापिण्याच्या आबाळीमुळे त्यांचे शरीर आता साथ सोडत होते. शरीराच्या व्याधींपेक्षा गुरुजींना मानसिक वेदना अधिक होत होत्या. महात्मा गांधी यांचे निधन गुरुजींना आतून तोडून गेले होते. स्वातंत्र्यानंतर देशात वाढणारा स्वार्थ, सत्तेची हाव, भ्रष्ट प्रवृत्ती आणि नैतिक मूल्यांचा होणारा ऱ्हास पाहून त्यांचे संवेदनशील मन व्याकुळ झाले होते. त्यांना जाणवले की ज्या मूल्यांसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले ती मूल्ये आता कुठेतरी हरवत आहेत.
0: अखेर 11 जून 1950 हा तो काळा दिवस उजाडला. मुंबईच्या एका खोलीत साने गुरुजींनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची प्राणज्योत मालवली. अवघा महाराष्ट्र, संपूर्ण देश पोरका झाला.
1: गुरुजींचे जाणे एका ध्येयाचे पूर्णत्व होते.
0: साने गुरुजींचा प्रवास पालगडच्या त्या कमी शिकलेल्या पण सुजाण आईपासून सुरू झाला होता आणि तो भारत मातेच्या कुशीत आईच्या चरणांशी येऊन पूर्ण झाला.
1: माझघरातील हा दिवा कदाचित विजलेला असेल पण संस्कारांचा, स्नेहाचा दीप अजूनही प्रत्येक मनात प्रज्वलित आहे. त्या दिव्याने पेटवलेली विचारांची मशाल, संस्कृतीची ज्योत आजही कैक हृदयात तेवतीये. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, आईनी दिलेले ते सेवेचे धडे, लहान मुलांच्या गोष्टी आणि त्यांनी संपूर्ण आयुष्यात घेतलेले कष्ट, हाच या महाराष्ट्राचा खरा सांस्कृतिक ठेवा आहे. उद्या त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या या पवित्र स्मृतींना आणि विचारांना आपण नम्र अभिवादन करूया.
0: युवक मित्र आणि मैत्रिणींनो, युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, yuvavaniair@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanair@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच ईमेल आयडीवर आम्हाला पाठवा. या कार्यक्रमात त्यांचा समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
1: नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आत्ताच आपण ऐकलात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने, अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार होते नेहा कर्वे आणि सिद्धेश नितसुरे. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: हे दामुशीतिली काय केलं?
1: जगला जाऊन सनी
0: हे तोडून बाबळापुरीत
1: बांधली दुरी त्याला
0: मुळी घेतली डुईवारीत
1: नगर मार्गे रस्ता धरला.
0: त्या टायमाला काय झालं? लहान वैभाव रामदेव बाळक बरं का 5 वर्षाचं
1: रामची मूर्ती असताना
0: आई ग म्हणजे भूक लागली वाढ ये बाई
1: आई मी सकाळ खेळायला गेलतो भूक लागून गेली मला
0: हे देवा निवा दवायचं पिता जंगलामध्ये जळ आणण्या करता येणार
1: बरं
0: बाळ तू निवा दवायचं ती कसा जेवणार
1: आई आज आपण पांढरा निवा दवायचा मग जेवण करायचं
0: नंतर जेवण बाळ
1: तवर नाही जेवायचं
0: स्वच्छ बरं का
1: आई बाबा जर नुसता आलं माझी मी जाऊन जाऊन येऊ का
0: तू म्हणून बिचारा आनंद झाला धन्य धन्य परमेश्वर दिवा तर पोटी मुलगा असला देवा म्हणून साखरीमध्ये नवेद भरला मग म्हणजे पाणी

0: काय केलं?
1: रावळाला गेल्यानंतर देवा पुढे निवत ठेवला, देवा रोज येतो आमचा पिता कसे देव होता, आज काय झालं सांगा मला।
0: त्या डोळ होती मूर्ती पाषाण जेवता कोळत, नामदेव मला देवाचं नाही जेवला तर माझा प्राण निर्माला हित, नामदेव मागे सरला झाला परिपाठ केला त्यानं,
1: देवाला कोळ मोठे पडले
0: म्हणून देव पिंडीतून बाहेर निघाले, भोजन करून गुप्त झाले,
1: आपण जावा तर राजवाड्याला,
0: म्हणून नामदेवाने देवळात तुम्ही काय केलं झाकळी मोह घेतला देवातून निघाले। दामू शिकारी होती मुले विकून, हे बाळ नामदेवा कुठे गेला होता?
1: देवाला,
0: देवाला नैवेद काय केला?
1: देवाने खाल्ला,
0: देवाने खाल्ला,
1: मग काय?
0: अरे मूर्खा पापी चंडळा का पुष्कळ धर्मी निवत देतो, कधी नाही देव खात दगडाची मूर्ती, तू म्हणतो देवाने निवत खाल्ला,
1: मग तुम्ही उपस्थित देवाला आणि मी स्वतः निवदावला,
0: स्वतः निवदावला, म्हणून त्या टायमाला नामदेव म्हणतो बाबा तुम्हाला माझं

0: बाबा आमदार रावळा शाले देवावळे कुणी खाल्लं खरं सांग म्हणजे आमच्या वडिलाला
1: नाही प्रतिदिन माझा मगाचा धडा पाठ करील
0: म्हणून देवाने काय केलं मूर्तीतून देव प्रगट झालेत दामोशीचे.

0: सिद्धी भक्त मी प्रसन्न झालो तुला काय मागायचे माग देण्यास कबूल आहे बर का
1: देवा
0: मला सिद्धीला वाटलं 12 वर्ष त्या देवा जावलात कधी नाही देवा तुम्ही खाल्लात
1: बरोबर
0: कशी ठेवले विठू मला वाईट वाटले दामुशिद्धीला दामुशिद्धी म्हणतो देवा मला धन नको दिरवी नको पैसा नको अडका नको
1: काय पाहिजे
0: फक्त देवा

0: त्यानं आमच्यावरती लगन करून द्या मला.
1: अरे बोळा भक्ता, काय तो मागून मागितलं? अरे धन दिर मागायचं ना सोनं मागायचं?
0: देवा तुम्ही हेच मला धड्यावर का? मला धड्याची गरज नाही,
1: फक्त बाळाचं लग्न करायचं.
0: हो
1: असं आहे भक्ता.
0: हा,
1: 3 दिवसाची मुदत दे मला.
0: म्हणून देवानी काय केलं?
1: काय बरं?
0: 3 दिवसाला राहणार हे म्हणले देव. त्या पोटरगण काय केलं?
1: काय बरं?
0: जगे केलं का पिवी जरा
1: अंगर का बरं?
0: मोत जा तुला सोबे पागुट्याला,
1: असं
0: रत्नाचा सोबे पायला, मोत्याची झाड घोंगडीला, गळ्यात कंठी बोटात अंती,
1: हातामध्ये सवर्णाची काठी,
0: देवभक्तीचा

सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

अक्षतः लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण भगवान खराटणी आणि सहकारी यांनी गायलेला धनगरी ओव्या ऐकल्यात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

श्रोतः, या रूपरेषेनंतर म्हणजे संध्याकाळी 6:35 उद्योग जगत या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 7 प्रादेशिक बातम्या, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये उद्यान विज्ञा पंडित पुरस्कार प्राप्त काकासाहेब सावंत यांची महेश इनामदार यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा, 8:00 एक गाणे ताजेतवाने, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या, 8:15 गझल, 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इन्साइट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करीत आहोत. रात्री 10:00 नभोनाट्य, शीर्षक सांज पक्षी, लेखक दी वी जोशी, सादरकर्ते सुनील शिनखेडे. रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजाभाऊ कोकजे यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग छायातिलक. आमची उद्याची सभा सुरू होईल 5:50. यामध्ये 6:00 हिंदीतून बातम्या, 6:05 गिरवाणवाणी, यामध्ये शिवतांडव स्तोत्र रामदास कामत यांच्या स्वरात, 6:10 प्रभातवंदन हा प्रातकालीन भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्याल, 6:40 कृषी वार्ता, यामध्ये कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी, माहिती महेश इनामदार, 6:45

40 मिनिटांनी आरोग्यम धनसंपदा यामध्ये प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर डॉक्टर जुनेद शेख यांची वैद्यही चवरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग चौथा आपण ऐकाल. 6:50 परिसर, स्त्री, निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांच्या मुलाखतीचा भाग चौथा आपण ऐकाल. सादर करते सचिन लाडोळे. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. त्यानंतर गाणी मनातली या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्याल. 8:00 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी. 9:10 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 9:15 कुटुंब स्वास्थ्य, पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकाल. 9:30 आजचे पाहुणे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:15 गांधी वंदना. वाचक स्वर शुभांगी चव्हाण. सादर करते मुक्सित मुजावर. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकू शकाल. 11:00 हिंदी चित्रपट गीतांवर आधारित विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:40 आज का शब्द आज की सुक्ती. त्यानंतर भावधारा. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 11, लेखन वैजयंती नांदगावकर. त्यानंतर आजची रेसिपी आंब्याचा शिरा. तसंच 10 जून जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे यांच्याशी मदलसा कानडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. 1:40 धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र.

0: आमची सायंकालीन सभा सुरू होईल 4:58. यामध्ये 5 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी, 6:05 लोकसंगीत, 6:20 संस्कृत समाचार, 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकू शकाल, 6:35 कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझा आवार माझा शिवार याचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या, 8:15 कव्वाली, 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, तसंच 9:30 करंट अफेअर्स हे चारही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू, 10:00 आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात दिनकर पणशीकर यांचं गायन, त्यांनी गायलेला राग नंद आपण ऐकाल. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोते हो, संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत उद्योग जगत.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र, गणपती पेठ, सांगली. कारखाने, वर्कशॉप, गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे, साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र, गणपती पेठ, सांगली. संपर्क 98 50 880 701.

श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. उद्योजक विजय लाड मागच्या भागापासून आपल्यासोबत आहेत. आज ऐकूया त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग.

0: स्वतः सुरू केलेली उत्पादन प्रक्रिया आणि त्या उत्पादनाचा झालेला विस्तार याविषयी बोलताना त्यांनी सांगितलं,
1: जसं टेल्कोला सप्लाय करत होतो तसं आम्ही बजाजला चालू केलं. मग बजाजमध्ये लकीली माझा जो प्रोडक्ट आहे तो तिथं पेंट शॉपमध्ये लागत होता. जे ग्रीस आहे ते पेंट शॉपमध्ये पूर्वी कसं असायचं, मॅन्युअली पेंटिंग असायचं गाड्यांना स्कूटरना. त्यावेळी पेंट जो एक्स्ट्रा उडायचा तो मागच्या भिंतीवर उडत होता किंवा साईडच्या भिंतीवर उडायचा, आणि तो नंतर तिथून त्यांना स्क्रॅप करायला अवघड व्हायचं. म्हणून ते तिथं काही ग्रीस वगैरे असे लावायचे. मग त्यांना ते ग्रीस साधारणपणे त्या काळी 16 रुपयाला पडायचं. मी त्यांना ऑफर केली की साहेब मी तुम्हाला ग्रीस 11 रुपयाला किलोनं देतो. फॉर्म्युलेशनमध्ये हे महत्त्वाचं असतं. फॉर्म्युलेशनमध्ये तुम्हाला क्वालिटी पण ठेवता आली पाहिजे, प्लस तुम्हाला कॉस्टिंग पण कमी करता आलं पाहिजे. हा त्या पाठीमागे सर्वात मोठा बिझनेसमधला गुण पाहिजे तुमच्याकडं. बिझनेस आपण ज्यावेळी करतो त्यावेळी नुकसानाविषयी आपण गृहित धरले असतो तो करायचा नाही, आणि ज्यावेळी ॲक्सिडेंटली जर ज्यावेळी होतो त्यावेळी दुसरीकडनं भरून काढला पाहिजे. मग त्यांना ते ग्रीस आम्ही ट्रायलला दिलं. मग एक दिवस त्यांनी आम्हाला सिग्नल दिला की नाही तुमचं ग्रीस चालू शकेल आणि तुम्ही सप्लाय करा. त्या काळी त्यांनी मला बजाज ऑटोमध्ये वाळूजला महिन्याला 100 बॅरलची ऑर्डर दिली, आणि ही बॅरल म्हणजे तशी अवघड होती मला, कारण माझ्याकडे एकच कामगार होता. 300 स्क्वेअर फुटाची भाड्याची एक जागा होती म्हणजे दुकान होतं, त्यातून बॅरल करायचो, तयार झालेली बॅरला मी बाहेर ठेवायचो, नंतर 2 कामगार मी वाढवले. त्यानंतर कसं झालं की त्यांनी नंतर कळवलं इथं बजाज ऑटोला पुण्याला अक्रोडीला, त्यांच्याही 25 बॅरलची ऑर्डर परत वाढली. त्यानंतर त्यांनी प्रिया स्कूटर इथं महाराष्ट्र स्कूटर म्हणून होतं त्यांचं, त्यांना कळवलं, त्यांची साधारणपणे 10 ते 15 बॅरलची ऑर्डर वाढली. अशा तऱ्हेनं मला जवळजवळ 150-200 बॅरलची ऑर्डर नुसत्या बजाजची यायची, प्लस किर्लोस्कर होतं माझ्याकडे सिमेंट पाईप इंडस्ट्री होती, आणि हे सगळं मला करायचं अवघड होतं. मग वसाहतीमध्ये मी एक लहानशी साधारणपणे 3000 स्क्वेअर फुटची फॅक्टरी तिथं घेतली आणि तिथं माझा बिझनेस शिफ्ट केला. मीन टाईममध्ये आमचे शेंडे म्हणून मॅनेजर आहेत, दिलीप शेंडे, मला त्यांचं नाव पहिलं घ्यायला पाहिजे, कारण माझ्या यशामध्ये जशी माझी बायको होती.
2: श्रोते हो, लाड सरांच्या अर्धांगिनी सुद्धा आज इथे उपस्थित आहेत, तर त्या त्यांचा अनुभव आपल्याला सांगतात.
3: नमस्कार. ज्यावेळी माझं लग्न झालं आणि 7-8 महिन्यातच त्यांनी निर्णय घेतला की टेल्को मोटरसारखी कंपनी मी सोडणार आहे आणि नवीन जॉब करणार आहे, त्यावेळी थोडीशी भीती पण वाटली, तरी पण मी त्यांना भरपूर साथ दिली. मग घरीच सुरुवातीला आम्ही सगळं बनवायचं, ग्रीस ऑइल जे काय असेल ते, आणि ते स्वतः सायकलवरून जाऊन प्रत्येकाला देत होते. मग त्याचे लेबल्स लावणे, बाटल्या भरणे, हे कामं मी करू लागले, त्यांना साथ देऊ लागले. आणि नंतर पावडर एक होती, रोझिन पावडर, म्हणजे ती ॲक्च्युली पूर्ण डिंकासारखी असते, पण ती मी पाट्यावर त्यांना बारीक करून द्यायचे, जवळजवळ दिवसाची 50-60 किलो ते मी ती करायची. आणि आम्हाला सहकारी पण खूप चांगले भेटले, देवाची पण कृपा असल्यामुळं आमचा तो व्यवसाय सुरळीत चालला. फक्त बायकांना मी एवढं सांगू इच्छिते की घरी न बसता जर तुमच्या मिस्टरांचा व्यवसाय असेल तर त्याला तुम्ही पाठिंबा द्या, त्यात भाग घ्या आणि संघर्षाने पुढे जा, कारण संघर्षानं आणि कष्टानं केलेले जे यश असतं ना ते खूप अभिमानास्पद असतं, त्याची चव वेगळी असते, ते कायमस्वरूपी मोलाचं ठरतं.
1: कंपनीमध्ये दिलीप शेंडेंचे उपकार आहेत, ते 1998 पासून माझ्याबरोबर आहेत, आणि त्यांनी माझी संपळी व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली आणि प्लस सेलची पण स्वीकारली नंतर, त्यामुळं मला R&D मध्ये लक्ष देता आलं. त्यामध्ये R&D मध्ये मला शेंडे साहेबांनी सांगितलं की आपल्याला छत्तीसगडला कोळशाच्या खाणीमध्ये एक ऑइल लागतं, कारण इथं जनरल ऑइल चालत नाही तिथं, कारण फी ऑइल पेट घेतात, न पेटणारे ऑइल पाहिजेत. न पेटणाऱ्या ऑइलमध्ये कसं असतं की त्यामध्ये अर्धी ऑइल असतात आणि अर्धं पाणी असतं, इट इज टाईप ऑफ इमल्शन, ते इमल्शन असतं एक प्रकारचं की ते पेटत नाही, फायर रेजिस्टिंग ऑइल्स म्हणतात त्याला, ते कोळशाच्या खाणीमध्ये ते ऑइल लागतात. ते इमल्शन असं बनवायचं असतं की ऑइलच्या पोटामध्ये पाणी असतं, म्हणजे अशाच पर्यंत त्याला त्या ॲडिटिव्ह आणि मिक्सिंग केलेलं असतं की जे तयार होणारं ऑइल आहे त्यामध्ये निम्मं ऑइल निम्मं पाणी आहे, पण तुम्ही ते पाण्यात टाकल्यानंतर पाण्यात विरघळत नाही, पाण्यात तरंगतं. दुसरं एक प्रकारचं ऑइल आहे ते तुम्ही पाण्यात टाकलं तर पाण्यात विरघळतं, इथं उलट आहे, रिव्हर्स इमल्शन म्हणतात त्याला. त्यामुळं वरचा लेअर आहे तो ऑइल असतं, पाणी आत असतं, त्यामुळं ते तरंगतं. तर तसं ऑइल

0: वर्षाच्या खाणीत लागतं. मग त्या वेळेला आम्ही डेव्हलप करण्यामध्ये मला 6 महिने लागले. ही नॅनो टेक्नॉलॉजी झाली. आपण सूक्ष्म जशा पेशी बघतो शरीराच्या, तसा पाण्याचा पण एक सूक्ष्म कण आहे. तसे पाण्याचा मॉलिक्युल आहे, त्या ऑइलच्या मॉलिक्युलच्या आत हे पाणी असतं. तर एक केमिकल आहे किंवा सर्फॅक्टन म्हणतो आपण त्याला, इमल्सिफायर म्हणतो, त्या इमल्सिफायरमुळे हे शक्य होतं. आणि त्याला मिक्सिंग वगैरे हाय स्पीड मिक्सिंगवर आपण हे करू शकतो. तर ते आईला मी डेव्हलप केलं, त्यामध्ये 6 महिने गेले माझे. आणि जेव्हा सगळं यशस्वी झालं आणि आमचं ठरलं की आता हे आपण द्यायचं, तेव्हा समजलं की तिथं जवळजवळ 5 ते 10 लाख रुपये साधारणपणे खर्च येतो त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. मग आम्ही ठरलं हे नको करायला. पण एवढी मेहनत घेतलेली काय करायची. मग शेंडे साहेबांना म्हटलं आपण ह्या ऑइलचा दुसरीकडे पण उपयोग करू शकू. आपला जो बिझनेस आहे मोल्ड रिलीजिंग ऑइलचा, तर आपण आणि मोठ्या प्रमाणात मोल्ड ऑइल कुठं लागते पाहूया. कुठं लागतंय तर रेल्वेला लागते. रेल्वेचे काँक्रीट स्लीपर बनवतात, पुन्हा इलेक्ट्रिकचे पोल आहेत त्यांना लागते, पुन्हा CLC ब्रिक्स आहेत, लाईट सेल्युलर ब्रिक्स आहेत त्यांना लागते. लाईट सेल्युलर ब्रिक्स म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो, आता ज्या कमी वजनाच्या विटा येतात बाजारामध्ये ज्याला छिद्र वगैरे असतात, ते अशी मोठी वीट असते पण तुम्ही इझी उचलू शकता. आता शक्यतो बांधकाममध्ये त्या विटा लागतात, तर त्या ठिकाणी ते लागतं आहे. तर आम्ही त्या सगळ्या ठिकाणी सॅम्पल्स दिली. आणि विशेष असा आहे की जेव्हा ही सॅम्पल दिली त्यावेळी रेल्वे डिपार्टमेंटला हे एवढं आवडलं. एक तर ते पूर्वीचे ऑइल घ्यायचे ते 60-70 रुपयाने घ्यायचे, आता ह्याच्यामध्ये प्लस अर्धं पाणी असल्यामुळे आम्ही 30 रुपयाला देणार आहे. त्यामुळे त्यांना ती एक कल्पना आवडली आणि त्यांचं फिनिशिंग पण चांगलं यायला लागलं. त्यामुळे तिकडच्या ऑर्डर वाढल्या. त्या ऑर्डर एवढ्या वाढल्या पार अगदी जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडच्याच वाढत गेलं. कारण आम्ही एक दिवस त्यांची असोसिएशनची मीटिंग होती दिल्लीला, त्यावेळी आम्ही इंट्रोड्यूस केला आमचा प्रोडक्ट. कारण सगळीकडे जाणं काही शक्य नव्हतं. तर त्यावेळापासून आम्हाला सगळ्यांनी ऑर्डर द्यायला चालू केल्यास मग तो बिझनेस एवढा वाढला की त्या 3 गुंठ्यामध्ये पण आम्हाला काय करता येणार. मग कुपवाडमध्ये 1 एकरची आम्ही कंपनी घेतली, कुपवाड MIDC मध्ये बँकेनं सहकार्य केलं आणि तिथं आता आम्ही उद्योग करतोय.
1: पण आता हे जे फायर रेझिस्टंट ऑइल तुम्ही जे म्हणालात, तर ते रेल्वे इंडस्ट्रीमध्ये किंवा विटांच्या भट्टीमध्ये त्याचा कसा उपयोग होतो?
0: रेल्वे इंडस्ट्रीमध्ये हे ऑइल कशासाठी लागतं की समजा रेल्वेचा आता तो रूळ आहे, त्या खालचा जे काँक्रीट स्लीपर आहे काँक्रीटचा मोठा, तर साच्यामध्ये जेव्हा ते ओततात काँक्रीट, तर ते काँक्रीट साच्याला चिटकू नये एवढ्यासाठी त्या साच्याला आधी लावलं जातं. जसं आपण एखादं समजा बर्फी करतो त्यावेळी तूप लावतो, बरोबर आहे ताटाला, ती बर्फीला एक चटकन निघते, तसंच हे काँक्रीटचा चटकन निघतं. त्यामुळे साचा गुळगुळीत राहतो, साच्याला काय राहत नाही आणि काँक्रीटला त्या फिनिशिंग येतं चांगलं. आणि जे नाही लावलं ते, तर तुमचं काँक्रीट त्या साच्याला चिकटणार, पुन्हा ते असं त्याला खरडून काढायचं वगैरे, ते काम वाढणार, वर्कमनशिप वाढते परत त्यामध्ये. हा तुमचा त्यामध्ये फायदा असतो रेल्वेचा किंवा कुठल्या याचा, की साच्याला ऑइल लावलं की जो फॉर्म तुम्ही बनवता मोल्ड त्याला फिनिशिंग पण चांगलं आहे तर साचा पण चांगला राहतो. आता जे रेल्वे वगैरे रस्त्याची कामं चालू आहेत त्या ठिकाणी सुद्धा आम्ही ऑइल देतो. इव्हन तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या सांगलीच्या वैभवाची गोष्ट आहे ती, की बुलेट ट्रेनला सुद्धा आम्ही ते ऑइल देतो. बुलेट ट्रेनचे जे स्ट्रक्चर बनवायचे आहेत काँक्रीटचे, तर ते काँक्रीटचे स्ट्रक्चर व्यवस्थित निघण्यासाठी ते मोल्ड रिलीजिंग ऑइल तिथं देतो, त्यामुळं फिनिशिंग व्यवस्थित राहतं. इव्हन काँक्रीट स्ट्रेंथ वाढवायची जी केमिकल आहेत ती सुद्धा आम्ही सगळीकडे देतो.
1: म्हणजे बांधकाम क्षेत्रात सुद्धा या रसायनांचा उपयोग होतो?
0: हो हो.
1: याच्यासाठी कामगार वर्ग किंवा एक ठराविक तांत्रिक कौशल्य आवश्यक आहे, तर त्या लोकांना कसं आपण हायर केलं?
0: तांत्रिक कौशल्य हे पहिलं तुम्हाला पाहिजे. तुम्ही परफेक्ट असाल तर कामगारांना परफेक्ट शिकवता. आम्ही काय करतो, एखादं फॉर्म्युलेशन लॅबमध्ये ओके झालं, सॅम्पल लॉट ओके झाले की ज्यावेळी ते बॅच प्रोडक्शनला जाते त्यावेळी कामगारांना आम्ही उभारून स्वतः आम्ही ती शिकवतो की बाबा हे घ्यायचं आहे, हे एवढं किलो घ्यायचं आहे, हे एवढं घ्यायचं आहे आणि हे आता तुला बॅरल बनवायचे. ती जी बॅच आहे समजा 6 बॅरल 7 बॅरल, ती बॅचचं फॉर्म्युलेशन आम्ही तयार करतो, त्याला सांगतो ह्या पद्धतीनं आपल्याला ही केमिकल यात टाकायचीत, त्याप्रमाणे इतका वेळ मिक्सिंग करायचं आहे आणि पुढं जायचं आहे. मी कामगारांना ट्रेनिंग हा एक पुढचा भाग आहे. आणि त्यांनी 5-6 वेळा हे केल्यानंतर मग तो ज्यावेळी म्हणेल सर मी आता ह्या तर ओके झालो आहे, तेव्हा आम्ही मग तिथून मग बाजूला सरतो.
1: आता रसायनांचा वापर वगैरे होतो तर कामगारांची सुरक्षितता पण महत्वाची असते, तर त्यांची सुरक्षितता आणि त्यासाठी काय प्रोविजन आहे?
0: रसायनं आहेत ही नक्कीच

0: जेवढी चांगली आहेत आपल्या उपयोगात, दैनंदिन जीवनामध्ये आपलं काम सोपं करतात, तेवढीच ती धोकादायक पण आहेत. त्यासाठी आम्ही मास्क, हँडग्लोव्ज, सेफ्टी शूज हे कामगारांना पुरवतो. दुसरी गोष्ट, व्हेंटिलेशन पूर्ण असतं कंपनीमध्ये. आणि आमच्या इंडस्ट्रीमध्ये नशिबानं हे आहे की कुठलेही लो फ्लॅश पॉईंटचे ऑइल नाहीत, सगळे हाय फ्लॅशचे, म्हणजे ज्याचा फ्लॅश 200 डिग्री 100 डिग्री असे ऑइल आहेत, त्यामुळं वासाचा कुठला प्रकार येत नाही. आणि फ्लॅश पॉईंट कमी असल्यामुळं आग लागण्याची पण भीती नसते. तरी आम्ही जास्तीत जास्त लोकांना सुरक्षित करायचा प्रयत्न करत असतो, कारण ते तर आमचे मेन खांब आहेत इंडस्ट्रीचे.
1: कोणत्याही उद्योग उभारणीचा प्रवास हा आव्हानांनी भरलेला असतो. आवश्यक तांत्रिक ज्ञान असो, गुणवत्ता राखण्याची जबाबदारी असो किंवा पर्यावरणाचा विचार असो, या सगळ्या गोष्टी सांभाळत उद्योग पुढे नेणं ही खरं तर एक जबाबदारी असते. तर आपल्या कंपनीमध्ये तर रसायनांचा वापर हे तर म्हणजे अगदी साहजिक आहे, या गोष्टीकडे कसं लक्ष दिलं जातं किंवा कसं सांभाळलं जातं?
0: ही गोष्ट आमच्याकडे सांभाळणं अतिशय सोपं झालेलं आहे. का? की पहिली गोष्ट, आमचं जे ब्लेंडिंग वगैरे प्रकार आहेत त्यामध्ये कुठलंही इफ्लुएंट वगैरे तयार होत नाही. जे काय आहे ते सगळं आम्ही फॉर्म्युलेशनला मिक्स करतो, त्यामध्ये कुठलंही बाय प्रोडक्ट तयार होत नाही, कुठल्या फ्युम्स तयार होत नाहीत, आहे तसं ते बॅरलमध्ये भरलं जातं आहे. कुठलंही त्यामध्ये साईड प्रोडक्ट निघून ते बाबा टाकावं लागतं आहे असं नाही आहे. एकच गोष्ट आहे, फक्त आम्ही जे डिमिनरलाइज वॉटर वापरतो त्यामध्ये जे इफ्लुएंट वॉटर आहे तेही सो आम्ही सगळ्या झाडांना सोडलेलं आहे पाईपलाईन करून, म्हणजे ते आम्ही इकडं तिकडं कुठं सोडत नाही, म्हणजे पर्यावरणाला आम्ही धोका पोचून देत नाही.
1: बेसिकली केमिकल फॉर्म्युले आधी तयार होतात आणि मग आपलं प्रॉडक्ट तयार होतं, म्हणजे ऑइल असो किंवा ग्रीस असो असं. तर त्यामध्ये कधी काही फरक पडला किंवा केला तर गुणवत्तेमध्ये काही फरक पडतो एंड प्रॉडक्टच्या?
0: फार फार फरक पडतो. जर मी एखादा प्रॉडक्ट बनवत असेल आणि त्यामध्ये समजा मी एखादा आयटम वाढला, एक तर त्याची विस्कॉटी कमी होते, विस्कॉटी वाढते, तर ह्या गोष्टी लगेच प्रोडक्शनमध्ये जिथं वापरलं जातात त्या ठिकाणी त्यांचं प्रोडक्ट खराब करू शकतात. त्यामुळं जे फॉर्म्युलेशन आपण करतो ते स्ट्रिक्ट वेट्स त्याचे घ्यावे लागतात. आणि प्रत्येक बॅच टेस्ट करण्यासाठी संपूर्ण लॅबोरेटरी, इक्विप्ड लॅबोरेटरी आमच्याकडे आहे. त्यामध्ये सगळ्या ऑइल आणि ग्रीसचे फ्लॅश पॉईंट, ड्रॉप पॉईंट, ॲश पर्सेंटेज, पोअर पॉईंट, अशा सगळ्या टेस्ट, पीएच वगैरे, डेन्सिटी, ह्या सगळ्या गोष्टी तिथं चेक करूनच नंतर ऑइल आम्ही त्या बॅचचं बॅरलमध्ये भरायचं चालू करतो.
1: आपल्या या क्षेत्राशी निगडीत असे अजून कुठले काही पूरक उद्योग उभारले जाऊ शकतात अजून?
0: हो, भरपूर. कारण आता हे क्षेत्र असं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंट एवढं वाढवायला लागलं आहे की तुम्ही बघाल जिथं जाईल तिथं सगळे रस्ते वगैरे डेव्हलप व्हायला लागले आहेत, पूल व्हायला लागले आहेत, नवीन नवीन महामार्ग तयार व्हायला लागले आहेत. तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी लागणाऱ्या आहेत. नुसत्या तिथंच नाही, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जिथं मशीन आहे तिथं ऑइल ही लागणारी गोष्ट आहे. त्यामुळे ह्या गोष्टीला कुठंही कमतरता नाही धंद्याची. ह्या जो व्यवसाय आहे हा संपूर्ण जगभर कुठंही चालण्यासारखा आहे.
1: शासनाच्या कुठल्या योजना किंवा धोरणांचा फायदा होऊ शकतो यासाठी?
0: शासनानं फार मदत केलेली आहे. आता शासन स्वतः म्हणतंय तुम्ही नोकरीच्या पाठीमागे न पडता बिझनेस करा. पहिलं म्हणजे आता SSI रजिस्ट्रेशन सोपं केलं आहे, तुम्ही ऑनलाईन 10 मिनिटांमध्ये रजिस्ट्रेशन करू शकताय. GST रजिस्ट्रेशन ऑनलाईन होतं आहे. गव्हर्नमेंटला पंतप्रधान रोजगार योजना काढली, त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतात उद्योगधंद्याला. चीफ मिनिस्टरची रोजगार निर्मिती योजना, त्यातून तुम्हाला पैसे मिळतात. पुन्हा इन्सेंटिव्ह मिळतो तुम्हाला की 50% रक्कम तुम्हाला त्यातून इन्सेंटिव्हमधून परत मिळते जी तुम्ही इन्व्हेस्ट करताय त्यामध्ये. म्हणजे भरपूर योजना केल्यात गव्हर्नमेंटनं की तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी. तुम्ही त्याचा उपयोग केला पाहिजे आणि कष्ट केले पाहिजेत.
1: या क्षेत्रामध्ये येणाऱ्या तरुणांना किंवा उद्योग करू इच्छिणाऱ्या तरुणांना काय सांगू इच्छिता?
0: मी तर सांगेन की तरुणांनी नोकरीच्या पाठीमागं पडू नये. नोकरी करा, पण किती करा की तुम्हाला जो बिझनेस करायचा असेल त्या बिझनेसच्या ज्ञान तुम्हाला मिळेपर्यंत नोकरी करा. राहुल बजाज होते, त्यांनी त्यांच्या मुलाला, संजयला 2 वर्ष तिथं कामाला लावलं होतं फॅक्टरीत, म्हणजे एवढा मोठा माणूस असून. तर तुम्ही तर नक्कीच करा. तुम्हाला जेव्हा वाटेल की आपण परफेक्ट झालो आहे, नंतर तुम्ही बिझनेस करायला चालू करा. तुम्हाला जो बिझनेस करणार त्याचं संपूर्ण ज्ञान जर असेल तर तुम्ही कधीही जीवनामध्ये अयशस्वी होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सोल्युशन देणारे व्हायचं. ज्याच्यासाठी बिझनेस काढणार आहे, जो प्रोडक्ट काढणार आहे, त्याचा सोल्युशन काढणारे बनायचं. त्याचा जो प्रॉब्लेम असेल तो तुमच्यामुळं सोपा झाला असं वाटलं पाहिजे गिरायकाला, असं बना तुम्ही. त्यासाठी तुमची क्वालिटी चांगली पाहिजे.

0: आणि जर बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर कष्ट करायला पाहिजेत, अविरत कष्ट करायला पाहिजेत. तरुणांना मला हे सांगायचं आहे, पहिलं तुम्ही कष्ट केलं पाहिजे, त्याच्यात सातत्य पाहिजे, तुमचं टेक्निकल नॉलेज चांगलं पाहिजे, तरच तुम्ही बिझनेसमध्ये यशस्वी होता.
1: आज इथे येऊन जे काही आपण मार्गदर्शन केलं, आपले अनुभव सांगितलेत, तर त्यासाठी आकाशवाणीच्या टीमकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

उद्योजक विजय लाड यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकलात. याबरोबरच आजचा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. संपर्क 98508807001.
1: उद्योग जगत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
2: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
0: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
2: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
0: क्रीडांगण जरूर ऐका
2: प्रत्येक बुधवारी
0: सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण
0: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास
0: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
3: प्रभात वंदन,
0: रम्य प्रभात,
2: प्रसन्न वातावरण,
0: मंदिरातील घंटानाद,
2: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
0: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
2: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
0: प्रभात वंदन दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी
2: सांगली केंद्रावर
0: 239.81 मीटर
2: अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती,
0: FM बँडच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती
2: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
0: आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास
0: वर्तमान
2: आणि भविष्यातही.

0: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी।
1: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
0: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच।
1: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
0: वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता
2: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून। जरूर ऐका वनिता मंडळ।

0: करणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.
2: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही. तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचं ते यावेळी म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी तसंच एकत्रितपणे काम करता यावं यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील या बैठकीला उपस्थित होते. आज भारत स्पर्धा

करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते. विविध क्षेत्रात राज्यानं केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी या बैठकीत मांडला. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% %58 वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घर भाडेभत्त्यात देखील वाढ करायचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सरनाईक यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. वेतनवाढीची थकबाकी आर्थिक परिस्थिती

भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% वरून 58% पर्यंत वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घर भाडेभत्त्यात देखील वाढ करायचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सरनाईक यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. वेतनवाढीची थकबाकी आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्यानं अदा केली जाईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही सरनाईक यांनी यावेळी दिली. विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या राज्यातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे जनतेच्या प्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 53(2) नुसार जैन यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होते. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांनी दराडे हे शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार असल्याने गीते यांनी माघार घेतल्याचं सांगितलं. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथं सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले आहेत. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात कृषी मित्र भरतीच्या नावाखाली समाज माध्यमं आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिराती प्रसारित करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्धी माध्यमांद्वारे किंवा संबंधित कार्यालयांमार्फतच जाहीर केली जाते. त्यामुळे अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जून पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी

0: प्रत्यक्ष पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. या संदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहाने ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली आहे. पी व्ही सिंधूनं भारताच्या ईशाराणी बरुहाचा 22-20, 21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13, 21-15 असा पराभव करत उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या फेरीत भारताच्या यमआर अर्जुन आणि हरिहरन अंशकरुणन या जोडीनं न्यूझीलंडच्या मायकेल ओवन आणि डायलन सोएड जसा या जोडीवर 21-17, 21-7 अशी मात करत अंतिम 8 जोड्यांमध्ये स्थान पटकावलं आहे. मात्र किरण जॉर्ज, सनित दयानंद तसंच तरुण मन्नेपल्ली हे भारतीय बॅडमिंटनपटू आपापल्या वैयक्तिक सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे भारताचं पुरुष एकेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 अर्थात 1251 kHz वर FM वाहिनीच्या 106.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.
2: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 106.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ OP

0: नय्यर।
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी।
2: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
1: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच।
2: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
1: वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून। जरूर ऐका वनिता मंडळ।
3: प्रभात वंदन,
4: रम्य प्रभात,
3: प्रसन्न वातावरण,
4: मंदिरातील घंटानाद,
3: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
4: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची।
3: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
4: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
3: अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती,
4: FM बँडच्या 100.6 MHz वरती
3: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती।
4: आकाशवाणी एक असं माध्यम
3: जे इतिहास,
4: वर्तमान आणि भविष्यातही।
5: श्रोतेहो, यानंतर ठीक 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आजपासून फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. लिओनेल मेसी, क्रिस्टियानो रोनाल्डो यांचे किंबहुना जागतिक फुटबॉल स्पर्धेचे कोट्यवधी चाहते भारतात आहेत. या स्पर्धेचा ज्वर सामन्यागणिक चढतच जाईल, पण त्याआधी स्पर्धेविषयी, स्पर्धेतील खेळाडू, सामने आणि इतर काही पैलूंचा आढावा ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. ऐकूया क्रीडा पत्रकार विनायक राणे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, यंदा 11 जून पासून वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होते. हा खेळ आणखी सर्वदूर पोहोचावा यासाठी फिफाने यंदा जास्त संघ सामावून घेतले, म्हणजे अर्थात त्यासाठी त्यांचं खूप अवघड असणारा क्वालिफाईंग पात्रता फेराही झाल्याच. यंदा एकूण किती संघ असतील सर, तुम्ही आपल्या ऐकणाऱ्यांना सांगू शकाल, आपल्या श्रोत्यांना सांगू शकाल त्याबद्दल?
2: फिफा म्हणजे जागतिक फुटबॉल महासंघ. जगभरातील जवळपास 200 अधिक देश हे फिफाचे सदस्य आहेत आणि हे सगळ्या देशांचे संघ हे फिफाच्या वर्ल्ड कपच्या पात्रता फेऱ्यांमध्ये खेळतात. सो फिफाचा वर्ल्ड कप हा खरोखरीच विश्वचषक वर्ल्ड कप आहे. आता 1998 पर्यंत त्यावेळेला 24 संघ सहभागी होत होते वर्ल्ड कपला. त्यानंतर या संघांची संख्या वाढवून ते 32 संघ करण्यात आले. यामागचा फिफाचा हेतू हाच असतो की जगभरात फुटबॉल हा लोकप्रिय आहे, तो जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, द मोस्ट ब्युटिफुल गेम म्हणून ओळखला जातो. पण या लोकप्रियतेबरोबरच जगातल्या सर्व खंडांमधल्या अधिकाधिक संघांना मुख्य वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची संधी मिळावी यासाठी 1998 24 वरून 32 संघ करण्यात आले. 98 ते आता 2026 पर्यंत, म्हणजे 2022 पर्यंत 32 संघांची स्पर्धा होती. आता ते वाढवून फिफानी 48 संघ यावेळेला पात्र ठरवले आहेत, पात्र केले आहेत वर्ल्ड कप साठी. त्यामुळे साधारण 30-32 दिवसाची स्पर्धा असायची, ती आता 40 दिवसांची स्पर्धा.

0: होती, त्यामुळे मॅचेस ज्या आहेत त्या मॅचेस सुद्धा 104 मॅचेस झालेल्या आहेत. फिफा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 7 मॅचेस खेळायला लागायच्या, म्हणजे ग्रुप मधल्या प्लस नॉकआउट, त्या आता 8 मॅचेस खेळायला लागणार आहे. सगळीच ही व्याप्ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि त्याचा फायदा हा मी मगाशी म्हणलं तसं फिफाचे सदस्य असलेल्या प्रत्येक खंडातील देशांना झालेला आहे. त्याच्यातला अगदी छोट्यात छोटा संघ वर्ल्ड कप साठी पात्र ठरू शकलेला आहे. म्हणजे एकीकडे ब्राझील सारखा संघ जो आतापर्यंत सगळ्या फिफा वर्ल्ड कप साठी पात्र ठरला आहे, सर्वाधिक 5 वेळा त्यांनी विजेती पदक पटकावलेली आहे. त्याच्याच जोडीला 4 डेब्युटंट म्हणजे पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणारे संघ हे पात्र ठरलेले आहेत. फिफाच्या नियमानुसार यजमान संघ हे ऑटोमॅटिक पात्र ठरतात, परंतु गेल्या 2 वर्ल्ड कप पासून गतविजेते असतात त्यांना सुद्धा पात्रता फेऱ्यांमध्ये खेळायला लागतात. त्यामुळे असं नाही की तुम्ही कतारमध्ये 2022 ला अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला आणि आता 26 ला त्यांचा प्रवेश निश्चित झाला, अजिबात होणार नाही. किंबहुना इटली सारखा 4 वेळा वर्ल्ड कप जिंकलेला संघ यंदा बोस्निया कडून पात्रता फेरीत गारद झाला आणि तो वर्ल्ड कप खेळू शकणार नाही. सो या अशा सगळ्या गमती जमती आणि आव्हानं पात्रता फेऱ्यांमध्ये निर्माण होतात आणि म्हणूनच हा खऱ्या अर्थाने वर्ल्ड कप असा हा ठरतो.
1: बरोबर सर, तुम्ही आता बोललात त्याच्यावर आपल्याला माहितीच आहे आणि आपण अनेकदा ऐकत असतो की मला वाटतं जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकार किंवा खेळ म्हणता येईल तर फुटबॉल असेल. कारण की जसं त्याच्या मुख्य स्पर्धांना जेवढा रिस्पॉन्स मिळत असतो, जेवढा पब्लिक ते बघत असतं, तसाच रिस्पॉन्स त्यांच्या पात्रता फेरीच्या सामन्यांनाही मिळतो. जसे काय ते वर्ल्ड कप मधलेच काहीतरी सामने आहेत असं, आणि तेवढा पूर्ण ती एक मोठी आव्हानात्मक फेरी पूर्ण करून केप वर्दे सारखा एक संघ वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदाच पात्र ठरतो. पोर्तुगीजांच्या अंमलाखाली 5 जुलै 1975 रोजी या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्यांचा किलोमीटरचा जो आकार आपण बघितला तर साधारण 4033 एवढाच आहे. मला वाटतं आपल्याकडनं उत्तराखंड त्यापेक्षा आणखी जास्त लांब असावं. एवढं सगळं असूनही या संघाने क्वालिफाईंग मध्ये खूप सरसावलेल्या संघांना मागे वगैरे टाकलं आणि ते पुढे आले. ह्या संघाबद्दल तुमच्याकडनं थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. आणि जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की 4 संघ पहिल्यांदाच खेळणार आहेत, त्या संघांबद्दल तुम्ही थोडस आपल्या श्रोत्यांना सांगू
0: शकता. तू अगदी योग्य उल्लेख केला, परंतु या निमित्ताने एक थोडस क्लॅरिफिकेशन देण्याची गरज आहे. आपण विशेषतः भारतामध्ये हे कायम फुटबॉलचा वर्ल्ड कप आला की म्हणतो की आपल्याकडे 140 कोटींची जनता आणि आपण एक फुटबॉलचा संघ चांगला करू नये का शकत, किंवा तू म्हणला तसं उत्तराखंड पेक्षा छोटा असलेला संघ सुद्धा पात्र ठरतो, किंवा याच्या आधी आइसलंड सारखा संघ असेल की जो सर्वाधिक, किंवा आता कुरासिओ नावाचा संघ जोही आता डेब्यू करतो आहे, पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळतो आहे, असे संघ वर्ल्ड कप मध्ये पात्र ठरतात. तर मुळात या पात्रतेत एक गंमत अशी आहे की हे खंडीय पात्रता स्पर्धा होतात. म्हणजे आता अगदी न्यूझीलंडचं उदाहरण मी कायम सांगतो की न्यूझीलंड हे ओशेनिया गटात आहे. सो त्या ओशेनिया गटामध्ये फिजी आयलंड, सामोआ आहे, असे सगळे देश तिथं तुलनेने त्यांना पात्रता मिळवायला सोपं असतं. भारत कसं, एकतर आशिया हा इटसेल्फ इज अ म्हणजे महाखंड आहे आशिया, त्याच्यात भारत हा दक्षिण आशियामध्ये असतो, तिकडली पात्रता फेरी कोणतू पुढे आशिया मेन गटाच्या तू पात्रता फेरीत जातो. तो भारतासाठी पात्रता मिळवणं किंवा आशिया गटात जाणं इट्सेल्फ हे मोठं आव्हान आहे. त्या तुलनेत या छोटे जे समजा अँटिग्वा सारखा संघ, वेस्ट इंडिजचे सगळे जे बेटं आहेत, त्यातले काही पात्र झाले होते, ते उत्तर अमेरिकेतले आता कुरासिओ सारखा आहे, त्यांना पात्र ठरणं तुलनेने सोपं असतं. पण केप वर्दे सुद्धा याला अपवाद असण्यासाठी की तो आफ्रिका खंडातनं पात्रता त्यांनी मिळवली. म्हणजे आपण बघितले की कॅमेरून जो 1990 साली गतविजेते, तेव्हाच्या गतविजेते अर्जेंटिनाला हरवून त्यांनी भरारी घेतली होती, किंवा घाना सारखा असेल, सेनेगल असेल, उत्तर आफ्रिकेतले इजिप्त असेल, मोरोक्को असेल, हे संघ प्रचंड ताकदीचे आहेत. त्या गटातनं पात्र ठरणं हे केप वर्देसाठी खरोखरीच एक उल्लेखनीय बाब आहे. पण अगेन परत आपल्याला त्या संघाच्या फुटबॉल विषयी फारशी माहिती नसते. आपल्याला रोनाल्डो मेसी माहिती असतात, इंग्लिश फुटबॉल आपल्याला माहिती असतो, ते क्लब माहिती असतात. परंतु जर तू केप वर्देच्या संघातल्या खेळाडूंवरती नजर टाकली तर ते स्पेन मधला विलारियाल असेल, किंवा पोर्तुगल मधला बेन्फिका असेल, फ्रान्स मध्ये असेल, किंवा अगदी अमेरिकेतलं सुद्धा सॅन्डियागो असेल, किंवा कोलंबिया नावाचा एक संघ आहे, या सगळ्या संघांमधलं जगातले आघाडीच्या वीक स्पर्धांमध्ये ते खेळतायत. त्याच्यामुळे तो नौका जरी वर्ल्ड कप साठी असला तरी सुद्धा तो फुटबॉल साठी तसा नौका नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, फिफा मानांकन केप वर्देचं

0: अडुसष्ट आहे. सो भारताचं एक साधारण 130 आहे. आपण आता हायएस्ट फिफा मानांकडे 97 पर्यंत पोहोचलो होतो 4-5 वर्ष. आता कॅप वर्धेचं 68 आहे. सो म्हणजे फिफा मानांकनातही तो आपल्या कितीतरी पटीनी सरस आहे हे आपल्याला दिसू शकेल. अजून जे उरलेले 3 संघ जे यावेळेला पहिल्यांदाच स्पर्धा खेळतात हे 2 आशिया खंडातले आहेत. ही आशियासाठी खूप चांगली गोष्ट आहे कारण नवीन नवीन फुटबॉलचे टॅलेंट हे आशियात आता जागतिक स्तरावरती जात आहेत. त्यामध्ये आहे जॉर्डन जो 63वा फिफा रँकिंग आहे आणि त्याच्यानंतर आपला आहे तो अझरबैजान. त्याचं सुद्धा उझबेकिस्तान त्याचं सुद्धा फिफा रँकिंग हे 50 आहे. सो अशा पद्धतीने आशियाई संघ सुद्धा आणि कुराचिओ अर्थातच कुराचिओ हा सुद्धा उत्तर अमेरिका खंडातला देश पहिल्यांदाच खेळतोय. त्याचं फिफा रँकिंग हे 83. सो हे सगळे लोएस्ट फिफा रँकिंग असलेला देश हा न्यूझीलंड आहे. त्याचं रँकिंग आहे 85. सो हे सगळे देश अगदी मी म्हणलं तसं ब्राझील फ्रान्स पोर्तुगाल अर्जेंटिना पासून या सर्व खंडांमधले हे सगळे देश पात्र ठरलेले आहेत आणि आता त्यांच्याकडून हा सगळा वर्ल्ड कप खेळला जाईल.
1: सर यंदाच्या वर्ल्ड कपला एक राजकीय रंग चढलाय असं म्हणता येईल कारण की अमेरिका इराण विरुद्ध आपण सगळेच ते जाणतो. यंदा स्पर्धेचे यजमानपद सहयजमानपद अमेरिकेकडे आहे आणि इराणवरील आपली हुकूमत दाखवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष सतत काही ना काही बोलत असतात. हा जबाबदारी तुम्ही घ्या सुरक्षेची आम्हाला माहित नाही. आता कालचीच आपली बातमी आपण सगळ्यांनी बघतोय की त्यांनी त्यांच्या कोटाची इराणच्या कोटाची तिकीटं पण रद्द केलेली आहे. यामुळे फिफाला पण ते आपल्या अध्यक्षांना आक्षेप करायला लागला की नाही नाही यजमान म्हणून त्यांचं सगळं जबाबदारी तुमची आणि मला ती घ्यावी लागेल. तर ह्या सगळ्या राजकीय रंगामुळे एकूणच स्पर्धेचा विचका होण्याची शक्यता किती वाटते आणि आधी असं कधी झालं होतं का आपल्या स्पर्धेच्या इतिहासात की राजकीय असा रंग लागला होता किंवा काय असं?
0: फिफाची एक फिफा काँग्रेस नावाची एक म्हणजे सर्वसाधारण सभा म्हणता येईल. इथे सगळे सदस्य संघांचे असोसिएशन संघटने आहेत त्याचे सदस्य असतात इन्क्लुडिंग भारत. वर्ल्ड कपच्या निमित्ताने दर 4 वर्षांनी आणि मध्ये एकदा फिफा काँग्रेसची बैठका होत असतात. मला आठवतंय 2022 साली कतारमध्ये जेव्हा वर्ल्ड कप झाला तो कव्हर करायला मी तिकडे गेलो होतो. त्यावेळेला ती फिफा काँग्रेस सुद्धा अटेंड केली होती आणि त्यावेळेला रशियाने युद्धखोरी जरा करून ते युक्रेनवरती ते सगळं आक्रमण चालू होतं. त्यावेळेला फिफाने एक महत्वाचा स्टँड घेऊन की अशा प्रकारे कुठेही युद्धखोरी आम्ही खपवून घेणार नाही. फुटबॉलची शांततेकडे आणि जागतिक मित्रत्व आणि सौहार्दाशी फुटबॉलची कमिटमेंट आहे तो बांधील आहे वचनबद्ध आहे. त्याच्यामुळे फिफाने रशियावरती बॅन आणला होता. रशियाला बंदी केली होती. आजही रशियावरती बंदी कायम आहे. किंबहुना रशियातला कुठलाही क्लब हा युरोपियन चॅम्पियन्स लीग स्पर्धेत खेळत नाही. आता टेक 2 म्हणजे डिसेंबरमध्ये फिफाच्या वर्ल्ड कपचा फायनल ड्रॉ चा सेरेमनी झाला. तिथे ट्रम्प साहेबांनी आपल्याला माहितीये की फिफा पहिला शांतता पुरस्कार ट्रम्प यांना प्रदान करण्यात आला. त्याच्यामुळे दूर आहे की सगळं म्हणजे कुठल्याच अधिक चांगले न लगे. आणि त्याच्यानंतर 1-3 जेव्हा वर्ल्ड कप येतोय त्यावेळेला असा आरोप होतोय की अमेरिकेने लादलेल्या युद्धाच्या खाईत जग लोटलं गेलंय. सो म्हणजे एकीकडे रशियाला बॅन करणं, दुसरीकडे ट्रम्प यांना शांतता पुरस्कार देणं आणि तिसरीकडे वर्ल्ड कप होताना अमेरिकेने लादलेल्या युद्धाची परिस्थिती जगात असणं अशा सगळ्या राजकीय सगळ्या या परिस्थिती तिचा एक कॅनव्हस यावेळीचा वर्ल्ड कपला. पण अर्थात थोडं आपण इतिहासात मागे गेलं तर मुळात ऑलिम्पिक आणि फिफा म्हणजे फुटबॉलचा वर्ल्ड कप 1930 साली सुरू झाला. त्याच्या आधी 1896 ऑलिम्पिक आधुनिक ऑलिम्पिक सुरू झाली. यांचा मुख्य हेतू हे जगाची ही नवीन भूराजकीय रचनेला एक ऑर्डर स्थापित करणं, त्याच्यामध्ये एक सौहार्द आणणं अशी होती. पण त्यावेळेला इटली मधल्या फॅसिस्ट हे काही सगळी विचारधारा होती, त्यांचा प्रभाव होता ते आपल्याला ठाऊक आहे इतिहास सगळा. पुढे दुसरं महायुद्ध झाल्यानंतर थोडं युरोपचं जे सगळं घडी बिघडली होती ती परत नीट करायला आणि जागतिक घडी नीट करायला हा वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 50 दशकामध्ये खूप सारे देश स्वतंत्र झाले, त्यांना आपलं अस्तित्व अधोरेखित करायला वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 1966 एक वेगळी घटना घडली की त्यावेळेला आफ्रिकन संघांनी 66 वर्ल्ड कप वरती बहिष्कार टाकला की जो इंग्लंडने जिंकला होता. पण त्याला कुठले राजकीय वाद नव्हते. फिफाने आफ्रिकेला फक्त एकच प्रतिनिधित्व दिलं होतं खेळायला, म्हणून त्यांचा तो राग होता. आता हे सगळे राग मिटलेले आहेत. पण परत 4 वर्षापाठी 2022 ला कतारमध्ये एक राग उठाणून आला, तो म्हणजे दॅट वॉज दी फर्स्ट वर्ल्ड कप इन अरब कंट्री. अरब वर्ल्ड कप म्हणून तो प्रोजेक्ट केला गेला. आयत्या वेळेला कतारने सांगितलं हा वर्ल्ड कप फक्त आम्ही एकट्याने ऑर्गनाईज करणार. त्यामुळे साईडच्या UAE असेल सौदी असेल त्यांनी कतारची पाणी कुंडी केली होती. त्यांना त्यांनी पाणी

0: नव्हतं येऊ दिलं. पण फायनली त्याच्यावरती तोडगे झाले आणि तो वर्ल्ड कप पार पडला. तिथेही वेस्टर्न मीडिया आणि मग कतार मधल्या ह्युमन राईट्स आणि कामगारांचे हक्क याचं कसं पायमल्ली होती वगैरे असं भरपूर सारे ते वेस्टर्न पश्चिमेतलं जग विरुद्ध आखाती जग असा एक तो सगळा संघर्ष राहिला. त्यांनी कुठलीही ग्लोबल एखादी स्पर्धा म्हणली की हे सगळे अटेन्शन चिकर तिथं येतातच. आणि म्हणून यावेळेच्या स्पर्धेचं तो म्हणला की खेळाडूंसाठी प्रचंड मानसिक ताणाची आणि खंबीरतेची कसोटी बघणारी ही स्पर्धा असणार आहे. कारण कितीही तू सोशल मीडियापासून दूर राहा, कितीही तू बातम्या वृत्तपत्र वाचू नको, पण हे जे काही घडतं आहे अनिश्चिततेचा परिणाम हा खेळाडूंवरती होतो. आणि ही स्पर्धा 30 दिवसांपासून 40 दिवस एवढी लांबलेली पण आहे. सो इमॅजिन तू पहिली मॅच खेळल्यानंतर फायनल पर्यंत जगात काय होणार आहे तुला माहिती नाही. त्याच्यामुळे ह्या अनिश्चिततेचं नक्कीच एक अस्थिरतेचं सावट आहे. आणि ही मैदानावर ऍज वेल ऍज मैदानाच्या बाहेर सुरक्षा यंत्रणांची फार मोठी कसोटी.
1: श्रोते हो, फुटबॉल विश्वचषक स्पर्धेविषयी आपल्याला आणखी खूप काही जाणून घ्यायचं आहे. मुलाखतीच्या पुढच्या भागात उद्या संध्याकाळी 7:15 वृत्तविशेषमध्ये. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय विनायक राणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत माझं घर माझं शेत.

0: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत आणि समृद्धीचा नमस्कार. शेतकरी बांधवांनो, आज 11 जून गुरुवार. आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये उद्यानविद्या पंडित पुरस्कार प्राप्त काकासाहेब सावंत यांची महेश इनामदार यांनी घेतलेला मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, उद्यानविद्या पंडित पुरस्कार प्राप्त काकासाहेब सावंत यांची मुलाखत आपण ऐकत आहोत. काल त्यांच्या या मुलाखतीमध्ये त्यांनी एकंदरीतच उद्यानविद्या पंडित हा पुरस्कार कसा मिळवला, त्यासाठी कसे कष्ट घेतले आणि जतसारख्या दुष्काळी भागात असूनसुद्धा पाण्याच्या विविध सोयी त्यांनी आपल्या शेतीमध्ये केल्या आणि त्याचं परिणामस्वरूप आज त्यांनी चालू केलेली रोपवाटिका ही असंख्य शेतकऱ्यांना हातभार लावताना आपल्याला दिसून येते. श्रोतेहो, काल आपण त्यांच्याकडून त्यांचा जीवनपटाचा थोडासा भाग उलगडलेला होता, आज ही मुलाखत आपण पुढे चालू करणार आहोत. जतसारखा दुष्काळी भाग आणि पाण्याची उपलब्धता कमी, तर ह्या कमी उपलब्धतेवर मात करण्यासाठी म्हणून तुम्ही कोणकोणत्या योजना केलेल्या आहेत?
2: सुरुवातीच्या काळात तर एकदमच कमतरता, अगदी 2003

0: साली मी पिण्यासाठी टँकर मागवला होता. मी जिथं आता माझी शेती किंवा नर्सरी आहे तिथं, पण नंतर नंतर लक्षात आलं मी छोटे छोटे बांध बांधले 30 एकरामध्ये जवळजवळ 10-10 गुंठ्याचे असे प्लॉट बनवले की जे पावसाचं पाणी पडेल ते तिथंच मुरवलं जाईल. आणि अजूनही माझ्या शेतात कुणी भेट देऊन बघितलं कितीही पाऊस झाला तरी एक थेंब सुद्धा पाणी माझ्या शेतातून बाहेर जात नाही अशी रचना मी केलेली आहे. म्हणजे एक छोटे छोटे बंधारे बांधलेले आहेत आणि या गोष्टीचा भरपूर फायदा मला झालाही आहे आणि होतही आहे. कारण पाणी थांबवून ठेवल्यामुळे झाडाची पानं पडलेली असतात ती कुजली जातात, गांडुळाची निर्मिती होते, गारवा राहतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झाडं पाण्याला दम काढतात. म्हणजे पाणी नाही दिलं तरी सुद्धा ती हिरवीगार राहतात.
1: बरोबर.
0: अशा पद्धतीनं पाणी संरक्षणासाठी मी भरपूर उपाययोजना केलेल्या आहेत. विहिरीसाठी विहीर पुनर्भरण योजना असेल या योजनेचा पण लाभ घेतलेला आहे कृषी विभागाच्या सल्ल्यानं. त्याच्यानंतर छोटे छोटे बांध घालून पाणी आडवा पाणी जिरवा या स्कीमचाही लाभ घेतलेला आहे. आणि पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन तुषार सिंचन याचा वापर करतो. त्यामुळं पाण्याचा अपव्यय टाळून कि कमी पाण्यावर सुद्धा मी यशस्वी शेती करून दाखवलेली आहे.
1: जर सारख्या दुष्काळी भागामध्ये नंदनवन फुलवताना तुम्ही या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार केला मनामध्ये आणि कुठंतरी स्वतःला सिद्ध केलं की आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे आणि ह्या नवनिर्मितीसाठी पाहिजेत ते कष्ट घ्यायची तुम्ही तयारी किंबहुना मनाची जिद्द बाळगलीत. तसं तुमच्या भागातील इतर जे शेतकरी आहेत, तुमच्या अवतीभोवती असणारे तुमच्या बांधवांचे इतर तुमचे मित्र असतील, तर त्यांनी देखील तुमच्याकडे बघून काहीतरी पावलं उचलली असतील.
0: हो, सुरुवातीच्या काळात ज्यावेळी लागण केली आंबे फळबागेची किंवा चिकू चिंच असेल त्यावेळी अगदी कमी प्रमाणात, म्हणजे फळबागेचं प्रमाण नव्हतंच, डाळिंब द्राक्ष एवढेच होतं. तर आता जवळजवळ 300 ते 400 एकरावर या वर्षीचं हे आहे लागणीचं उद्दिष्ट. तर अशा प्रकारे फळबाग लागणीचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी प्रेरणा घेऊन या आंबा फळ पिकाकडे वळलेले आहेत लोक. तर अशा प्रकारे आंब्या पिकातून सुद्धा, म्हणजे आंब्यासारख्या शेतीतून सुद्धा आर्थिक उन्नती करता येते हे मी दाखवून दिलंय आणि शेतकरी लोक सुद्धा त्याकडे वळत आहेत.
1: काकासाहेब सावंत, तुम्ही सांगत आहात की वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी ह्या तुमच्या शेतीमध्ये तुम्ही तयार केल्या आणि त्या वाढवण्याच्या दृष्टीतून तुम्ही प्रयत्न केले. त्या दृष्टीतून नर्सरीमध्ये तुम्ही एकाच झाडाला जवळजवळ 22 प्रकारच्या जातींचं वेगवेगळ्या प्रकारचे आंबे त्या एकाच झाडाला तुम्ही तयार करून दाखवले. एक यशस्वी संकल्पना तुम्ही राबवली. पण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती तुम्ही कशा मिळवल्या आणि त्यांचं संगोपन कशा पद्धतीने केलं आणि तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या जाती सध्या उपलब्ध आहेत?
0: खरं तर केशर आणि हापूस ही सर्वांना माहिती असणाऱ्या व्हरायटी आहेत आंब्यामध्ये. पण त्याच्याही पुढे जाऊन मी कृषी विद्यापीठातून, वेगवेगळ्या कृषी विद्यापीठातून वेगवेगळ्या आंब्याच्या व्हरायटी कलेक्शन केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हापूस आणि केशर तरी रेग्युलर आहेत. याशिवाय बदाम आहे, नीलम आहे, निरंजन आहे, रत्न आहे, सिंधू आहे, आम्रपाली आहे, क्रोटॉन आहे, तैवान आहे, मल्लिका आहे, मलगोबा आहे, सोनपरी आहे, गोवा मानकोर आहे, कोकण रुची आहे, दशेरी आहे, लंगडा आहे, बारोमाशी आहे, त्याच्यानंतर बेनिश भैंगमपल्ली म्हणून आंध्राकडचा आंबा आहे तो आहे. याशिवाय चौसा आहे आणि हां, ह्या अशा पद्धतीच्या व्हरायटी माझ्या शेती क्षेत्रामध्ये लागण केलेल्या आहेत.
1: म्हणजे एकंदरीतच आपल्या राज्यात ज्या येतात त्या सोडून इतर राज्यातल्या देखील काही व्हरायटी तुम्ही आपल्या शेतीमध्ये आणलेल्या आहेत आणि त्याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत एक संदेश पोहोचवत आहात की या देखील जाती आपल्या राज्यात देखील येऊ शकतात, फक्त त्याचं संगोपन वेगळ्या पद्धतीने करणं अपेक्षित आहे. आता नवीन प्रकारचे काही फळं, इंग्लिश फळं आपल्याकडे येते, ड्रॅगन फ्रूट असेल किंवा आवाकॅडो किंवा काय वेगवेगळ्या प्रकारची फळपिकं आपल्याकडे येतात, तर हे फळपिकं तुम्ही घेता का आपल्या शेतीमध्ये?
0: मी प्रायोगिक तत्वावर लागण केलेली आहे. आव्याकडू लावलेला आहे, स्टार फ्रूट लावलेला आहे, व्हाईट जामून लावलेला आहे, नोनी लावलेला आहे, रंबूटान आहे, राजस्थानमधलं खजूरची सुद्धा 100 एक रोपं मी लावलेली आहेत आणि त्याचं थोड्याफार प्रमाणात उत्पन्न येत आहे. आता त्याचा सक्सेस रेट बघून त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात क्षेत्र वाढवण्याचं उद्दिष्ट आहे.
1: तुमच्या शेतीचं एक आकर्षण होतं ते म्हणजे तुम्ही एकाच झाडाला विविध प्रकारचे 22 प्रकारचे आंब्याचे जे काही कलम केली होती आणि त्याद्वारे तुम्ही उत्पादन घेतलं होतं, हे तुमच्या शेतीचं एक वैशिष्ट्य होतं, तर या संदर्भात थोडीशी माहिती सांगा.
0: ज्यावेळी मी आंब्याचं क्षेत्र लागण केली त्यावेळी केसर तर आपल्या जत भागात दुष्काळी भागात सक्सेस होतोय हे शेती अधिकाऱ्याकडून मला समजलेलं, त्यामुळं जास्त प्रमाणात मी केशरची लागण केली. पण एक उत्सुकता म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे आंबे शेतामध्ये लावायचे म्हणून प्रत्येकाचे 4-4 5-5 रोपं मी लागण केलेली होती. अशा प्रकारचे जवळ

0: 22 व्हरायटी त्यावेळी माझ्याकडे होत्या 2018 आसपास 19 आसपास की ज्या मी कृषी विद्यापीठातूनच कलेक्ट केलेल्या होत्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून. आणि ज्यावेळी लोक रोपं खरेदीसाठी नर्सरी असल्यामुळे रोपं खरेदीसाठी लोक माझ्याकडे येऊ लागले त्यावेळी ते फळ दाखवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीबरोबर मला शेतावर जायला लागायचं की हापूस आंबा कसा दिसतोय सोनपरी कसा दिसतोय नीलम कसा दिसतोय निरंजन त्याची साईज काय होते कलर कोणता येतो तर ह्या गोष्टी दाखवण्यासाठी मला प्लॉटवर जायला लागायचं. तर सहज बसल्या बसल्या मला कल्पना सुचली की ह्या सगळ्याच व्हरायटी कलमाद्वारे एकाच झाडावर घेतल्या तर एका ठिकाणी बसून मला सगळ्याच प्रकारचे आंबे त्याची साईज कलर रंग दाखवता येईल आकार दाखवता येईल किंवा त्याची चव सुद्धा टेस्ट करता येईल एका ठिकाणी बसल्या बसल्या. अशा संकल्पनेतून मी एक घरासमोरच झाड निवडलं आणि त्याच्या प्रत्येक फांदीला जेवढ्या फांद्या होत्या त्या प्रत्येक फांदीला एक एक व्हरायटीचं कलम जोडलं आणि अशा प्रकारे माझ्याकडे त्यावेळी उपलब्ध होत्या तेवढ्या 22 व्हरायटी मी एका झाडावर घेतल्या आणि अगदी ते सक्सेसही झालं आणि अगदी खुलून दिसू लागलं झाड की प्रत्येक फांदीला वेगळा आंबा की ज्याची नावं सुद्धा लोकांना माहिती नाही आहेत अशा व्हरायटी माझ्याकडे आहेत आणि आता त्याच्यात पुढे जाऊन मला 100 पर्यंत त्या व्हरायटी न्यायच्या आहेत आणि त्याचं कलेक्शन चालू आहे. जवळजवळ 40-45 व्हरायटी मी शेतावर लावलेल्या आहेत आणि अजूनही कलेक्शनचं काम चालू आहे.
1: म्हणजे एकंदरीतच तुम्हाला असणारी आवड ही तुम्ही या शेतीच्या माध्यमातून कुठं ना कुठं आपल्या ह्याच्यामध्ये उपयोगात आणत आला आहात आणि त्याद्वारे स्वतःच एक समाधान यातून तुम्हाला मिळत आहे. बऱ्याचदा आपण विचार करतो शेतकरी बांधव की शेती करायची आणि शेतातून जे उत्पादन मिळवायचं ते कुठेतरी परदेशी पाठवावं की जेणेकरून आपल्याला 2 पैसे जास्तीचे मिळतील. तर तुमच्या याबद्दलच्या भावना काय होत्या की आपण परदेशात कशा पद्धतीनं याचा हे करू शकू?
0: परदेशी सुद्धा मागणी आहे. आंब्यामध्ये आता जवळजवळ 60% केशर जो आहे तो एक्सपोर्ट होतोय आणि 40% हापूस आहे. कोकणातला हापूस हा शिक्का पुसून आता केशर त्याच्याही पुढे निघालाय. पण एक्सपोर्टच्या बाबतीत अजूनही रिस्क आहे त्यामुळं त्या क्षेत्रात नाहीये. पण माझ्या बागेतला आंबा हा व्यापारी लोक एक्सपोर्ट करतात की माझ्या समोरूनच तो पॅकिंग करून बाहेरच्या देशात अगदी इंग्लंड अमेरिका सौदी कुवेतला पाठवतात. म्हणजे त्या क्वालिटीची फळं मी निर्माण करू शकतो किंवा आमच्या जत सारख्या भागातले शेतकरी पिकवू शकतात.
1: शासनानं जे वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य केलं त्यातून तुमची शेती फुलत गेली आणि एकंदरीतच शासनाचे पुरस्कार तुम्हाला प्राप्त झालेले आहेत. ह्या पुरस्कारासाठी असणारी पात्रता असेल किंबहुना त्यासाठी आवश्यक असणारे जे काही गोष्टी असतील त्या तुम्ही कशा प्राप्त केल्यात?
0: आता शासनाच्या पुरस्कारासाठी सगळ्यात जे महत्वपूर्ण आहे ते शेतकऱ्याचं योगदान आणि नाविन्यपूर्ण योजनांचा घेतलेला लाभ किंवा आपल्या शेतामध्ये राबवलेले वेगवेगळे उपक्रम ह्या सर्वच गोष्टी आपोआपच घडत गेल्या. कि शेती क्षेत्रातलं नॉलेज जरी नसलं तरी मी क्वालिफाईड होतो त्यामुळे त्यातलं नॉलेज घेणं त्याची माहिती घेणं मला काही जास्त अवघड गेलं नाहीये. त्यामुळे मी वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये करत गेलो आणि ते प्रयोग करणाऱ्यांनाच शासन शाबासकीची थाप देतं पुरस्काराच्या रूपानं त्यामुळे ते आपोआपच मिळत गेलं मला. आणि अजूनही माझं संशोधन चालू आहे. उद्यान पंडित मिळाला म्हणून मी काय थांबलेलो नाहीये. माझं योगदान पुढे चालू आहे. पुढे वसंतराव शेतीनिष्ठ शेतकरी असेल किंवा कृषीभूषण पुरस्कारासाठी मी फाईल दिलेली आहे आणि तोही पुरस्कार मिळेल असं मला वाटतंय.
1: आहे या प्रयत्नावर न थांबता आणखीन प्रयत्न करून आणखीन त्यातून काहीतरी नवीन उभं करायचं आणि त्यातून आपल्याला जे साध्य व्हायचं आहे ते आपण मिळवायचं हा एक ध्येय तुमचं जे आहे ते यातून आम्हाला दिसून येतं. आत्ताच्या आपण शेतीचा जर विचार केला तर नवीन नवीन प्रकारचं तंत्रज्ञान येत आहे. वेगवेगळ्या प्रकारची यंत्र आलेली आहेत. सगळ्या यंत्रांचा वापर केला जातोय किंवा आता AI तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये होऊ लागलेला आहे. तर एकंदरीत तुम्ही ह्या सगळ्या शेतीच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून जी आता शेती पुढे बदलत चाललेली आहे ह्याच्याकडे कसं बघता?
0: नाही, शेती क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर वेगवेगळे नवीन वैज्ञानिक प्रयोग हे आत्मसात करणं गरजेचंच आहे. कारण आता सध्याच्या स्थितीमध्ये म्हटलं तरी मॅनपॉवर कमी आहे, माणसं कमी आहेत आणि जे आहेत ते सुद्धा म्हणजे ट्रेंड नसतात. त्यामुळं वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेती केली तरच ती फायद्याची होऊ शकते. जसं की पहिलं बायका लावून खुरपणी केली जायची, आता ग्रास कटरचा वापर आला. पहिलं बाग खणली जायची, आता रोटरचा वापर आला. तर ह्या सगळ्या गोष्टी मी वापरतोय आणि त्या वापर केल्यामुळे म्हणजे मजूर कमी लागतात आणि फास्ट होतं, लवकर शेतीची मशागत किंवा इतर कामं असतील ती केली. आता सुरुवातीच्या काळात स्प्रे पंपानं फवारणी घ्यायचो, नंतर एस टी पी

0: आणि त्याच्याही पुढे जाऊन आता ड्रोन ड्रोनद्वारे फवारणी घेतली जाते. त्याच्यानंतर आता हवामानावर अगोदर आधारित रेडिओ किंवा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून हवामानाची माहिती समजायची. आता एआय तंत्रज्ञान आलंय त्यामुळं अगदी 5 मिनिटात तुम्हाला हवामान बदलाची माहिती मिळते आणि त्याही गोष्टीचा अवलंब मी केलेला आहे. माझा एक प्लॉट आता एआय तंत्रज्ञानासाठी मी रजिस्ट्रेशन केलेला आहे आणि त्याही गोष्टीचं नॉलेज घेऊन किंवा तीही गोष्ट वापरून एआय तंत्रज्ञानाच्या द्वारे कसं उत्पादन वाढवता येईल किंवा शेतकऱ्यांनाही त्याचा कसा फायदा होईल याच थोडक्यात प्रात्यक्षिक मी माझ्या शेतावर दाखवणार आहे.
1: तुम्ही सांगितलं की मजुरांची संख्या कमी आहे हे आहे, पण आपल्या घरचे पण सदस्य आपल्याला मदत करतात, त्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थानं आपली शेती फुलल्याचं समाधान मिळतं. तर एकंदरीत तुमच्या घरच्या सदस्यांची संख्या किती आणि ते तुम्हाला शेतीमध्ये कशा पद्धतीने मदत करतात?
0: नाही, शेती क्षेत्रामध्ये आतापर्यंत तरी एकदम सक्सेस व्हायचं असेल तर घरच्या माणसांनी थोडंफार तरी काम केलं तरच शेती सक्सेस होते. निव्वळ मजुराच्यावर अवलंबून राहून चालत नाही. किमान त्या मजुरानं किती काम केलं आहे हे कळण्यासाठी तर स्वतः थोडंफार काम करावं लागतं किंवा तो काम व्यवस्थित करतोय का नाही हे बघण्यासाठी. त्यासाठी घरचे प्रत्येक सदस्य हा शेतीमध्ये काम करावाच लागतो. आता माझं कुटुंब हे उच्च शिक्षित आहे पण सगळेच मेंबर अगदी लहान मुलापासून शेतीत अगदी जीवतोडून काम करतात. तर माझे 2 भाऊ शिक्षक आहेत पण शाळेच्या वेळापर्यंत असेल किंवा सुट्टी दिवशी असेल पूर्ण वेळ ते शेतीसाठी देतात. भावाच्या मंडळी असतील, मुलं असतील, फळं काढण्यापासून ती प्रतवारी करण्यापर्यंत किंवा फवारणीसाठी काही मदत लागली किंवा एका दिवशी एखादा कामगार नाही आला तर त्याच्या जागेवर स्वतः उभं राहून ते शेतीमध्ये काम करतात. म्हणूनच माझी शेती यशस्वी आहे.
1: म्हणजे एकंदरीतच संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा, जसं आपण म्हणतो की कोणाच्या तरी यशस्वी याच्या मागे कोणी ना कोण उभा असतं, तसं संपूर्ण कुटुंब तुमच्या पाठीशी उभा आहे आणि ते तुम्हाला प्रोत्साहन देतं. या प्रोत्साहनाच्या बळावरच तुम्ही आपली ही शेती यशस्वीपणाने करून दाखवत आहात. मग अशी नर्सरीचा विषय आपला चालला होता, नर्सरीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची रोपं हे करत आहात, तर एकंदरीत ह्या नर्सरीचा जो वापर आहे तो इतर शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने करणं अपेक्षित आहे तुमच्या दृष्टिकोनातून?
0: नर्सरी व्यवसाय करत असताना फक्त बिझनेस म्हणून त्याच्याकडनं बघता, व्यवस्थित दर्जेदार रोपं देणे, खात्रीशीर देणे किंवा ती आपल्या भागात कसं जगतील. एखाद्या शेतकऱ्याला त्याच्यातला अनुभव नसतं किंवा नॉलेज नसतं तर ते कसं देता येईल याच्यासाठी जो संपूर्ण मार्गदर्शन मी माझ्या नर्सरीमध्ये देतोय की बाबा एखादा शेतकरी लागण करायचे म्हणून आला तर त्याला सुरुवातीला प्रॉब्लेम येतो की अंतराचा डिस्टन्स, आंब्यासाठी किती ठेवायचा, चिकूसाठी किती ठेवायचा, त्याच्यानंतर कोणती जात निवडायची, कोणत्या प्रकारचं रोप निवडायचं, किती वयाचं ते असावं, त्याच्यानंतर त्याला सुरुवातीच्या काळात लागणारी खतं औषधं कोणती असावीत, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन मी शेतकऱ्यांना करतोय. याच्याही पुढे जाऊन मी एक ट्रेनिंग सेंटरच तिथं चालू करणार आहे की शेतकऱ्याला अगदी प्रत्येक फळ पीक निहाय माहिती, सुरुवातीच्या लागणीपासून ते फळ पाठवेपर्यंतची माहिती, दर्जेदार फळ उत्पादन कसं करता येईल याचीही माहिती सुविधा मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. याशिवाय त्या त्या विभागातले तज्ञाद्वारे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्नही मी करणार आहे.
1: सध्या आपण बघत आहोत की तरुण शिकलेले आहेत पण बेरोजगारी आहे, त्यांच्या हाताला काम नाही आहे, तर अशा तरुणांना तुम्ही शेतीकडे वळवण्यासाठी कसं प्रोत्साहित कराल आणि एकंदरीतच या तुमच्या सगळ्या शेती ज्ञानाचा उपयोग हा त्यांच्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही करू शकाल?
0: शेती आता सर्वच क्षेत्रामध्ये नोकऱ्यासाठी संधी नाही आहे आणि आता इथून पुढे तर असं होणार आहे टेक्निक आल्यामुळं बरेच तरुण बेरोजगार होणार आहेत. तर त्या तरुणांनी शेतीच्या माध्यमातून नोकरीच्या मागे न लागता अगदी 1-2 एकर शेती टेक्निकच्या आधारे, आधुनिक टेक्निकच्या आधारे जर केली तरी अगदी इंजिनियरच्या पगाराला मागे सारेल एवढं उत्पादन शेतीमधून मिळू शकतं याची हमी मी देऊ शकतो आणि मी ते सक्सेसही करून दाखवलंय की अगदी कमी क्षेत्रात सुद्धा जास्त उत्पादन घेता येतं वेगवेगळे टेक्निक वापरून. त्यामुळे तरुणांना माझा एवढा सल्ला आहे की नोकरीच्या मागे न लागता आपली जेवढी शेती आहे त्यामध्ये माहिती घेऊन वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या आधारे ती शेती सक्सेस करून कुटुंबाचा उदरनिर्वाह.
1: एकंदरीतच मनात जिद्द असेल आणि विज्ञानाची साथ असेल तर माणूस वाळवंटातही नंदनवन फुलवू शकतो हे तुमच्या या यशोगाथेतून आम्हाला इथं सांगता येईल. आणि एकंदरीतच तुमच्यासारखे प्रयत्न आमच्या इतर शेतकरी बांधवांनीही करावेत आणि प्रत्यक्षात तुमच्या या रोपवाटिकेमध्ये जाऊन तुम्ही केलेली शेती त्यांनी अनुभवावी आणि त्यानुसार आपल्या शेती

0: शेतीमध्ये बदल करावेत आणि योग्य पद्धतीचं ज्ञान घेऊन आपल्या शेती ज्ञानात त्यांनी समृद्ध व्हावं आणि शेती आपली आणखीन समृद्ध होण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची अपेक्षित आहे, ते त्यांनी करावं अशी मी आपल्या शेतकऱ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आज तुम्ही इथं आलात आणि एकंदरीतच तुमच्या या सगळ्या शेती उपक्रमांविषयी माहिती दिलीत, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोतेहो, उद्यान विद्या पंडित पुरस्कार प्राप्त काकासाहेब सावंत यांची महेश इनामदार यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकलात. कार्यक्रमात यानंतर नांगरटीचं महत्व याबद्दल संकलित माहिती घेऊया.
3: नमस्कार मंडळी. मंडळी, पूर्वी आम्ही बैलानं नांगरट करत होतो, परंतु आता फारशी बैलं राहिली नाहीत म्हणून ट्रॅक्टर भाड्यानं आणतो आणि नांगरट करतो. पण ते भाडंही सध्या फार वाढल्यामुळं नांगरट करणं हे बरंच खर्चिक काम झालेलं आहे. म्हणून नांगरट केव्हा करावी, प्रत्येक वर्षी नांगरट करणं जरुरीचं असतं का, इत्यादी प्रश्न आपल्या मनात येणं हे साहजिक आहे. पण एक प्रगतशील शेतकरी या दृष्टीतून आपण याची उत्तरं शोधणं हे अपेक्षित आहे. जमिनीची मशागत आपण करतो, नांगरट करणं, ढेकळं फोडणं, कोळवणं, कोळपणं, पिकांना भर देणं अशी अनेक कामं आपण मशागतीत करत असतो. ही कामं कशासाठी करायची, त्यामुळे आपल्याला फायदा काय होतो आणि आपण जमिनीत पिकं घेतो परंतु नैसर्गिक स्थितीतील जमिनीत नेहमीच पिकं घेणं शक्य नसतं. ज्या जमिनीत बी पेरायचं ती जमीन कठीण आणि एकजीव नसावी, कारण तशा जमिनीत बी रुजत नाही, बियांचा अंकुर वर येत नाही आणि रोपाची मुळं ही जमिनीत घुसत नाहीत. त्यासाठी जमीन मऊ आणि भुसभुशीत असणं अपेक्षित आहे. अशा जमिनीत नाजूक अंकुर सहज वर येतो आणि कोवळीमुळे जमिनीत घुसू शकतात. त्यांना अशा जमिनीतून पाणी आणि अन्नद्रव्य ही मिळत राहतात. म्हणून जमिनीची मशागत करणं हे महत्त्वाचं आहे. जमिनीची योग्य मशागत करणं म्हणजेच जमिनीला खतं देणं असंही म्हटलं जातं. मशागतीच्या कामात नांगरटीचा वरचा क्रमांक लागतो. आपण जमीन का नांगरतो, नांगरटीचे उद्देश कोणते हे समजलं म्हणजे जमीन केव्हा नांगरावी, कशी नांगरावी हे आपल्या लक्षात येतं. मंडळी, नांगरट ही नेमकी कशासाठी करायची? आपण जमिनीत पेरलेलं बी चांगलं रुजावं, रुजल्यावर त्यांची चांगली वाढ व्हावी या उद्देशाने आपण मशागत करतो. जमीन नांगरली की ती भुसभुशीत होते, त्यामुळं जमिनीत अधिक ओल धरून ठेवली जाते. रोपांच्या मुळ्या खोल आणि आजूबाजूला पसरतात. जमिनीत हवा खेळती राहते. पालापाचोळा जमिनीत मुजवला जातो. जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची चांगली वाढ होते. जमिनीत हवा खेळती राहून पिकांना देखील त्याचा योग्य तो मोबदला मिळतो. जमिनीत पाणी हवा चांगल्या प्रमाणात असल्यानं पिकांच्या वाढीसाठी ती उपयुक्त ठरते. अशा रासायनिक आणि जैविक क्रिया चांगल्या घडतात, त्यामुळं सेंद्रिय पदार्थांचं विघटन देखील चांगलं होतं. जमिनीत हवा तर हवेच, परंतु पिकांच्या निकोप वाढीसाठी जमिनीतील हवेची अदलाबदल होणं हे जरुरीचं असतं. नांगरटीमुळं जमिनीतील कर्बवायू बाहेर येऊन पिकांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास मदत होते. जमिनीतील मातीचं तापमान वाढण्यास मदत होते. त्यामुळं जमिनीतील जीवाणूंची वाढ होऊन ते सक्रिय होतात. उन्हामुळे जमिनीतील तणे आणि अपायकारक किडी यांचा नाश होतो. नांगरटीमुळं अनेकदा खालची जमीन वर येते. अधिक चांगली जमीन खाली गेल्यानं पिकांची वाढ चांगली होण्यास मदतच होते. मंडळी, या सगळ्या गोष्टींचे उद्देश सफल होण्यासाठी नांगरट ही योग्य वेळी केली पाहिजे. घात नसताना केलेल्या मशागतीमुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणूनच नांगरट कधी करावी हे आपण समजून घेतलं पाहिजे. नांगरट कधी करावी हे जेवढं महत्त्वाचं, तेवढंच दरवर्षी नांगरट का करावी हेही महत्त्वाचं आहे. दरवर्षी नांगरट करावी किंवा करू नये हे अनेकविध बाबींवर अवलंबून असतं. यातील काही बाबींचा आता आपण विचार करूया. नवीन जमीन लागवडीखाली आणवायची असेल तर त्याची नांगरट केली पाहिजे. ज्या जमिनीत ऊस, ज्वारी, मका यासारखी पिकं घेतली असतील ती जमीन या पिकांमुळे घट्ट होते. म्हणून जमीन भुसभुशीत करण्यासाठी अशा जमिनींची नांगरट करावी लागते. परंतु कडधान्ये, कापूस, भुईमूग, बटाटा अशी पिकं जमिनीत घेतली जात असली तर ती जमीन दरवर्षी नांगरण्याची जरुरी नाही. आपण त्या जमिनीत कोणती पिके घेणार आहोत यावर त्या जमिनीची नांगरट करायची की नाही हे ठरवावं. ऊस, आले, हळद इत्यादी पिकांना भुसभुशीत जमीन लागते. तसेच ही पिकं जमिनीत अधिक काळ राहत असल्यानं आणि त्यांना पाण्याची गरज जास्तीची असल्यानं अशा पिकांच्या वेळी जमिनीची खोल नांगरट करावी. परंतु ज्वारी, बाजरी, गहू या पिक

0: पिकांची मुळं उथळ असल्यानं खोल नांगरटीची जरुरी नसते. तण. ज्या जमिनीत हराळी, कुंदा, लव्हाळा यासारख्या तणांचा त्रास असतो त्या जमिनींची दरवर्षी खोल नांगरट करून या तणांची मुळे वेचून काढल्यास त्यांचा उपद्रव कमी होतो. ज्या जमिनीतून पाण्याचा त्रास होत नाही अशा जमिनीत हवा खेळती राहावी म्हणून दरवर्षी नांगरट करावी. मात्र वाळू मिश्रित जमिनीची प्रत्येक वर्षी नांगरट करण्याची जरुरी नाही. तसेच भाऱ्या काळे जमिनीची प्रत्येक वर्षी नांगरू नयेत. त्या साधारण 3 वर्षातून एकदा नांगराव्यात. तणांचा त्रास असल्यास नांगरट आवश्यक आहे. हलक्या जमिनी दरवर्षी नांगरल्याने त्यांचा पोत सुधारतो. कमी पावसाच्या जमिनी प्रत्येक वर्षी नांगरल्यास त्यात ओलावा अधिक राहतो. मंडळी, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण नांगरट करणं हे अपेक्षित आहे. नांगरटीच्या वेळी जमिनीत किती ओला आहे हे फार महत्त्वाचं असतं. कोरडी जमीन नांगरल्यास मोठमोठी ढेकळं ही फुटून निघतात. याउलट ओली जमीन नांगरल्यास जमिनीत चिखल होतो, जमिनीचा पोत बिघडतो, निचरा कमी होतो. म्हणून नांगरट्याच्या वेळी जमिनीमध्ये योग्य ती ओल असणं हे फार महत्त्वाचं आहे. ही योग्य ओल ओळखण्याचं एक महत्त्वाचं साधं तंत्र आहे. जी जमीन नांगरायची तिथली एक मुठभर माती आपल्या हातात घेऊन तिचा गोळा करावा. हाताने गोळा होत नसेल तर जमिनीत नांगरटीला पुरेशी ओल नाही असं समजावं. मातीचा गोळा बनल्यास तो साधारण 1 मीटर उंचीवर जमिनीवर टाकावा. जर हा गोळा न फुटता तसाच दबला गेला तर जमिनीत वाजवीपेक्षा अधिक ओल आहे असं समजावं. याउलट गोळा फुटून त्याचे भाग सहजासहजी वेगळे झाले तर जमिनीतील ओल नांगरटीला पुरेशी आहे असं समजावं. मंडळी, नांगरट आपण ज्यावेळी करतो तेव्हा ती नेमकी कशी केली पाहिजे ह्याला देखील खूप महत्त्व आहे. नांगरट केव्हा करावी हे जेवढं महत्त्वाचं आहे तितकीच ती कशी करावी हेही महत्त्वाचं आहे. नांगरट आणि मशागतीची इतर कामं उताराला काटकोन साधून करावीत. यामुळं वळवाच्या पावसाने धूप होत नाही. नांगरटीचे तास उताराला आडवे असल्यानं पावसाचं पाणी थपकत थपकत खाली येतं. म्हणून जमिनीत अधिक पाणी मुरतं. जमिनीचा प्रकार, त्यात घ्यायचं पीक या गोष्टींचा विचार करून नांगरटीची खोली ठरवावी. ऊस, हळद, बटाटा अशा पिकांसाठी नांगरट खोल करावी. उथळ मुळ्यांच्या पिकांना खोल नांगरटीची जरुरी असते. ज्वारी, बाजरी, गहू अशा पिकांसाठी जमिनी 12 ते 15 सेंटीमीटर खोल नांगराव्यात. मंडळी, अशा प्रकारे नांगरट योग्य वेळी योग्य खोलीची आणि योग्य प्रकारे केल्यास कमी श्रमात कमी पैशात अधिक चांगली नांगरट होऊन आपली पिकं अधिक जोमदार येण्यास खूपच वाव मिळेल. बराय मंडळी, नमस्कार.
1: श्रोते हो, नांगरटीचं महत्त्व याविषयी संकलित माहिती आपण ऐकलीत. यानंतर अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं अरे संसार संसार या चित्रपटातलं गीत ऐकूया.
0: नमस्कार मंडळी.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. रात्रीचे 8 वाजलेत. प्रसारित करीत आहोत एक गाणे ताजे तवाने.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला माझं एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. ओमानच्या किनारपट्टीवर अमेरिकी सैन्यानं तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू. भारताकडून तीव्र निषेध. आणि महिलांची ICC T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखीन वाढली असल्याचंही ते म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी, तसंच एकत्रितपणे काम करता यावं, यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं, असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या बैठकीला उपस्थित होते. आज भारत स्पर्धा करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना होती. देशभरात उद्योगदेशाला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले होते. G7 समूहाच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 14-18 जून दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांनी बातमीदारांना आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. G7 समूहाची ही 52वी शिखर परिषद 15-17 जून दरम्यान भरणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या परिषदेत सलग 7व्यांदा सहभागी होणार आहेत. या भेटीदरम्यान मोदी विविध राष्ट्रप्रमुखांशी

द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सरनाईक यांनी आणखीन एक महत्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओमानच्या किनारपट्टीवर काल रात्री अमेरिकी सैन्यानं एमटी सेट बेलो या पालाऊ देशाच्या ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजावर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झालाय. केंद्रीय जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज ही माहिती दिली. सागरी क्षेत्राशी संबंधित क्षेत्राचं हे मोठं नुकसान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या जहाजाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकूण 24 भारतीय खलाशी होते. त्यापैकी 21 जणांना वाचवण्यात ओमानच्या बचाव पथकाला यश आलं. या हल्ल्यात बचावलेल्या 21 खलाशांना मायदेशी परत आणण्याचे तसंच मृतांचं पार्थिव लवकरात लवकर भारतात पाठवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेनं या हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान केंद्र सरकारनं अमेरिकेच्या राजदूतांना पाचारण करून या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आणखीन एका घटनेत उत्तर ओमानमधील शिनाज बंदराजवळ एमटी जलवीर या व्यापारी तेलवाहू जहाजाला आग लागल्यानं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. गिनी बिसाऊ या देशाच्या ध्वजाखाली कार्यरत असलेल्या या जहाजावर सुमारे 20 भारतीय खलाशी असल्याचं वृत्त आहे. ओमानच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महिलांच्या आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅममध्ये एजबेस्टन इथं होईल. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 12 संघ सहभागी होत असून 7 मैदानांवर 33 सामने खेळवले जाणार आहेत. महिनाभर चालणारी ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवली जाणार असून 5 जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर अंतिम सामना होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ येत्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. पी.व्ही. सिंधूनं भारताच्या इशाराणी बरुहाचा 22-20 21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13 21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होत आहे. अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामने होणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी झाले असून 3 यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. सामाजिक

0: कार्यकर्ते पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त संरक्षण मंत्रालयाने त्यांना एक अनोखी भेट दिली आहे. 1965 आणि 1971च्या युद्धांमध्ये प्रत्यक्ष लढलेला T-55 रणगाडा अण्णा हजारे येत्या 15 तारखेला 90 वर्षांचे होत आहेत याचाच एक भाग म्हणून सरकारनं त्यांना भेट दिलेला हा रणगाडा आज राळेगणसिद्धी इथं दाखल झाला असून त्याचं अधिकृत अनावरण 15 जून रोजी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. ओमानच्या किनारपट्टीवर अमेरिकी सैन्यानं तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू. भारताकडून तीव्र निषेध. आणि महिलांची आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोते हो, रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रासंगिक. या कार्यक्रमात आज आपण वासुदेव शास्त्री खरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा ऐकणार आहोत. वाचक स्वर आहे अपर्णा कल्लोळ यांचा.

श्रोतेहो नमस्कार. प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. काही लोक स्वतःसाठी जगत नाहीत, ते इतिहास जपण्यासाठी आयुष्य घालवतात. स्वतःच्या कष्टानं, निष्ठेनं आणि आढळ ध्येयानं मराठेशाहीचा इतिहास जिवंत ठेवणारे थोर इतिहास संशोधक, व्युत्पन्न कवी आणि अद्वितीय नाटककार वासुदेव शास्त्री खरे. आज 11 जून त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या या विविधांगी आणि दैदिप्यमान जीवनप्रवासाचा आढावा घेणारा हा विशेष प्रासंगिक कार्यक्रम. वासुदेव शास्त्रींचा जन्म 5 ऑगस्ट 1858 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर इथं एका संस्कृतज्ञ घराण्यात झाला. घरातूनच मिळालेला संस्कृतचा वारसा पुढे सातारच्या अनंत शास्त्री गजेंद्रगडकरांकडे घेतलेल्या संस्कृतच्या शिक्षणानं अधिक समृद्ध झाला. शिक्षणानंतर शास्त्रीबुवा पुण्यात आले. इथं जुन्या ग्रंथांच्या जीर्णोद्धारास वाहिलेल्या काव्य इतिहास संग्रह या मासिकाच्या संपादन कार्यात ते मदत करू लागले. आणि मित्रांनो, याच काळात त्यांच्यात इतिहास संशोधनाची खरी आवड निर्माण झाली. याच काळात पुण्यात एक नवा इतिहास घडत होता. विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. या शाळेच्या पहिल्या शिक्षकांच्या यादीत वासुदेव शास्त्री खरे हे एक प्रमुख नाव होतं. इथंच लोकमान्य टिळक आणि खरे शास्त्री यांच्यात एक वंदनीय गाढ स्नेहाचा बंध निर्माण झाला. खूप कमी लोकांना माहीत असेल की टिळकांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्राला केसरी हे नाव आणि त्यावरील स्थिती नोरे दध्या हा ध्येयदर्शक श्लोक स्वतः खरे शास्त्रींनी सुचवला होता. एवढंच नाही तर एकदा शिवाजी छापखान्याला आग लागली तेव्हा केसरीच्या टायपाच्या पेट्या

लोकमान्य आणि खरे शास्त्रींनी स्वतः आपल्या खांद्यावरून वाहून मोरोबा दादांच्या वाड्यामध्ये हलवल्या होत्या. विद्यार्थी दशेपासूनच शास्त्रीबुवांना पंडिती काव्यरचनेचा आणि शीघ्र कवित्वाचा नाद होता. पुण्याच्या वास्तव्यात त्यांची ही प्रतिभा अधिक बहरली. त्यांनी 1884 समुद्र, 1888 यशवंतराव महाकाव्य लिहिले, ज्याला पुढं अनेक पुरस्कार मिळाले, आणि 1890 फुटकळ चुटके हे काव्यग्रंथ लिहिले. पण काव्य रचत असतानाच 1885 त्यांनी नाट्यलेखनात पाऊल ठेवलं. शिवाजी संभाजी या पितापुत्रांच्या संबंधावर आधारित गुणोत्कर्ष हे त्यांचं पहिलं नाटक रंगमंचावर आलं. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या नाटकानं त्या काळी प्रचंड लोकप्रियता मिळवली. पुढे लोकमान्यांच्या सांगण्यावरून खरेशास्त्री मिरज हायस्कूलमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून रुजू झाले आणि त्यांचं उरलेलं आयुष्य मिरजेतच घालवलं. शिक्षकी पेशा आणि इतिहासाचा अभ्यास करून पोट भरत नसे म्हणून त्यांनी आर्थिक स्थैर्यासाठी नाट्यलेखन चालू ठेवलं. पण त्यांचं जीवित कार्य मात्र वेगळंच होतं. 1882 त्यांनी मेणवली येथील दप्तराच्या आधारे नाना फडणवीसांचं चरित्र हे इतिहास क्षेत्रातील आपलं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं. याच काळात त्यांना समजलं की मिरज मळा येथील पटवर्धनांच्या दप्तरात मराठेशाहीच्या उत्तरार्धातील तब्बल 400,000 ऐतिहासिक कागदपत्र आहेत. 1892 ते 1897 ही 5 शास्त्रीबुवांनी अहोरात्र कष्ट करून त्या दप्तराचा अभ्यास केला आणि 1897 त्यांनी ऐतिहासिक लेख संग्रह हे मासिक सुरू करून तो अमूल्य इतिहास महाराष्ट्रासमोर आणण्यास सुरुवात केली. मराठेशाहीच्या उत्तरार्धाचा समग्र राजकीय इतिहास समजून घेण्यासाठी आज या खंडाशिवाय दुसरा पर्याय नाही. 20व्या शतकाच्या सुरुवातीला खरेशास्त्रींचे संशोधन आणि नाट्यलेखन समांतर वेगानं धावत होतं. 1908 अधिकार योग, 1909 हरिवंशाची बखर यांचं संपादन आणि 1913 इचलकरंजी संस्थानाचा इतिहास ही महत्त्वाची पुस्तकं त्यांनी लिहिली. दुसरीकडं रंगभूमीवर त्यांच्या नाटकांचा दबदबा निर्माण झाला होता. 1914 तारामंडळ हे सामाजिक ऐतिहासिक नाटक आलं. याच वर्षी लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगातून सुटून आले आणि मिरजेत शास्त्रीबुवांच्या घरी मुक्काम आला राहिले. 2 मित्रांची ही भेट भरत भेटीसारखीच भावूक होती. 1915 लोकमान्यांनी आपल्या गीता रहस्य या ग्रंथाची पहिली प्रत शास्त्रीबुवांना वेशा वासुदेव शास्त्री खरे यास ग्रंथकर्त्याकडून सप्रेम भेट असं स्वहस्ते लिहून पाठवली. नाट्यप्रवास पुढे चालूच होता. 1917 कोल्हापुरात चित्रमंचना आणि स्वदेशाभिमान जागृत करणारे संगीत कृष्णकांचन ही नाटकं आली. त्यानंतर 1919 त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मपूर्वीच्या महाराष्ट्राचं दर्शन घडवणारं शिवसंभव हे संपूर्ण ऐतिहासिक नाटक लिहिलं, ज्याचं आकर्षण पुढे व्ही शांताराम यांनाही होतं. 1920 त्यांनी मालोजी व शहाजी हे पुस्तक लिहिलं, ज्यासाठी त्यांनी मुघल, आदिलशाही आणि इंग्रज इतिहासकार ग्रँड डफ यांच्या साधनांचा सखोल अभ्यास केला होता. जानेवारी 1922 अमरावती इथं बलवंत नाटक मंडळींनी खरेशास्त्रींचं संगीत उग्रमंगल हे नाटक रंगमंचावर आणलं. या नाटकानं मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास रचला, कारण इथूनच शास्त्रोक्त नृत्याचा पाया मराठी नाटकांमध्ये घातला गेला. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी या नाटकात पद्मावतीची भूमिका केली होती. सुखदेव प्रसाद यांच्याकडून कथ्थक शिकून दीनानाथांनी यात केलेली नृत्याभिनयाची जुगलबंदी अफाट गाजली. छांडो छांडो बिहारी ही ठुमरी ऐकून स्वतः खरेशास्त्री इतके खुश झाले की त्यांनी दीनानाथांची दृष्ट काढायला सांगितली. 11 जून 1924 दुर्दैवानं या दिवशी महाराष्ट्राच्या या महान पुत्रानं, इतिहास यात्रिकानं जगाचा निरोप घेतला. पण त्यांचं कार्य तिथं थांबलं नाही. शास्त्रीबुवांच्या मृत्यूपर्यंत ऐतिहासिक लेख संग्रहाचे 12 प्रकाशित झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र यशवंतराव खरे यांनी अपार कष्ट उपसून वर्गणीदार गोळा करून पुढील 3 संपादित करून प्रकाशित केले. तसंच 1927 शास्त्रीबुवांचं मराठी राज्याचा उत्तरार्ध खंड 1 आणि 1930 देशकंटक हे नाटक मरणोत्तर प्रकाशित झालं. नुकतंच 2024 शास्त्रीबुवांचं स्मृती शताब्दी वर्ष साजरं झालं. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या वतीनं मानसिंगराव कुमठेकर आणि इतर

अभ्यासकांनी शास्त्री बुवांच्या घराण्यातून त्यांचे पणतू वासुदेव खरे यांच्या सहकार्यानं एक मोठा ऐतिहासिक खजिना शोधून काढला आहे. यात शास्त्री बुवांची हस्तलिखित, जदुनाथ सरकार यांच्या मुघल इतिहासावरील त्यांच्या नोट्स, नाटक कंपन्यांसोबत केलेले करार आणि वि स खांडेकर, न ची केळकर, गो स सरदेसाई, बाळासाहेब खेर यांसारख्या दिग्गजांशी झालेला अप्रकाशित पत्र व्यवहार मिळालाय. हा इतिहास आता नव्या पिढीसमोर आणण्याचा संकल्प मिरज इतिहास संशोधन मंडळानं केला आहे. साधन सामग्री नसताना प्रतिकूल परिस्थितीत केवळ मातृभूमीच्या आणि इतिहासाच्या प्रेमापोटी आपलं आयुष्य वाहून घेणाऱ्या अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला आजच्या पिढीनं ओळखणं ही काळाची गरज आहे. इतिहास जपणाऱ्या या महान कवी, नाटककार आणि इतिहास संशोधक वासुदेव शास्त्री खरे यांच्या स्मृतीस आणि त्यांच्या उत्तुंग कार्याला आमचे कोटी कोटी प्रणाम.

श्रोते हो, प्रासंगिक या कार्यक्रमात आज आपण वासुदेव शास्त्री खरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा ऐकलात. वाचक स्वर अपर्णा कल्लोळ. संध्याकाळचे 8:24 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गझल. या कार्यक्रमात सुरुवातीला चित्रा सिंग यांच्या स्वरातली गझल ऐकूया.

सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

श्रोतहो नितीन मुकेश यांनी गायलेल्या या गझल सोबत आता आपला गझल हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इन्साइट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला समाचार संध्या.

0: समन्वित नभोनाट्य प्रसारित करत आहोत सांझ पक्षी। लेखक प्राचार्य डी व्ही जोशी। सादर करते सुनील शिंदखेडे। ऐकूया नभोनाट्य सांझ पक्षी।
1: तुमच्या म्हाताऱ्याचं पत्र आलं होत ना, पुढल्या आठवड्यात येतोय म्हणून। एकदम भूतासारखे समोर उभे राहू शकतात बघा ते।
2: तू कशाला उठते?
1: बघू देत तर खरं कोण आहे।
2: बघ, दार उघडू नकोस,
1: थोडं किलकिला करून बघते हो। घ्या, अखेर तडफडल्यातच बघा ते।
2: कोण ग?
1: कोण ग काय, तुमचा म्हातारा आलेत? एकटे कशाला येत आहेत? आहे ना म्हातारी सुद्धा आहे सोबतीला, जरा सुद्धा सोडत नाही दोघं एकमेकांना।
2: आता हे वयच असतं आधाराच।
1: आला का पुळका, पुन्हा आला पुळका। आपलं काय ठरलं होत विसरला? जरा दयामाया दाखवाल तर सिंदबादच्या बोकांडी बसलेल्या भूतासारखं सोडणार नाही दोघं तुम्हाला।
2: अगं असं काय?
1: वाट हिस्से आटोपलेत, सारं काही आटोपलेत। हे बघा, तुम्हाला सांगतीये, आता आपल्यावर भार नको ह, आहेत म्हणावं दुसरे।
2: पण अजून उतरले नाहीत।
1: अहो, उतरायला वेळ लागतो, म्हातारपण आहे ना। आणि हे बघा, निदान नाटक तरी छान करता येतात। बघा बघा, तो बाप्या आलाय ना मध्ये मध्ये करायला।
2: बापूराव ना? येणारच, नानांचं पत्र पाहताच म्हणाला होता मला।
1: काय?
2: आता आई वडिलांकडे जरा लक्ष द्या, काळजी घ्या। म्हातारपण आहे त्यांचं।
1: सोंबडा मेला, पहा कसा फुकटचा मोठेपणा दाखवतोय। तुम्ही कशाला उठताय? झोपा।
2: अगं पण
1: तिथूनच ऐकू येत सार। बघा बघा, आता रिक्षातलं सामान काढतोय तो बापू।
3: सगळं सामान ऐका ऐका, मला जरा खाली धरू नका, पाय टेकू दे मला।
1: काय ना,
3: तुम्ही उतरा सावका, आज जरा सामान काढतोय।
4: ठीक,
3: काही काळजी नका,
4: चालेल।
5: फार दिवसांनी आलात नाना साहेब।
4: आता सगळ्यांना भेटायचं म्हणजे वेळ लागणार। ऐक,
5: कुठून येत आहे नाना?
4: नागपूर, मुंबई, जळगाव आणि आता इथे।
5: अगदी पाखरा सारखे थांबे घेत आलात बघा।
4: पाखरा सारख म्हणालात, अगदी बरोबर हो बापू साहेब। माणूस हा सांझ पक्षीच असावा बहुतेक। हो, संध्याकाळी घरट्याकडे परतण्यात

0: सुखअस्त हो बापूराव, सुखअस्त. आता उतरणीला लागलोय आम्ही. पिस झडत चालली, झेप घ्यायची उमेद आहे पण ताकद नाही राहिली म्हणून म्हणून घरट्यात स्वप्न पाहिजे आता.
1: आणि पायानं काय झालं नाना?
0: अरे काय विचार,
1: नानीची तब्येत खूप खालावली.
0: अरे अरे माझ सारं तिला करावं लागत ना रे.
2: अहो पण त्यात नवल कसलं आलंय? आपल्याला आपलं माणूस कधी जड होत असत का बापरा? आता वय झालंय त्यांच, पाय थरथरता, दम लागतो, डोळ्यांना नीट दिसत सुद्धा. आणि माझ तसं नाही हो, मी चांगली ठणठणीत आहे. आणि नवरा बायको कधी दोघं नसतातच. मी म्हंटल आता आपल्या घरीच असलेलं बरं.
3: छान झालं, मलाही सोबत हवीच होती. रिकाम पण कस खायला उठत नाना.
0: होय होय.
3: हा हा

0: कंठणी आणि नवरा बायको कधी दोघं नसतातच. म्हंटल आता आपल्या घरीच असलेलं बरं.
1: छान छान झालं, मलाही सोबत हवीच होती. रिकाम पण कस खायला उठत नाना.
2: होय होय.
1: हा माझा हात धरा बरं का
2: जरा हळू.
1: हा नाना. हा नानी तुम्ही तिकडनं आधार द्या.
0: इकडे
1: तुमचं सामान आणीन मी. हा राहू द्या ते.
0: आज अगदी सामसून दिसतय हो.
1: झोपले असतील कदाचित.
0: ऐकताय ना? नाही ऐकलत ना तुम्ही सगळं?
1: हो हो.
0: कायमचा मुक्काम दिसतोय. आता त्या बाप्याच्या चक्रा सुरू होतील. गप्पा रंगतील. घाराणी चुगल्या सगळं सगळं होईल बघा. तुम्हाला सांगून ठेवते, पलीकडचं दार अजिबात उघडायचं नाही.
1: अगं पण.
0: आणि पलीकडली खोली त्यांच्या ताब्यात. काही लागलं सवरलं तर मधलं दार आहे. आणि हे बघा, सांगून ठेवतीये ते मी बंद ठेवणारे मधलं दार.
1: बंद?
0: हो. आता कटकट सुरू होणार कटकट.
1: मला वाटलं होतं तुझ्या जिव्हारी बोलण्यानं ते काही परत येणार नाही.
0: लटकोट गे, दुसरं काय. अहो स्वतंत्र संसार केव्हा वाटायला येणार कुणास ठाऊक मेला. आता तुम्ही कठोर व्हायला शिका म्हणतीये मी.
1: हो हो.
0: आणि सांगून ठेवते, ते कितीही गोड बोललेत ना तरी अजिबात पागू नका. आणि एक, त्यापेक्षा तुम्ही असं करा, घरी थांबायचं नाही अजिबात.
1: थांबू नको.
0: हो अजिबात घरी थांबूच नका तुम्ही. ऐका, बघा बघा बघा.
2: अरे शंकर
0: बघा केवढा
2: शंकर.
0: अरे शंकरा शंकरा.
3: अहो शंकरराव.
1: सरुताई तुम्ही झोपलत की काय?
0: हे बघा, उठू नका. अजिबात उठायचं नाही.
1: पण असं कसं?
0: तुम्ही गप राहाव जरा. काय करायचं ते मी बघणारे आता. उगाच लचण बांधून घेऊ नका गळ्यात.
1: लचण?
0: कोण आहे?
2: अगो आम्हीच आहोत सुनबाई, आम्हीच आहोत. हो अग शंकर नाही का घरा?
0: आहेत ना.
2: आहे ना.
0: बरं नाहीये. डोकं दुखतय त्यांचं.
2: काय म्हणतेस?
0: हो आणि ताप सुद्धा आहे थोडा, सांगते तुम्हाला. आणि हे बघा, त्या तिकडच्या दाराने यायचं. हो लोटलेलंच आहे ते दार.
2: बापू दार उघडतोस का रे जरा? हे
1: हो हो उघडतो उघडतो.
2: आता घर ही कुरकुरत बापू, घर ही कुरकुरत.
0: अगं बाई, अहो सरी अडगळ पडली आहे की हो इथं?
2: त्यात आपण असो असो. बापू मघाशी सांज पक्षी म्हणालो ना मी, ते काव्यमय होत. हो काव्यमय व्यवहार आणि काव्याच फारस जमत नाही. व्यवहारात सांज पक्षाला अडगळ म्हणतात. अडगळ.
1: थांबा नाना, झाडून जागा करून दे तुम्ही. तुम्हाला
0: तुम्ही राहू द्या बापर, करते मी सगळं.
2: हो करेल ही.
1: हा शंकरला बोलू का?
0: नको. मागल्या दारांना या म्हणाली आहे ना ती, त्यातच काय ते समजायचं.
1: केव्हा निघालात नाना तुम्ही?
2: काल रात्री.
1: म्हणजे जेवण राहिलंच असेल?
2: अलीकडे जेवण कमी झालंय बापू आमचं, अगदी कमी झालंय. आणि त्यात हिचं सोवळं ओवळं फार रे. नाही तर काय.
1: नानी आता सोवळं ओवळं बंद, थोडं ऍडजस्ट करायला शिका. तुम्ही तरी सांगा नाना.
2: अरे करते तर करू दे करू दे. अरे तेवढंच पुण्य. आणि बापू हिच्यासाठी वैकुंठाचं विमान येईल ना तेव्हा. तेव्हा आम्ही की नाही चाकाला धरून देऊ. म्हणजे पुण्य न करता आम्ही वैकुंठाला.
0: काही बाई बोलू नका.
1: नाना जेवायला चालता का घरी आता?
2: हो. अरे पण ते चांगलं दिसणार नाही बापू.
1: असं कसं?
2: अरे शिवाय पोर आम्हाला काय उपाशी ठेवणार आहेत की काय?
1: तसं नाही, माझही जेवण राहिलंय आणि ताजा स्वयंपाक होतोय म्हणून म्हटलं.
2: येऊ एखाद्या वेळी केव्हा तरी येऊ.
1: नानीनं जागा चांगली साफ केली. हा टाका पथारी आता तुम्ही.

0: थकला तुम्ही? या बुसक्यात आहे का सतरंजी?
1: बघते मी आता ते
2: बघ.
0: ही सरू ताई आणि शंकरराव कसे नाही आले अजून?
1: अहो येणारही नाहीत ते. त्याला बरं नाही आणि सुंबे डोकं चेपत बसली असेल त्याच. बापू, जबाबदारी आणि कृतज्ञता यांचं काहीच नातं नसतं का हो?
0: नात्यासंबंधी असले प्रश्न पडू नयेत नानी, पण ज्या अर्थी.
1: बापू तुम्ही या आता.
0: छान
1: अहो
0: छान.
1: बापू असं हाकलते असं नाही आहे हो, पण जेवण राहिलंय तुमचं, वाढ बघत असतील घरी.
2: बरोबर आहे बापू, तू असं कर, जेवण करून ये हो, जेवण करून ये. अरे मग बोलत बसू आपण. नानी मला जरा हात दे, पक्का घट्ट जरा.
0: नानी या वयात संकोच करून नाही चालायचं बरं का?
1: आता कसला आलाय संकोच. आणि या बापू, एकदा हात हातात घेतलाय तो काही काढून घ्यायला नाही हो.
0: बर नाना, मी आता अर्ध्या तासानंतर येतो. निघतो मी आता. नानी
2: ये हो ये हो. नानी खूप थकलोय मी आता.
1: खूप
2: थकलोय. आई आई आई
1: आई.
2: प्रवास झेपत नाही गो, नाही झेपत. आता आता इथून कुठं हलायचं नाही.
1: तर काय, सारखं बसून बसून अवघडून झालं असेल सगळं. अहो चांगला 18 तासांचा प्रवास होता, थोडा थोडकत का होता तो?
2: तुला त्रास झालाय नानी? झालाय.
1: भूक लागली का?
2: आणि तुला?
1: अहो मला पण लागलीय. मी काय अमृत घेऊन का आले आहे?
2: नानी अजून सूनबाई बाहेर कशी येत आहे गो?
1: नाहीच येणार ती.
2: का दुखावलीस?
1: नाही हो, ते दुःख नाही. तरुण वयात आधार देऊन उभ्या केलेल्या खांबाचा सुद्धा आधार मिळू नये हे म्हातारपणचं दुःखच असतं बघा.
2: खरंय, माणसाला जगायला कारण हवी असतात. कारण संपली ना की माणूस उरत नाही. आपल्यासारखा तो अडगळीत पडतो. होय थांब. आई आई. नाही मीच त्याला बोलावतो.
1: काही नको, अजिबात नको. तिला कळायला नको का? अहो उशीर करणं म्हणजे टाळणंच आहे, दुसरं काय?
2: बघू तर खरं. सूनबाई, ए सरू, शंकर
3: काय आहे? आणि हे काय, मी नसतं तुम्हाला झाडून दिलं?
2: अग तुला हाका दिले आम्ही.
3: यांचं डोकं चेपत होते मी. उठत होते तर सोडलं नाही.
2: पण
3: अंगात ताप सुद्धा आहे त्यांच्या, चक्कर पण येत आहेत.
2: असू दे, मग भेटतोच त्याला मी. नानी हो, हे बघ सकाळचं काही खाल्लं नाही सुनबाई, जेवायची व्यवस्था.
3: हे बघा, तासभर थांबावं लागेल.
2: तासभर?
3: हो, चूल पेटवते मी आता.
2: सकाळचं असेल की नाही काहीतरी थोडं बहुत तेही चालेल.
3: आज स्वयंपाकच केला नाहीये. यांच्या मित्राकडे जेवायला गेलो होतो आम्ही.
1: अग बरं नाही म्हणतेस ना त्याला?
3: गेलो नसतो तर तेही बरं दिसलं नसतं म्हणून गेलो, कळलं? तेव्हापासनं जास्त झालं यांना. काल रात्रीचं असलं तर बघते तुमच्यासाठी.
2: बरं बरं सुनबाई, जे असेल ते आण हो.
3: बरं झालं मग अशी भिकाऱ्याला टाकलं नाही. आणते ह, वाढून आणते तुमच्यासाठी रात्रीच.
2: अग अजून पाय धुवायला पाणी तर आणशील की नाही?
3: बघते.
2: आण. बघते म्हणजे?
3: हो, आज पाणी नाही भरलेलं. सकाळपासनं गेलो होतो बाहेर, नळ बंदच होते.
1: सुनबाई कालचं पाणी चालेल हो?
3: कळतात हो, बोलणी कळतात म्हटलं.
2: अगो शंकरला पाठवून दे हो तू.
3: हे बघा तुम्हाला सांगते, अलीकडे ते खूप थकतात. सारखी काम, घरात जरा पाय ठरत नाही. त्यात हे डोकं आणि ताप.
2: अरे बापरे,
3: झोपले असतील आता ते. उठले म्हणजे पाठवीन त्यांना.
2: हा

0: तरी मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का?
1: ते ठीक आहे ग, पण मग जायचं तरी कुठे नानी? आपण जायचं तरी कुठे? आता हे बघ, पैशाची आवक नाही, अंगात बळ नाही, मुलं देतात त्यावर भागवायचं झालं. शेवटी शेवटी हे आपलंच घर नाही का नानी?
0: हो हो, पण त्यांना आता हकलून दिलं म्हणजे मग
1: मग भरकटत राहायचं, भरकटत फिरायचं. दत्तासारखं त्रिस्थळी यात्रा.
0: तुम्हाला बरा विनोद सुचतो, पण मला काही खरं नाही वाटत हे. फार फार परावलंबी झालो होतो आपण. कोणत्या तरी नाटकात आहे ना की ताटातलं द्यावं पण वाटीतलं देऊ नये माणसानं. आता होईल तेवढं सहन करायचं झालं.
1: तुझं खरं आहे नानी, आता दुसऱ्यांच्या इच्छेनं आपली कामं होती.
0: हा आता तुम्हीच बघा, आता काय भात पिठलं टाकता नसतं आलं का तिला?
1: पोटाला चुपटा घेऊन इस्टेट उभी केली मी.
0: ती काही आपल्यासाठी नाही, पोरांसाठीच ना. प्रत्येक जण तेच करतो, पण माझ्या लक्षात येत नाही की उभारी संपली की माणसाची अडगळ.
1: थांब
0: कुठे चालला?
1: मी आता मी शंकरला भेटून येतो, शंकरला भेटून येतो. मी आता म्हणतील पाहायला सुद्धा म्हातारा आला नाही.
0: काही नको,
1: मी येतो भेटून त्याला.
0: काही झालेलं नाहीये त्याला.
1: काहीतरी काय बोलतेस तू नानी?
0: बसा खाली, काही झालं नाहीये त्याला.
1: अगो पण
0: अहो, पोटच्या मुळ्याला फक्त आईच ओळखू शकते.

0: जाऊ दे जाऊ दे. अगं आलो कशासाठी आणि झालं काय? इथे विचारपूस तर सोडाच, साधं बोलणं सुद्धा नाही हो. इतके दिवस झालेत येऊन शंकर सुद्धा असा विजेसारखा दिसतो आणि वाऱ्यासारखा निघून जातो. दोन शब्द सुद्धा बोलत नाही तो, दोन शब्द सुद्धा बोलत नाही. नाती असूनही नानी म्हातारपणी एकटा उरतो माणूस, एकटा उरतो.
1: तुमचा थट्ट होता ना इथे यायचा, घ्या आता.
0: इथं काही झालं तर शेवट व्यवस्थित होईल इथे असं वाटलं होतं नानी. अखेर अखेर आपलं घर आहे, आपलं घर आहे नानी. माझं सारं आयुष्य इथेच गेलंय. वाढते ओढ वाढते हो. काय चुकलं माझं? मी म्हणतो काय चुकलं माझं त्यात?
1: जाऊ दे जाऊ दे.
2: काय चाललंय नाना? जेवलं नाही वाटत, ताट तसंच दिसतंय.
1: अहो मांजरीनं कालवलंय बघा सगळं.
2: मग दुसरं मागा.
0: कोटा संपलाय बापू.
2: मग माझ्या घरी चालताय? चार पाचदा आलात, खूप बरं वाटलं. ही तर नेहमी म्हणते की तुम्हा दोघांना नेहमी आणत चला म्हणून.
0: नेहमी नको बापू, नेहमी नको. उगाच संशयाला जागा, खरं की नाही नानी?
2: ठीक आहे. मगाशी नानी कशाला आल्या होत्या?
1: अहो डॉक्टरांना आणायचं होतं. बरं वाटत नाही ना यांना जरा. पण मग शेवटी आम्हीच गेलो बघा.
2: का? शंकर कुठं गेलाय?
0: बापू त्याला खूप काम असतात हो, खूप काम असतात. शिवाय आजारी असतो तो, त्याच्याकडनं काम होत नाहीत आजकाल.
2: नाही तुम्ही आम्हाला सांगताय हो ना?
0: नाही पण सूनबाई तसं म्हणते आणि ती काही खोटं बोलत नसणार हो.
2: काय म्हणाले डॉक्टर?
1: अहो सलाईन लावायचंय म्हणतात. आता जुन्या ओळखीचे आहेत म्हणून घरी येत आहेत.
2: मग आल्यावर बोलू आम्हाला.
1: हो बोलू.
2: आणि सांगून ठेवतो नाना, तुमचं कोणतंही काम आमच्या घरच्या कोणालाही सांगा.
0: बरं,
2: संकोच नको करा.
0: ठीक
1: आहे. अहो आल्यापासून तुम्हीच तर करताय सगळं.
0: तर काय.
2: थोडं थांबा, आत्ता आलोच.
1: काही आठवलं का?
2: हो कब्बर दूध आणतो.
1: काही नको बापू, उगीच आगीत तेल ओतल्यासारखं.
0: तेच म्हणतो मी बापू, थोडं शांत चित्तानं इथे बसा तुम्ही आता आणि मी काय सांगतो तेवढं ऐका.
2: हे फारच झालंय नाना, मला कल्पना नव्हती.
0: हे पहा, धीर धरा.

0: जरा जरा हे सगळं हे सगळं संपवलंच पाहिजे मला.
1: तुम्हाला काय म्हणायचंय नाना?
0: काहीच नाही, घाबरू नका. तुम्हाला फक्त बापू एक मी तुम्हाला काम सांगणार आहे.
1: सांगा नाना, आत्ता करतो.
0: नाही आत्ता नाही. हे बघा, उद्या सकाळी एक रिक्षा घेऊन या.
1: म्हणजे
0: मी जाईन म्हणतो बापू, मी जाईन म्हणतो.
2: उठा उठा महाशय, अहो किती वेळ झोपलाय?
1: किती वाजलेत?
2: किती काय, अहो 6 वाजलेत सकाळचे 6.
1: बाबा 2 तासांनंतर उठायची वेळ आहे माझी.
2: बघा बघा जरा, हवा तसा प्रवेश घडतोय म्हंटल बाहेर, अगदी क्लायमॅक्स. बघा बघा अहो बाहेर ऑटो आलाय.
1: कोण आलंय आणखी?
2: आलं नाही हो, जाते
1: जाते.
2: म्हातारा म्हातारी चाललेत. अगोदर उठा तर खरं. उठा म्हणतेय ना.
1: काय कटकट आहे हो? अहो जायचं तर सांगायला नको.
2: बघा तुम्हीच बघा, झोपा तुम्ही झोपा. नाही म्हणजे पुन्हा तुम्हाला कळवळा यायचा दोघांचा. मी सांगते तुम्हाला खिडकीतनं बघून सगळं सगळं, तुम्ही अजिबात बोलायचं नाही.
1: अगं पण
2: ती बॅग तर जाऊ द्या.
3: हे बघा मोठ्यानं बोलतायत ती दोघही जण.
1: बापू
3: जरा कान द्या, सहज ऐकू येईल तुम्हाला.
1: बरं आहे, येतो आम्ही बापू, येतो. नाना आलात काय आणि जातायत काय? सारं विचित्र. विचित्र नाही बापू, कधी यायचं कधी जायचं हे सारं लिहिलेलं असत. दुर्दैव हे आहे की आपल्याला ते कळत नाही. वाटलं होत इथंच शेवट व्हावा, पण नियतीला मंजूर नाही ते. उगाच कोणाला दोष देण्यात काय अर्थ आहे बापू?
4: अहो अहो आवरा स्वतःला. कर्मभोग काही कुणाला सुकले आहेत का? माणसानं स्वार्थी असाव, पण इतकं हिडीच नको. बापू घराकडे लक्ष असू द्या.
1: हो आता केव्हा येणार बापू? आता येणं नाही, आता येणं नाही. व्हायचं ते तिकडे काहीही होईल, पण येणं नाही असं म्हणू नका हो. तुमचंच घर आहे ना नाना? हा होत होत, म्हणूनच आलो होतो बापू. आलो त्या दिवशी पाखऱ्यासारखं म्हटलं होता तुम्ही, आणि तुम्ही सुंदर शब्द सुचवला होता.
5: कोणता?
1: सांज पक्षी. सांज पक्षी. खरंय बापू, म्हातारपण म्हणजे संध्याकाळच. संध्याकाळी पाखरं घराच्या ओढीनं घराकडे परततात, पण घरट्याच्या काड्याच उसखटल्या तर का होईल? त्या काड्या अंगाला खोपू लागल्या बापू तर दुसरा आधार शोधावाच लागतो. नाही बापू, तुम्ही लोकांनी खूप केलं माझ्यासाठी. विषय नाही, इतका कृतज्ञ नाही मी बापू. बर जातो मी. येतो म्हणावं नाना?
5: नाही
1: जातोच म्हणावं असं वाटत.
5: पत्र द्या.
1: नक्की देईन.

0: चला सुटलो एकदाचे. मला वाटलं होत राहतात की काय ठिया देऊन इथच. बरं झालं गेले एकदाचे. मी काय म्हणते आता आपणही तयारी करायला हवी. हा
1: तयारी? आता कसली तयारी?
0: असं काय करता मुलांना नाही का आणायचं? माझही माहेरी राहणं होईल आणि तुम्हाला सांगते अहो पोर इथं असती ना तर सार फसलं असत.
1: कसं काय?
0: कसं काय काय त्यांनी आजोबा आजीला जाऊच दिलं नसतं ना.
1: हो हो.

0: आताच आपण सांज पक्षी हे अनुभवनाट्य ऐकलत. लेखक प्राचार्य डी व्ही जोशी, यातील भूमिका आणि कलावंत शंकर अशोक आडावतकर, सरू स्मिता दीक्षित, नानी कुंदा वाईकर, बापू सुरेश चौधरी आणि नाना वान सरदेसाई. सादर करते सुनील शिंदखेडे. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.
1: नभोनाट्य सांज पक्षी आपण ऐकलत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झ वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झ वर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून.

0: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी.
2: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
1: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच.
2: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
1: वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी 12 वाजता
3: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.
4: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
5: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
4: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
5: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम क्रीडांगण.
4: जरूर ऐका
5: प्रत्येक बुधवारी
4: सकाळी 9:10
5: आणि याचं पुनःप्रसारण
4: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
5: जे इतिहास,
4: वर्तमान
5: आणि भविष्यातही.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

मध्यम लहरी 239° अर्थात 1251 kHz एफ एम वाहिनीच्या 106.6 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍपवर आकाशवाणी सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोतहो, रात्रीचे 10:30 आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. आज आपण राजाभाऊ कोकजे यांनी गायलेला राग छायातिलक ऐकणार आहोत.

0: श्रोतेहो नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण राजाभाऊ कोकजे यांनी गायलेला राग छायातिलक ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
0: श्रोतेहो यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 239 अंश 8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोतेहो, रात्रीचे 11:10 झालीत. आमची दुसरी प्रसारण सभा आता इथेच समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या उद्याच्या प्रातकालीन प्रसारण सभेत ठीक 5:50 तोपर्यंत मला समृद्धी.